सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर 8 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 29 जून 2026. सकाळचे 5:54 झाली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणी नागपूर केंद्र श्रोते ऐका हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या भागाचं कमाल तापमान 36.4 अंश सेल्सिअस होतं आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या भागात आकाश ढगाळलेलं राहून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. श्रोते ऐका रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वन 2724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 आपल्या नियोजित वेळेस येत आहे. 11201 नागपूर एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेस आहे. 22137 प्रेरणा एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेस. 22974 पुरी एक्सप्रेस 8 वाजताची गाडी 16 मिनिटं उशिरा आहे. 12289 CSMT नागपूर दुरंतो 8:25 नियोजित वेळेस. 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 येत आहे. 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 ही गाडी 1 तास 18 मिनिटं उशिरा आहे. 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 16032 अंदमान एक्सप्रेस 9 वाजता 611117 नागपूर आमला मेमू आपल्या नियोजित वेळेस. 01928 तेजपूर स्पेशल 9:15 आपल्या नियोजित वेळेस आहे. 611120 आमला नागपूर मेमू 8:45 गाडी 35 मिनिटं उशिरा आहे. 12113 नागपूर गरीब रथ 9:20 आपल्या नियोजित वेळेस आहे. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 22692 बेंगलोर राजधानी 9:25 गाडी 3 मिनिटं उशिरा आहे.

12101 ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35 आपल्या नियोजित वेळेस आहे. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50. 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15 आपल्या नियोजित वेळेस आहे. 12669 गंगा कावेरी एक्सप्रेस 10:25 येत आहे. श्रोते, ही होती रेल्वेगाड्यांविषयीची सूचना. अधिक माहितीकरिता दूरभाष क्रमांक आहे 139. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

8.4 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:05 झालेली आहेत. श्रोते हो सादर आहे भक्तिगीतांचा कार्यक्रम अर्चना. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित कडकडे यांच्या स्वरात संत नरहरी सोनार यांची भक्तिरचना ऐकूया.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता शंकर महादेवन यांनी गायलेले गुरु ठाकूर यांनी रचलेलं भक्तिगीत आता ऐकूया.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत ज्योत्सना हर्डीकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांनी रचलेलं भक्तिगीत.

श्रोते हो, अर्चना कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हे देशभक्तीपर गीत. हे गीत रचलंय विनायकराव सावरकर यांनी आणि गायक कलाकार आहेत लता मंगेशकर, मीना मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम अर्चना आता इथे संपतोय. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्र. सकाळचे 6:30 झाली आहेत. श्रोते, आता वेळ झाली आहे चिंतन या कार्यक्रमाची. आणि आज चिंतन कार्यक्रमात आपण दया याविषयी दिनेश मासोदकर यांचे विचार ऐकणार आहात.

नमस्कार श्रोते हो. आज आपण एका अत्यंत सुंदर आणि मानवतेला उंची देणाऱ्या मूल्याविषयी बोलणार आहोत, दया. दया म्हणजे केवळ कुणावर उपकार करणे नव्हे, दया म्हणजे दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव होणे आणि त्या वेदनेला कमी करण्यासाठी मनातून पुढे येणे. ज्याच्या मनात दया असते ना, त्याच्या वागण्यात मृदुता असते, शब्दात आपुलकी असते आणि कृतीत मानवता दिसून येते. आजच्या वेगवान जीवनामध्ये माणूस यश, पैसा आणि स्पर्धेच्या मागे धावत आहे, पण या धावपळीत अनेकदा संवेदनशीलता हरवत चालली आहे. एखादा वृद्ध रस्ता ओलांडताना दिसला, एखादं मूल उपाशी दिसलं, किंवा एखादा आजारी माणूस मदतीसाठी हाक मारताना ऐकू आला, तर क्षणभर थांबून मदतीचा हात देणं हीच खरी दया. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या ओळीमध्ये संत तुकाराम महाराजांनी दयेचे खरे रूप स्पष्ट केलंय. समाजातील दुःखी, पीडित, उपेक्षित माणसांना जो आपले मानतो, त्यांच्यामध्येच देव आहे. देव मंदिरात शोधण्यापेक्षा माणसाच्या वेदनेत शोधावा, हा संदेश या अभंगातून आपल्याला मिळतो. दया ही दुर्बलतेची नव्हे तर सामर्थ्याची ओळख आहे, कारण दुसऱ्याच्या दुःखाशी एकरूप होण्यासाठी मोठं मन लागतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, दया हेच धर्माचे मूळ आहे, दयेपासूनच प्रेम निर्माण होतं आणि प्रेमातून समाजात सौहार्द निर्माण होतं. दया ही केवळ माणसांपुरती मर्यादित नसावी, प्राणी, पक्षी, पर्यावरण यांच्याविषयीही करुणा असणे आवश्यक आहे. तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवणे किंवा जखमी प्राण्याला मदत करणे ही सुद्धा दयेचीच रूपं आहेत. निसर्ग सुद्धा आपल्याला दयेचा संदेश देतो. झाडे कोणताही मोबदला न घेता सावली देतात, नद्या अखंड वाहत राहतात, सूर्य सर्वांना समान प्रकाश देतो. निसर्गाचा हा निस्वार्थ भाव माणसानेही आत्मसात करायला हवा. झपाट्याने बदलत जाणाऱ्या आजच्या जगात विज्ञान प्रगती करत आहे, तंत्रज्ञान विकसित होत आहे, पण माणसाच्या मनातील संवेदना कमी होत चालल्या आहेत. अनेकदा आपण स्वतःच्या समस्या आणि स्वार्थात इतके गुंतून जातो की दुसऱ्याच्या वेदनेकडे पाहण्यासाठी वेळ राहत नाही. अशा वेळी दयेची भावना माणसाला पुन्हा माणूस बनवते. दया ही केवळ शब्दात व्यक्त करण्याची गोष्ट नाही, ती कृतीतून दिसली पाहिजे. भुकेल्या माणसाला अन्न देणे, तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे, निराधाराला आधार देणे हीच खरी दया आहे. म्हणूनच संत गाडगेबाबा म्हणत असत, भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, हाच खरे धर्म आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, दया हा माणसाच्या मनातील सर्वात सुंदर गुण आहे. ती माणसाला केवळ चांगला व्यक्ती बनवत नाही, तर समाजालाही अधिक सुंदर आणि शांत बनवते. म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनात दयेची छोटी छोटी कृती रुजवूया. दया ही केवळ भावना नाही, ती माणसाला माणूस बनवणारी दिव्य शक्ती आहे.

श्रोतेहो, आत्ताच आपण दया याविषयी दिनेश मासोदकर यांचे विचार ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झालेले आहेत. श्रोते हो आता ऐका आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, काही क्षणातच अर्थात 6:40 कार्यक्रम आहे कृषीवाणी. आजच्या या कार्यक्रमात कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी आपण दिलेली माहितीचा पहिला भाग ऐकणार आहात. 6:45 आणि 2:05 मुंबई केंद्रावरून आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम सहक्षेपित होईल. आजच्या या कार्यक्रमात बाळणपणात घ्यायची काळजी याविषयी डॉ सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकणार आहात. 6:50 आणि 2:10 मुंबई केंद्रावरूनच परिसर हा कार्यक्रम सहक्षेपित होईल. श्रोते, आजच्या या कार्यक्रमात हवामान बदलाची जाणीव याविषयी डॉ जय सामंत यांनी दिलेली माहिती आपण जाणून घेणार आहात. सकाळी 7:25 मुंबई केंद्रावरून दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित होईल. 7:40 सुगम संगीत. आजच्या या कार्यक्रमात सायली गिजर यांनी गायलेली मराठी भावगीतं आपण ऐकू शकणार आहात. 8:40 संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. कार्यक्रमाचे संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 9:00 सूचनापत्र. 9:30 कार्यक्रम आहे शास्त्रीय संगीत. आजच्या या कार्यक्रमात आशिष गायधन यांच्या पखावज वादनाचा आस्वाद आपण आजच्या कार्यक्रमात घेऊ शकणार आहात. ताल आहे आदिताल.

श्रोते हो 10 वाजता हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे कॅनकेअर फाउंडेशन आणि मानधन या कॅन्सर हॉस्पिटल. आजच्या या कार्यक्रमात कर्करोग याविषयी डॉक्टर सुशील मानधनिया यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. 10:35 कार्यक्रम आहे गोकुळ. या कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आयटी क्षेत्र नवीन दृष्टिकोन याविषयी स्वप्नील बांगडे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येईल. 11:00 गाता रही मेरा दिल. 11:30 विभावरी. श्रोते हो या हिंदी कार्यक्रमात आज आपण कथासागर मालेत एक अजनबी कमरा ही ममता मोदी यांची कथा ऐकणार आहात आणि त्यानंतर याच कार्यक्रमात अब्दुल अमानी कुरैशी यांची गझल आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण अंतर्गत वनिता मंडळ हा कार्यक्रम सहक्षेपित होईल. 1:00 नागपूर केंद्रावरून NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करण्यात येईल. 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 1:45 नागपूर केंद्रावरून लोकसंगीत हा कार्यक्रम प्रसारित होईल. आजच्या या कार्यक्रमात विठ्ठलराव सोमणकर यांनी गायलेली भजनं आपण ऐकू शकणार आहात. दुपारी 2:30 संध्याकाळी 5:02 आणि रात्री 10:00 कार्यक्रम आहे नाद ब्रह्म. संध्याकाळी 5:30 युवा श्रोतांचा कार्यक्रम युववाणी. 6:30 मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम साहित्य सौरभ. 7:15 विधिमंडळ समालोचन. 7:30 माझं आवार माझा शिवार हा कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक हा दिल्ली केंद्रावरील कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. आणि श्रोते हो रात्री 10:30 नागपूर केंद्रावरून नाद ब्रह्म हा कार्यक्रम प्रसारित होईल. श्रोते हो आजच्या या कार्यक्रमात शुभदय देशपांडे यांचं सतारवादन आपण ऐकणार आहात. यात राग मालकंस या रागाचा आस्वाद आपण घेऊ शकणार आहात. तर

0: ते हो ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 512.8 दशलक्ष मीटर्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्र. 6:40 झालेली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत कृषीवाणी. आज या कार्यक्रमात कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी दिलेली माहितीचा पहिला भाग आपण ऐकणार आहात.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कापूस हे आपल्या विदर्भातील एक महत्वाचं खरीप हंगामातील पीक. शेतकरी बंधूंनो, कपाशीची लागवड करत असताना मात्र आपल्याला अगदी पूर्वतयारी करत असताना विशेष काळजी घ्यावी लागते. लक्षात घ्या, कापूस हे जरी नगदी पीक असलं तरी त्याची पेरणी ही योग्य वेळी करणं, योग्य वाणाची निवड आणि महत्वाचं म्हणजे योग्य वेळी इतर घटकांचा पुरवठा जसं खत, पाणी, तण नियंत्रण, तर या सर्व गोष्टीवर कपाशीचं उत्पन्न ठरत असतं. आपल्याला ठाऊक आहे की मध्य भारतामध्ये कापूस हा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये घेतला जातो. आपल्या भागात कापूस हा काळ्या जमिनीमध्ये अधिक प्रमाणात पिकवला जातो. या व्यतिरिक्त निरनिराळ्या मातीमध्ये साधारणतः खोल ते अत्यंत खोल अशा काळ्या जमिनीमध्ये कपाशीची शेती ही फायद्याची ठरते. कापसाची लागवड करायची असेल तर जमिनीची मशागत ही आपण योग्य पद्धतीनं वेळेवर करावी. लक्षात घ्या, कीटकांचा जीवनचक्रावर जो परिणाम होत असतो तो लक्षात घेऊन आपण वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे. साधारणतः जमिनीची रचना, रासायनिक गुणधर्म, उपलब्ध आर्द्रता तसंच अनेक प्रकारच्या सूक्ष्म जंतूचा प्रभाव हा या पिकावर पडत असतो. बरेचदा जमिनीत कीटक जे असतात ते वेगवेगळ्या अवस्थेत असतात आणि परिस्थितीनुसार शेतात आपण खोल नांगणी करून त्यांना नष्ट करू शकतो. आणि म्हणूनच कडक उन्हाच्या दिवसांमध्ये जमिनीची आपण खोल नांगरणी दर 2 ते 3 वर्षांनी करून घ्यावी. खोल नांगरणी केली की काय होतं की जमिनीत असणाऱ्या किडींच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था असतात त्या बाहेरच्या वातावरणामध्ये येतात आणि मग त्या नष्ट होत असतात. याशिवाय कपाशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तणांचा प्रादुर्भाव होतो आणि म्हणूनच सकारात्मक पद्धतीनं तण नियंत्रण करणं, सोबतच मशागतीय पद्धतीनं तण नियंत्रण करणं, यांत्रिकी पद्धतीद्वारे देखील आपण तण नियंत्रण करू शकतो. कपाशीची शेती ही जी विदर्भामध्ये पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते आणि म्हणूनच आपण पीक पद्धतीचा योग्य अशा रीतीनं वापर केला पाहिजे. सरीवरंबा वाफा पद्धतीनं लागवड केली पाहिजे. आच्छादनाचा आपण उपयोग केला पाहिजे. महत्वाचं म्हणजे उताराच्या विरुद्ध दिशेनं कंटूरवर सरी पाडून जर आपण पेरणी केली तर अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये पीक देखील चांगलं येऊ शकतं. जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी आपण उताराच्या विरुद्ध दिशेनं सरी उघडून मातीची भर द्यावी. अशा काही उपाययोजना शेतकरी बंधूंनो अगदी आपण सुरुवातीच्या काळात जर केल्या तर निश्चितच कापूस लागवड ही फायदेशीर ठरू शकते. याशिवाय आपल्याला अनेक उपाययोजना शेतामध्ये करायच्या आहेत जेणेकरून येणाऱ्या हंगामात कपाशीपासून आपल्याला अधिक उत्पादन घेता येईल. तर त्या उपाययोजना कोणत्या या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
0: कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती जाणून घेतली आपण कृषीवाणी या कार्यक्रमात. याबरोबरच शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आता इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

श्रोते हो, काही क्षणातच मुंबई केंद्रावरून आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर हे कार्यक्रम सहक्षेपित करणार आहोत. 6:55 दिल्ली केंद्रावरून संस्कृत बातम्या सहक्षेपित होतील.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळंतपणामध्ये बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहत होतो. यामध्ये बाळंतिणीचा आहार हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, कारण या 40 दिवसांमध्ये तिचा जो आहार असणार आहे त्याने होणारी जी दुधाची निर्मिती आहे ती पण तेवढी पौष्टिक प्रमाणात असणार आहे. बाळाचं संपूर्ण पोषण जे आहे ते पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे आईचा आहार हा तेवढाच पौष्टिक आणि सात्विक असणं गरजेचं आहे. बाळंतपणानंतर जेवणामध्ये ओवा, बाळंतशेपा, खोबऱ्याचा तुकडा हा दोन्ही जेवणानंतर अवश्य घ्यावा. कच्च्या डिंकाचा लाडू पहिल्या 10 दिवसात खावा, त्यानंतर हळूहळू खीर किंवा इतर पदार्थ सुरू करावेत. खिरीमध्ये खारीक बदामची खीर, खसखस बदामची खीर, हळीवाची खीर, कणिक तुपात भाजून त्यामध्ये दूध घालून खीर करावी आणि ती बाळंतिणीला घेण्यास द्यावी. तिच्या जेवणामध्ये, दोन्ही वेळच्या जेवणामध्ये वरण भात, मेथी, पडवळ किंवा कोणतीतरी फळभाजी, आमटी, गरमागरम चपाती, चपाती किंवा भाकरी जर खाणार असू तर त्यावर कंपल्सरी तूप लावून खावं. सोबत चवीसाठी मुरलेल्या लिंबाचं लोणचं असावं. लसणीची चटणी सुद्धा जेवणामध्ये अवश्य असावी. मुगाच्या डाळीची मेथी घालून खिचडी करावी व भरपूर तूप घालून ती बाळंतिणीला खायला द्यावी. नाचणीचं सत्व सुद्धा अवश्य खावं. 10 दिवसानंतर खारीक पूड, खोबरं, खसखस, बदाम, थोडा गुळ घालून त्याचे लाडू बनवावे, त्यामध्ये डिंकही घालावा. असे अनेक खाद्यपदार्थ हे तिच्या पोषणासाठी मदत करत असतात. जेवणाबरोबरच पाण्याची काळजीही घेणं आवश्यक आहे. बाळंतिणीला कोमट पाण्यामध्ये जिरं, ओवा, बडीशेप हे एकत्र करून उकळून ते कोमट पाणी प्यायला द्यावे. त्याच्यासोबतच पाणी उकळताना त्यात तापलेलं लोखंडाची पळी बुडवून किंवा शुद्ध सोनं म्हणजे वळ किंवा पत्रा जो असतो सोन्याचा तो पाणी उकळताना त्यामध्ये 10 मिनिटं टाकावा आणि ते पाणी जे आहे ते बाळंतिणीला प्यायला द्यावं. याने इम्युनिटी वाढते किंवा शरीराच्या रिज्युविनेशनमध्ये सुद्धा हे उपयोगी पडते. जसं मी म्हटलं की पहिले 6 महिने बाळाचं संपूर्ण अन्न हे आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे या 6 महिने आईने आपल्या अन्नाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बाहेरील कोणतेही पदार्थ तिने खाऊ नये, वातूळ पदार्थ जे आहेत ते खाऊ नये, अति तेलकट, तुपकट, चमचमीत पदार्थ यांच्यापासून तिने दूर राहावं. जेवण पचण्यासाठी कोमट पाण्याचा वापर तिने करायला पाहिजे. स्वतःजवळ गरम पाण्याची बाटली कायम भरून ठेवावी व ते पाणी अधूनमधून घ्यावं. फ्रीजचं पाणी किंवा बर्फाचं पाणी तिने ह्या दरम्यान अजिबात घेऊ नये. या व्यतिरिक्तही पचनाशी संबंधित काही विकार वाटत असतील तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या 6 महिन्यात जर जेवणाची योग्य काळजी घेतली म्हणजे आईने घेतली तर बाळाचा जाठराग्नी हा कायमस्वरूपी चांगला होतो व त्याला पचनाशी संबंधित विकार कधीच होत नाहीत. त्यामुळे हल्ली जे आपण बघतो की मुलांमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा पोटाचे विकार वाढत चाललेत तर त्याची सुरुवात कुठून तरी पहिल्या या 6 महिन्याच्या अन्नातून झालेली असते. 6 महिन्यानंतर बालकाचा अन्नप्राशन संस्कार होतो, बालक वरचं जेवण घ्यायला लागतं. त्यावेळी मात्र आपण आपल्या जेवणामध्ये थोडेफार बदल करू शकतो, पण तोपर्यंत जर काळजी घेतली तर बाळाला कायमस्वरूपी त्याचा फायदा होतो आणि बाळाला दीर्घायुष्य मिळते. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा यात आत्ताच आपण बाळंतपणात घ्यावयाची काळजी या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2:05. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप्स

0: 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: परिसर. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
2: निसर्गाचं पर्यावरणाचं आपण म्हणतो ते आपण राखलेलं होतं त्यावेळी, आणि ज्यावेळी हा बाहेरचा आपल्याला झाला तेच आता वाढवत गेल्या. त्यामुळे इंधन हे प्रमुख आहे, आपल्या प्रगतीचं इंधन पाहिजे. आधी लाकूड होतं, मग नंतर कोळसा आला, नंतर लोणारी कोळसा, तो कोळसा घरासाठी तो असायचा, आणि बाहेरचा दुसरा कारखान्यात जातो तो दगडी खाणीतला काढले. ते इंधन वापरलं, भरपूर जोर केला आपण, भरपूर जंगल तोडलं. प्रमुख एक विसरतो आपण, सगळ्यात मौल्यवान कंदर असेल जे सर्व सृष्टीला आणि आपल्याला सुद्धा, तो प्राणवायू आहे. प्राणवायू नसेल तर आपण एक मिनिट सुद्धा जगू शकत नाही, पण तो एवढा आहे म्हणून आपण तो विसरतो, त्याचं अस्तित्व विसरतो. पण यावेळी ह्याच्या वातावरणात हे जे प्राणवायू, कार्बन, मिथेन वरे धोकादायक वायू गेले, त्यावेळी प्राणवायूचं प्रमाण जर जरा जरी कमी झालं तर आपलं जगणं असह्य होऊन. मग ते देवात आहे, वायुदेवता आहे, जलदेवता आहे, अग्निदेवता आहे, सूर्यदेव आहे. हा, हे सगळे देव म्हणजे पर्यावरणाचे अतिशय जवळचे, सेपरेट करता येणार नाही असे भाग आहेत. ते नंतर पाणी आलं. पाण्याशिवाय आपल्याला, माझे डॉक्टर सांगतात, डिहायड्रेशन होते, पाणी प्या, पाणी प्या, हवा गरम व्हायला लागलेली आहे. की हे जे लाट आलेली आहे गरमीची, कारण पृथ्वीचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आपण विसरतो इथे रूप म्हणजे सागर. 70% पृथ्वी पाणी आहे. पण आम्ही जमिनीवर राहणारे लोक किंवा बेटावरचे लोक त्याला किंमतच देत नाही, आमचंच महत्वाचं म्हणतो. पाणी तापायला वेळ लागतो, पाणी थंड व्हायला वेळ लागतो. जमीन तापायला वेळ लागत नाही, थंड व्हायला वेळ लागत नाही. तर आता समुद्र गरम व्हायला लागल्यानंतर पावसाचं प्रमाण फार वाढणार. दुष्काळ आणि पूर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर इथं दुष्काळ पडला तर तो दुसरीकडे तेवढं मुसळधार पाऊस पडलेला असतो आणि ते कॉम्पन्सेट झालेलं असतं. आताचं तापमान ही परिस्थिती आहे. झाडतोड झाल्यामुळे काय होतंय, ऑक्सिजन प्रमाण कमी होणार. सगळ्यात जास्त प्राणवायू निर्माण करतात पाणथळ जागा, आपण ते विसरतो. गाव तळीवर अतिशय स्वच्छ असणं आवश्यक हे आहे की त्याच्यात जे पाण वनस्पती, सूक्ष्म वनस्पती, त्या फार मोठ्या प्रमाणात पाण्यात कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडत असतात. आपण सगळ्या पाण जागा बाद करून टाकलेल्या जातात. त्यामुळे प्राणवायू कमी, शुद्ध पाणी कमी झालेलं. आता हवामान ज्यावेळी समुद्राचं जर वर जाणार गरम, त्यावेळी कुठेतरी ते ओढलं जाणार आणि मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या, म्हणजे कित्येक मैलाच्या एक लाद्या वितळायला लागलेल्या, ते बर्फ तयार व्हायला लाखो वर्ष लागले. आफ्रिका विषुववृत्तावर असलेल्या भागावर एक डोंगर आहे ज्याच्यावर बर्फ आहे. विषुववृत्त सगळ्यात गरम आणि तिथं वर बर्फ कसं, आता तिथं बर्फाचा कणही नाही, वितळून गेलं, म्हणजे 40 वर्षात संपलं बर्फ. आपल्याकडच्या हिमालयातल्या नद्या वितळून त्या मागं चालल्या, ज्याला ग्लॅशियर म्हणतो हिमनदी, ते 5-10 किलोमीटर मागे गेल्यात. आता हे आपल्याला आधी धोक्याच्या जाणीवा दिल्या, आपण त्याच्यावर ढुंकून पाहिलेलं नाहीये. पण आपल्या गाड्या किती, बंगले किती मोठे करणार, हे करणार, ह्याच्यात मशगूल आहोत. हवामान बदल आहे ते आपण ज्यादा करून देश पातळीवर किंवा खंड पातळीवर बघतो. आता उदाहरण देतोय मी, आपल्याकडे वादळं आपण जी ऐकली आहेत ती बंगालच्या उपसागरातून येणारी वादळं आहेत. आता वादळाचं प्रमाण अरेबियन समुद्राचं वादळ झालं, गेल्या वर्षी 3 झाली. ही वादळं कधी व्हायची नाहीत, आता त्याची संख्या जोरात वाढते. हे जे बदल आहे ते जागतिक पातळीवर झाले. देश पातळी झाली की आता कुठेतरी जंगल तोड झाली किंवा तिथं जास्त पाऊस पडला, पूर आला, हे स्थानिक पातळी झालेले. आता हे स्थानिक पातळी जरी आपण म्हटलं तर गेल्या वर्षी 25 साली आणि 23 साली युरोपासह मोठे पूर आले. 25 साली 1/3 पाकिस्तान पाण्याखालीच होता, सिंधू नदीला पूर आले. ह्या धोक्याचे संदेश आहेत ते आपण बघत नाही. पूर आला की तेवढ्यापर्यंत फोटो आले, काही 2 ट्रक मग धान्य पाठवलं, आपलं काम संपलं. पण हे कायम राहणारे हे येतात संकेत, ते आपण दुर्लक्षित केले तर नुकसान हे कायमच आहे.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
0: परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. हा कार्यक्रम ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. यानंतर 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी।
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचा हे नागपूर केंद्र आहे। सकाळचे 7 वाजलेत।
2: चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रति सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल।

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रति सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता। आकाशवाणी म्हणजे भाव विभोर नाद लहरींचा सूर केवड़ा।

रंध्रा रंध्रात सांदण फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर।

श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712254821.

आणि 2529 2666. नंबर्स पुन्हा एकदा लक्षात घ्या, 6940067 2560101 आणि 2529 2666. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

श्रोते हो हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन ऐका. आज सोमवार दिनांक 29 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101.

श्रोते हो, 7:10 पुणे केंद्रावरील प्रादेशिक मराठी बातम्या आणि त्यानंतर 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. बातम्यांसाठी कृपया प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
9: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त. आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आता सविस्तर बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृती यासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी केलं.
1: मेरा आप सभी से एक आग्रह है, आप प्रयास करें कि आपके घर, सोसाइटी या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो, वो हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो. जो लोग गणेश जी की मूर्तियां बनाते हैं उनसे भी मेरा आग्रह कि वे मिट्टी की मूर्तियों को प्राथमिकता दें. जब हम स्थानीय कारीगरों से मूर्ति खरीदते हैं हम वोकल फॉर लोकल के संकल्प को मजबूत करते हैं. मुझे विश्वास है इस बार गणेश उत्सव में और ऐसे हर उत्सव में हम ऐसी सारी बातों पर जरूर गंभीरता से सोचेंगे और देश हित में कदम भी उठाएंगे.
0: आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जमणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं.
1: महाराष्ट्र के नांदेड में एक परिवार ने अपनी खुशियां बांटने के लिए ऐसा काम किया है जो चर्चा का विषय बन गया है. यहाँ नांदेड के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार रहता है. इस परिवार ने सोचा कि अगर खुशी बांटनी ही है तो ऐसी चीज दी जाए जो मुश्किल समय में किसी परिवार का सहारा बने. अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गाँव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
0: पंतप्रधानांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
2: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1,200 वर हेल्मेट वाटप केले. आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलो पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो. आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. वाढवण बंदर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून या बंदरामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल पाहणी करताना सांगितलं. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्थानक, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा त्यांनी आढावा घेतला. राष्ट्रीय पल्स पोलिओ

लसीकरण मोहीम काल देशभरात राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे दोन थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव आणि परभणीचा दौरा केला. या दोन्ही ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार तसंच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या काल झालेल्या निवडणुकीत दैनिक सकाळचे उमेश शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. दैनिक लोकमतचे हिरा सरवदे सरचिटणीस तर दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे प्रसाद पानसे यांची खजिनदारपदी निवड झाली. वकील प्रताप परदेशी आणि स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली. या विशेष शोध मोहिमेत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन तसंच 20 रायफल रॉड धातूच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत लॉर्ड्स मैदानावर काल झालेल्या गट अ मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियानं 19 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या. पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये बेलफास्ट इथं 2 सामन्यांची मालिका यजमान आयर्लंडनं 2-0 अशी जिंकली. दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 154 धावा केल्या होत्या. त्या गाठताना भारत केवळ 1 धावेनं मागे पडला. राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली. अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील आंबी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाची संततधार होती. लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पलूस तासगाव कवठे महांकाळ तालुक्यात काल विजांसह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या काही सरी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सखल भाग आणि रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पावसाळा सुरू झाल्यापासून असा दमदार पाऊस झाला नव्हता. दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात 1 लाख झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा आरंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झाला. वटपौर्णिमेनिमित्त काल पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वडाची रोपं वितरित करण्यात आली. अनेक महिलांनी रोपं स्वीकारत त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला. हे वडाचं रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली शुद्ध हवा आणि हरित भविष्याची अमूल्य भेट असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यावेळी म्हणाल्या. अहिल्यानगरमध्येही उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि ग्रीन आर्मी संस्थेच्या माध्यमातून 1100 महिलांना वडाचं रोप भेट देण्यात आलं. पाणी फाउंडेशनमार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा राज्याच्या 46 तालुक्यात सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत होणार आहे. हवामान. राज्याच्या विविध भागात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय

0: संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ECI डॉट GOV डॉट इन किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
3: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
2: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
4: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
2: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
5: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
2: तेव्हा मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
6: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
7: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 25 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 29 जून. 29 जून हा दिवस भारतात सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. सांख्यिकीचे महत्त्व आणि आर्थिक नियोजनातील त्यांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. आजच्या दिवशी जन्मलेले महान व्यक्ती बघूया. 29 जून 1871 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार आणि वाङ्मय समीक्षक यांचा जन्म झाला होता. 29 जून 1934 कमलाकल सारंग, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांचा जन्म झाला होता. हे होते आजचे दिनविशेष.
8: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
9: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
8: सहज संवाद.
10: सहज संवाद.
7: यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शाहू महाराजांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले होते, याबद्दल आपण काय सांगाल?
1: आज जो कोल्हापूर जिल्हा आपणाला सुजलाम सुफलाम असा दिसतो, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जे औद्योगिक प्रगती झालेली आहे, त्या औद्योगिक प्रगतीचे मूळ लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेल्या दूरदृष्टीच्या कार्यामध्येच आहे. शाहू महाराजांनी औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त अशा वस्तूंची लागवड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलेलं होतं. संस्थांच्या पश्चिम भागातील डोंगर उतरणीवरती चहा, कॉफीची लागवड करण्याचे प्रयोग केले. गंजन गवत आणि सिट्रान गवत यांची लागवड करून त्यापासून तेल काढण्याचे उद्योग सुरू केले. चंदन आणि हिरडा यांच्या जंगलातील उत्पादन वाढीचा, त्यातून उद्योग वाढीचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. देशी उद्योगांचे आधुनिकीकरण आणि विकास, त्यासाठी तंत्र आणि कौशल्य विकास यासाठी शाहू महाराजांनी प्रयोग केलेले आहेत. जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि राजाराम इंडस्ट्रीयल स्कूल यांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी उद्योग व्यवसायाचं शिक्षण प्रशिक्षण दिलेलं दिसून येतं. याशिवाय अनेक उद्योगांसाठी, विशेषतः सुगंधित औषधी तेल उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्टार्क उद्योग, सुती कापड उद्योग, या उद्योगांसाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान लोकांना अवगत व्हावं यासाठी देशाच्या अनेक भागामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी काही लोकांना शाहू महाराजांनी पाठवलेले दिसून येत.
0: अच्छा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात काही गावं मधानं समृद्ध आहेत, तर त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली होती.
1: अगदी बरोबर आहे. शाहू महाराजांचे म्हणणं असं होते की जे आपल्याकडे एकूण कच्चा माल ज्या ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्या त्या ठिकाणी छोट्या छोट्या उद्योगांची निर्मिती झाली पाहिजे, आणि त्यातूनच मग हे मधुमक्षिका पालन असेल किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे, अगदी त्या काळामध्ये साडी, धोतरे, खण, चादरी तयार करणारे उद्योगही या संस्थानामध्ये होते. कात कारखाना होता, राळ तयार करण्याचा कारखाना होता, रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने होते. या सर्व कारखान्यांना शाहू महाराजांनी मदत केलेली दिसून येते. अर्थात हे करीत असताना शाहू महाराजांनी आणखी एका गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले होते. उद्योग व्यवसायात प्रगती करीत असतानाही शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये याची शाहू महाराजांनी अगदी कटाक्षाने काळजी घेतलेली होती. कारण हे उद्योगधंदे शेतीवरतीच अवलंबून आहेत, त्यामुळे शेतीचा विकास आणि त्यातून औद्योगिक विकास हे शाहू महाराजांचे धोरण होते.
0: अच्छा सर, ग्रामीण भागाचा विकास आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी शाहू महाराजांनी कोणकोणते उपक्रम राबवले होते?
1: ग्रामीण भागामध्ये आपण ज्या अनेक समस्यांचा विचार केलेला होता की ज्या समस्या अगदी अज्ञान, अंधकार किंवा इतर गोष्टीतून आहेत, त्या दूर कशा होतील यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण आणि

0: शिक्षणाची कास धरलेली आहे. शेतकऱ्यांना शिक्षण प्रशिक्षण आधुनिक शेतीसाठी सहाय्य करणे, ग्रामीण भागामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत अंधश्रद्धा आहेत त्याच्यावरती प्रहार करणे, त्यासाठी प्रबोधन करणे, त्या कशा दूर केल्या जातील यासाठी प्रयत्न करणे, सहकारी तत्वावरती गावामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू करणे, हेही प्रयोग शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेले दिसून येतात. आणि दुष्काळाच्या काळामध्ये त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू केलेले होते, कामं काढलेली होती की जेणेकरून त्या गावचा विकास झाला पाहिजे, रोजगार निर्मिती तिथंच झाली पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, यावरती शाहू महाराजांनी अधिक भर दिलेला दिसून येतो.
1: म्हणजे प्रत्येक गाव समृद्ध कसं होईल, स्वयंपूर्ण कसं होईल यासाठी त्यांनी चालना दिली, प्रोत्साहन दिलं.
0: अगदी बरोबर आहे. त्या त्या गावामध्ये जे जे नैसर्गिक स्त्रोत आहेत त्याचा चांगला वापर कसा करायचा आणि त्यातून आपल्या गावाचा विकास कसा करायचा यासाठी शाहू महाराजांनी त्या लोकांना अधिक प्रोत्साहित केलेलं दिसून येतं. आणि या भागाचा जर विचार केला तर या भागातील लोक जे कष्टाळू आहेत या कष्टाळू लोकांना शाहू महाराजांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले आणि ही प्रेरणा प्रोत्साहन आणि लोकांचे कष्ट यातून अनेक गावं स्वावलंबी झालेली दिसून येतात, समृद्ध झालेली दिसून येतात.
1: हो खरंय सर. सर, आरोग्य सेवेच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. त्याचबरोबर महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुद्धा शाहू महाराजांनी मोठं काम केलं होतं, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: आरोग्याचा विचार केला तर जसं आपण म्हटलं की शाहू महाराजांच्या काळामध्ये 5 मोठे दुष्काळ पडलेले होते. शाहू महाराजांच्या एकूण कालावधीमध्ये प्लेगची मोठी 7 संस्थानामध्ये आलेली होती आणि या प्लेगच्या साथीतून लोकांना कशा पद्धतीनं बाहेर काढायचं यासाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य हे आदर्शवत कार्य ठरलं गेलेलं आहे. विशेषतः प्लेग हा उंदरांपासून सुरू होतो, उंदरांच्या माध्यमातून होतो आणि म्हणून हे उंदीर नष्ट करण्यावरती अधिक भर दिला. अर्थात त्यासाठी म्हणून अत्यंत अभिनव अशा प्रकारची एक योजना शाहू महाराजांनी राबवली. एक उंदीर पकडून आणेल त्याला 1 रुपया बक्षीस, अशा प्रकारचं शाहू महाराजांनी त्या काळामध्ये धोरण राबवलेलं होतं. प्लेगच्या साथीमध्ये गावं रिकामी करून क्वारंटाईन, त्या काळामध्ये क्वारंटाईन केलं गेलेलं होतं. गावाच्या बाहेर लोकांना वसाहती निर्माण करायला लावलेले होते. लोकांची गावं औषध फवारणीनं अधिक निरोगी करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. म्हणजे आज आपण ज्या पद्धतीच्या एकूण रोगराईवरती, विशेषतः साथीच्या रोगराईवरती वेगळ्या प्रकारच्या योजना राबवतो, त्या सर्व योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या संस्थानामध्ये राबवलेल्या दिसून येतात. याचमध्ये आपण महिला शिक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. शाहू महाराजांनी स्त्रीमुक्तीच्या क्रांतीचे चाकच फिरवलेले आहे असे आपणाला दिसून येईल. स्त्रियांना मुलींना शाळेचे दरवाजे आणि पुस्तकाचे पाने उघडायची संधी शाहू महाराजांनी दिली आणि त्यातूनच सामाजिक क्रांती घडून आलेली आहे असं आपणाला दिसून येते. शाहू महाराजांनी महिला सक्षमीकरणासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला होता, त्याचबरोबर बालविवाह पद्धत विषयक कायदा आपल्या संस्थानामध्ये केलेला आहे. घटस्फोट विषयक कायदा की ज्याला काडीमोड कायदा त्या काळात म्हटलं जायचं, तो काडीमोड कायदा केलेला आहे. आंतरजातीय विवाह कायदा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्तता मिळावी यासाठी क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदाही शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेला होता. त्याचबरोबर देवदासी प्रथा जी त्या काळात मोठ्या प्रमाणावरती होती, हा देवदासी प्रतिबंध कायदाही शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे स्त्री शिक्षण, स्त्री संरक्षण, स्त्री हक्क, स्त्रियांचं स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचा विचार करून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत. शिक्षण प्रशिक्षण आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे या मार्गातून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण केलेलं आपल्याला दिसून येते.
1: हो खरंय सर. आपण शाहू महाराजांच्या प्रत्येक पैलूंवरती प्रकाश टाकत आहात. श्रोते हो, राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे वर्तमानाला नवी दिशा देणारी आणि उज्ज्वल भविष्य घडवणारी एक प्रेरणा आहे. शाहू प्रेमी आणि युवा मित्रांनो,
2: समता शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा

शाहू विचार आपल्या आचरणातून जपूया. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. हीच या लोकराजाला खरी आदरांजली ठरेल. याच प्रेरणादायी विचारांसह आजच्या या विशेष मालिकेचा समारोप करीत आहोत. श्रोतेहो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
4: आपुलकी आग्रहात
2: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
4: आपुलकी आग्रहात.

0: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.
5: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे.
6: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 kHz वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झालेली आहेत. सादर आहे

श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीत हा कार्यक्रम आता इथे संपतोय. आजच्या या कार्यक्रमात आपण सायली गुजर यांनी गायलेली मराठी भावगीतं ऐकलीत.

श्रोतेहो, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? आज सोमवार दिनांक 29 जून 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

आकाशवाणी नागपूर केंद्र श्रोते हो काही क्षणातच अर्थात 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही संक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर 8:40 संत कबीर जयंतीनिमित्त कबीरा बोले हा विशेष कार्यक्रम आम्ही संक्षेपित करणार आहोत. बातम्यांसाठी कृपया प्रतीक्षा करा.

पत्राची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बालस्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं

0: यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी काल सेशल्समधील व्हिक्टोरिया इथं केलं. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते. दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरू करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत INS तरकश आणि INS इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. या दोनही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली. तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्प, मॉरिशसची आरोग्यसेवा, संपर्क व्यवस्था, शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील. भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व तसंच ग्लोबल साऊथ प्रति असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोनही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्ण पदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजयी खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बातमधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलो पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
0: हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बालस्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील एथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या

0: नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे. ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द एथेन्स स्टार्टअप बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषदेत सहभागी होतील असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाद सोडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तीनही आरोपींना काल भिवंडी सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1,50,00,000 रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ओडिशामधील पुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा हा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे. जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे. या स्नान सोहळ्यानंतर देवता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहिल्यानगर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशुबाल स्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. कबीर जयंती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. कबीरा बोले.
2: श्रोतेहो नमस्कार. आता ऐकूया संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले. विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादर करते संजय भुजबळ.
3: काल करे सो आज कर, आज करे सो अब, काल करे सो आज कर.

0: काब पवनजी नाईक नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार.
0: आज एक खूप चांगलं निमित्त आहे.
1: खरं आहे
0: की संत कबीरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत. काय पहिली काय भावना आहे तुमची आजच्या निमित्तानं भेटण्याची?
1: दास बंदगी आणि एका सेवकाने भेटणं याची एक जी मजा आहे त्याच्यामध्ये स्वतःची सगळी जबाबदारी आपण ईश्वरावर टाकलेली असते.
0: वा.
1: हा जो परमतत्वाचा भाव आहे सुफीमधला,

0: कबीरजींच्या रचनांमध्ये मला कायम डोकावलेला दिसतो आणि कायम तो बोलवताना दिसतो.
1: कबीर शब्दाचाच अर्थ सर्वज्ञाचा आहे
0: बाबा,
1: सर्वांपेक्षा
0: बाबा
1: मोठा असा त्या नावाचाच अर्थ आहे.
0: नावाचा संतांचं कुळ विचारू नये आणि नदीचं मूळ शोधू नये.
1: खरं
0: तर त्या अनुषंगाने कबीरदासजींचं संगोपन सर्व मुस्लिम समाजात झालं. पण त्यांना लहानपणापासून प्रश्न हा होता की संगोपन झालं पण आपण आहोत कोण, हु ॲम आय, मी कोण आहे आणि मी जाणार कुठे.
1: खरंच मला वाटतं प्रश्नातून जी उत्तरं मिळाली त्यातनं कबीर घडत गेले असं म्हणायला हरकत नाही. सर आपण सुफीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गायक आहात तर आज आम्ही ती संधी घेणार आहोत. कारण कबीरांचं बघा प्रत्येक बोलणं हे दोह्यातून आहे
0: बेशक,
1: म्हणून त्यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्याच दोह्यातून बोलता येईल अशी स्थिती आहे. तुमच्या या शब्दालाच जोडणार काय कबीर बोलून गेलेत.
0: क्या बात आहे.

0: कुठेतरी कबीरदास म्हणतात की वरकरणी दिसणाऱ्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्या आतल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करा, म्हणजे तुम्ही ह्या मोहमायेपासून बाजूला व्हाल आणि सत्य स्वरूपापाशी जाल.
1: खरंय, अगदी खरंय. आपण त्यांच्या जन्माविषयी बोलतो आहोत, बालपणाविषयी बोलतो आहोत, पण हा दिवस नक्की कोणाला आधी ठरवता आला नाहीये. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला इसवी सन 1149 का 1399 असा एक थोडासा त्यात विचार वेगवेगळा लोकांचा आहे. मग तिथून गुरु नानक यांचे ते समकालीन आहेत का नाही असाही एक मतप्रवाह वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं लहानपण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने गेलं, कारण मान्यताच ही आहे की ते प्रकट झालेत.
0: प्रकट झालेत,
1: त्यांचा जन्म नाही झाला, ते प्रकट झाले
0: अगदी
1: त्या सरोवरावर काशीच्या आजूबाजूला. इतकंच काय, हे कबीर नाव देखील नीरू, त्याची आई आहे नीरू आणि निमा, हे दोन खरं ते अपभ्रंश नूर अली आणि नियामत या दोन नावाचं आहे.
0: आणि त्यातला प्रेम, कारण प्रेम हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून मिळतं पा, हे एवढं प्रेम करतात तो ईश्वर किती प्रेमळ असेल.
1: प्रेमाची छोटी आणि थेट व्याख्या त्यांनीच केली.
0: बहुत खूप, बहुत आणि स्वच्छ भाषेत,
1: स्वच्छ भाषेत.

0: त्यामुळे त्यांचे सण पण सर्व एकत्रित असायचे. त्यांना एकीकडे ते ईदही पाहत असत. ही इज अ रिव्युलियस फ्लॉवर असं म्हणेन मी. एक क्रांतिकारक हे फूल होतं हे असं मी म्हणेल. त्यांना जे रितसर धार्मिक शिक्षण मिळालं पाहिजे होतं ते मात्र मिळालं नाही.
1: बरोबर. आणि मला वाटतं जरी मदरसात जाता आलं नाही तरी समाजातल्या शाळेत ते खूप शिकले. म्हणजे कबीर खडा बाजार में हे त्यांचे शब्द आहेत. बाजारात उभं राहून ते सगळं शिकले.
0: अप्रतिम.

0: सर, हे सगळं बालपण पुढे जात असताना प्रत्येकाला जीवनात एक कुठेतरी गुरु असायला लागतो. कबीरांचे गुरु कोण होते?
1: त्यांचे गुरु अर्थातच संत रामानंद. सत्याधिष्ठित आणि प्रभू श्रीरामचंद्रांवरती असला त्यांचा विश्वास. राम कुठला? जो रमय्य आहे, जो सर्वत्र पुरून उरलेला आहे. ईश्वराच्या चरणी इथं लहान मोठं कोणीच नाहीये. त्या अनुषंगाने त्यांनी सहजपणे कबीरजींना सदा असं म्हणून सतत ते उच्चार करायचे, तुम सदा हो.
0: आणि मला वाटतं हीच शिकवण त्यांनी पुढे स्वतःच्या आचरणात आणली. त्यांच्या मताप्रमाणे ही देव एकच आहे आणि तो सर्वत्र आहे,
1: सर्वत्र आहे,
0: तो ओमनी प्रेझेंट आहे, तो सगळीकडे एकाच वेळी उपस्थित आहे.
1: खरं आहे.

0: मला वाटतं अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलेलं होतं.
1: हो, कारण नकळत हा समानतेचा सहिष्णुतेचा एक संविधानाचा पायाच आहे असं मला वाटतं. गुरु

0: ईश्वराश्रेष्ठ आहे, मला गुरुश्रेष्ठ आहे, कारण त्याने ईश्वर काय याची जाणीव करून दिली.
1: खूप
0: अशा अर्थाने ते गुरूंचं वर्णन करतात.
1: खूप खूपच छान. आणि गुरुकडनं आलेलं आत्ताच आपण म्हणाल्याप्रमाणे तो विचार पुढे आपल्या शिष्यांना देणं म्हणा किंवा समाजालाच देणं म्हणा, जो भेटेल त्याला देणं, हे जे देवाणघेवाण आहे ही किती नैसर्गिक होती, याचंच उदाहरण त्यांनी मांडलेली भक्ती ती खूप वेगळी होती.
0: जे लोक परमेश्वराला बाहेर शोधायला जातात बऱ्याचदा फसतात, त्यामुळे ते बऱ्याचदा माया बडी ठगणी आहे असं म्हणतात.
1: हा,
0: कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. सुफीशी तत्वज्ञानाशी जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
1: खरं खरं बघा, तुम्ही फक्त बोलता बोलता त्यांचे विचार सांगताय आणि हाच भाव दोहा ऐकतानाही होतो, मला तू कुठं शोधतोय
0: या वाद
1: मोको कहा ढूंढे रे.
0: बेशक.

0: वा वा म्हणजे आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्यांनी रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस कुठली अशी आव्हानं होती समाजामध्ये की त्यांना त्या गोष्टींना विरोध करायचा होता किंवा छेद द्यायचा होता?
1: कबीरदासजींनी त्यांच्या जीवनात जे काही घडलं त्याच्यावरच त्यांनी पहिले आघात सुरू केला. त्यांना न मिळालेलं शिक्षण, गरिबीमुळे, जातीभेदावर विशेष प्रकाश टाकला, अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला, कर्मकांडावर प्रकाश टाकला, धार्मिक दंभ, ढोंगीपणा यावर त्यांनी कठोर टीका केली. जसं ज्ञानेश्वर माऊलींना सत्य जाणलं त्यांनी की ईश्वर असा नाहीच आहे हो, तुम्ही असं कसं सांगता, हा कोणाचा एकाचा अधिकार नाहीये, हा सर्वांचा अधिकार आहे. जसं भारुडामध्ये नाथांनी त्याच्यावर घाला घातला,
0: अगदी अगदी. आणि त्याच अर्थ दगडात देऊ नका मानू,
1: वा
0: दगडात जे जात आहे दगडाचं त्याला देऊ माना.
1: क्या बात, क्या बात.

0: वा पवनजीनं जे साहित्य कबीरांचं आपल्यापर्यंत पोहोचलंय या सगळ्या साहित्याची वैशिष्ट्य काय वाटतात तुम्हाला?
1: भूक मोठी असल्या कारणाने त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वक मला असं जाणवतं की पंजाबी, अरबी, फारसी, राजस्थानी, खडीबोली, अवधी, पूर्वी, ब्रज अशा सगळ्या भाषांचं मिश्रण, आणि या मिश्रणातून ती भाषा इतकी समृद्ध होत गेली की ती भाषा खूप जवळची वाटायला लागली आपल्याला, आणि त्या अनुषंगाने ही भाषा मला खूप समृद्ध आणि देव बोली वाटते.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांची बोली पण तशीच होती, देवाने बोलावं. जसं आपण गीतेच्या बाबतीत म्हणतो की श्रीकृष्ण स्वतः बोलतात, मीच भगवान आहे आणि माझाच हा संदेश आहे. जसं इथे कुठला तरी अल्लाचा संदेश आहे किंवा आणखी कुठल्या प्रेषितानं काहीतरी सांगितलेलं आहे, येशूचा तो संदेश आहे, तसं गीतेत स्वतः भगवान म्हणतात की मीच भगवान आहे.
1: अरे, आणि याला आम्ही अनालाक म्हणतो सुफिझम मध्ये, अहम ब्रह्मास्मी. ज्याला स्वतःची जाणीव झाली त्याला दुनियेची जाणीव दुसऱ्या क्षणाला झालेली असते, तशी ही वाणी होती.

0: सर, आपण सुरुवातीलाच बघितलं की ते जन्मले नाही तर प्रगट झाले अशी मान्यता आहे.
1: अगदी बरोबर.
0: मग कबीरांचा नेमका धर्म कुठला?
1: मनुष्य ही त्यांची जात, मानवता हा त्यांचा धर्म. आणि त्यांची नीतीमूल्य म्हणाल तर सेवा, सत्य, मानवता, प्रेम आणि सदाचार ही त्यांची नीतीमूल्य.
0: वा वा.
1: यावर त्यांनी त्यांचा पूर्ण विचार त्यांच्या काव्यातून, त्यांच्या वागण्यातून मांडला आणि अर्थात कबीर कबीर झाले.
0: वा वा. तुम्ही मांडला म्हणाला तर मला लगेच आठवलं की नक्की त्यांनी कुठल्या तरी दोह्यात हेही मांडलं असेल.
1: बेशक बेशक. माला फेरत जुग भया, माला फेरत जुग भया,

0: बऱ्याच वेळानंतर खरं मला अर्थ विचारावा असा वाटला. यात हा थेट अर्थ नाही पोचला माझ्यापर्यंत. काय नेमकं म्हणतात कबीर यात?
1: कबीरदासजी फार कमाल आहेत की आपण आयुष्यभर माळा जपतो, ते मणी
0: माला फेरत
1: माला फेरत आहे, आणि ह्या जपण्यामध्ये त्यांचा तस्बीवर विश्वास नव्हता, ते अजपा जपावर विश्वास ठेवायचे. त्याचं संपूर्ण केंद्र हे आत्म्याशी निगडीत असावं आणि त्यातून तुमचा खरा उद्धार व्हावा. ते जप करण्यामागे परावाणीचा उल्लेख करतात. परावाणी म्हणजे जिथे जप कधीच थांबत नाही.
0: बरोबर आहे, पुन्हा ज्ञानेश्वरीशी मिळत जुळती गोष्ट आहे.
1: अगदी अगदी.
0: पण आजही त्याच गोष्टींसाठी आपल्याला पुन्हा काम करावं
1: झगडावं लागतंय. हे होण्यासाठी जे सांगितलं त्यामध्ये मला त्यांचे दोन किस्से ते आठवतात मला. ते म्हणजे एक बुखारचे राजा, त्यांचं त्यांनी आत्मस्वरूप होण्यासाठीचा कसा प्रवास घडवला, आणि एक दत्त म्हणून एक मोठे पंडित होते, त्यांनी त्यांच्याशी एकदा शास्त्रावर चर्चा करावी म्हणून त्यांच्याशी विचार विमर्श केला. त्यावेळेस त्यांनी एका शब्दात सांगितलं, मैं तो हारा हूं. तर मैं तो हारा हूं हे त्या पंडिताला कळालंच नाही. मैं तो हारा तो मैं तो मैं कौन है जो अना है जो इगो है उसको हराना है.
0: आणि हारल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार पण नाही.
1: क्या बात, हारल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत असं त्यांचं म्हणणं आहे.
0: क्या बात,
1: ते हारणं जे तुम्ही स्वतःलाच हरवणं आहे. त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही कबीरदासजींचं सगळ्यात सुंदर सांगणं म्हणजे मला असं वाटतं जे समाजाला आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचं वाटतं, की ते म्हणायचं तुमचं, त्यांना एकदा एका शिष्याने विचारलं की तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण, ते तुझा शत्रू तूच आणि तुझा मित्र तूच.
0: म्हणजे पुन्हा तोच विचार आहे की ईश्वर सगळीकडे आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे, तुझ्यात या कणात आहे, त्या दगडात आहे, सगळीकडे.
1: सर्वस्वी अधिकार तुम्हाला स्वयंभू भगवंताने दिलेला आहे.
0: वा वा,
1: त्याच्यासाठी बाहेर पडायची गरज नाही. हा स्वच्छ विचार त्यांनी सांगितला, आणि हा जर विचार खरंच रुजला ना तर सगळं माणसं माणसांसारखे जगायला लागते.
0: वा वा, आणि किती थेट संदेश असायचे, म्हणजे वाईट न बघण्याबद्दलचा किती छान दोहा आहे.

0: अशी दोह्यांची रचनाही तुम्ही सादर करत आहात आणि जी वाद्य आत्ता तुम्ही वाजवत आहेत ती मला वाटतं थेट कबीरांच्या काळात घेऊन जात आहेत. ह्या वाद्यांबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा.
1: अगदी फार सुंदर प्रश्न केला तुम्ही. मुळात त्या तत्वाला जाणण्यासाठी त्या तत्वाच्या निगडीत असलेली वाद्य खेळणं गरजेचं आहे. ते म्हणजे डफ. हा डफ जो आहे तो एकमुखी वाद्य आहे, ते दोमुखी नव्हे.
0: अच्छा.
1: हां, त्याच्यामध्ये एक विचार आहे. तसंच तबल्यामधला आम्ही दोन तबले वापरलेत, त्या तबल्यामध्ये पण डग्गा नाही वापरलेला.
0: हा
1: हां, तर दोन्ही तबले हे एकमुखाचा उद्गाते आहेत. ते म्हणतात माणसाने एका तोंडानेच वागावं. तर दोतार हे वाद्य काय सांगतं, ब्रह्म आणि मायेच्या प्रवासामध्ये तुम्ही एकमुखाने चालले तर तुम्हाला त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने ही वाद्य वापरले.
0: अच्छा, या वाद्याला दोतार
1: असं म्हणतात.
0: आणि साधारण आकार त्याचा एकतारी सारखा आहे, थोडस लांब आहे. पण
1: थोडं लांब आहे. अर्थात ह्या वाद्यांची साथ देणारे आमचे सहअध्यायी साधक मुलांशू परदेशी आणि निनाद पारखी यांनी या वाद्यातून कबीरदासजींचा संवाद साधला.
0: म्हणजे खरं तर तृप्त झालो असं मला म्हणावंसं वाटत नाही, कारण आणखी खूप ऐकावंसं वाटतंय. कारण इतकं हे रसाळ आणि खूप चांगला आनंद देणार असं सगळं चाललंय. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: कबीरदासजींची वाणी जी होती बंदगीची होती, बीजक वाणी त्याला म्हणायचे. बीजक म्हणताना बीजक हा त्याचा अपभ्रंश आहे. बेझिझक.
0: हा,
1: बेझिझक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठली झिझक नाही आहे, अशी ती वाणी होती. आणि त्याच्यातली जी रमणी, शबद, साखी, ज्ञान, चौतीस ह्या वेगवेगळ्या ज्या त्याच्या अंग होते आणि त्यांचे जे 619 छंद त्याच्यात त्यांनी वापरले त्यांच्या वाणीमध्ये, त्यामध्ये मला जाणवतं की त्यांची वाणी सर्व समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये अनुसरली गेली, त्यांनी ती आपली मानली. जसं गुरुग्रंथ साहेबमध्ये शबद आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. कारण हे गुरुतत्वाशी आणि परमतत्वाशी जोडलेली वाणी असल्या कारणाने ही सर्वांना आपलीशी वाटते. आणि जर खऱ्या अर्थाने ह्या वाणीला आपलं असं केलं तर सर्व आपले होतील आणि आपण सर्वांचे होऊ असं मला जाता त्याचं सांगावं असं वाटतं.
0: पवनजी, शेवटी पुन्हा एकदा आपल्या या भेटीसाठी आभार मानत शेवटची विनंती करतो की कबीरांचं शेवटचं असं काही मागणं होतं का आणि तो दोहा कुठला होता? धन्यवाद.
2: साईत ना दीजिए जामे कुटुंब समाय.
1: अल्पसंतुष्टी पण याच्यात.
2: अरे साईत ना दीजिए जामे कुटुंब समाय.

0: संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात कबीरा बोले. विशेष सहभाग होता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते, संत कबीर जयंती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात कबीरा बोले. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते, आत्ताच आपण संत कबीर जयंतीनिमित्त कबीरा बोले हा विशेष कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला.
3: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

आकाशवाणी नागपूरच्या सभागृहात आकाशवाणी ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक संपन्न. आकाशवाणी नागपूरच्या ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक नुकतीच आकाशवाणी नागपूरच्या सभागृहात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम प्रमुख डॉ विजय सिंग राजपूत उपस्थित होते. शासकीय योजनांच्या

0: आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम प्रमुख डॉ विजय सिंग राजपूत उपस्थित होते. शासकीय योजनांच्या माहितीची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी सर्व कृषी आणि संबंधित विभागांनी आपापल्या योजनांची माहिती आकाशवाणीच्या माध्यमातून प्रसारित करावी अशी विनंती यावेळी त्यांनी केली. आकाशवाणी सर्व विभागांच्या योजनांना प्रसिद्धी देण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम निर्मिती करेल असेही त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रम सल्लागार बैठकीच्या सुरुवातीला आकाशवाणी नागपूरचे कार्यक्रम अधिकारी कृषी आणि गृह विभाग सचिन लाडोळे यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर 2026 या त्रैमासिक सत्रात प्रसारित होणाऱ्या कृषी आणि गृह विभागाच्या महत्वपूर्ण कार्यक्रमांची माहिती सभासदांना दिली. 2026 खरीप हंगाम हा अतिशय महत्वाचा असून विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी माहितीचा फायदा अधिकाधिक होण्याच्या दृष्टिकोनातून यंदा कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी याप्रसंगी सांगितलं. त्रैमासिक सत्रातील कार्यक्रमांचे वाचन त्रैमासिक उद्घोषक निहास लोखंडे आणि रोहिणी सूर्यवंशी यांनी केले. या बैठकीला डॉ प्रशांत तळवेकर, सहयोगी अधिष्ठाता मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूर, डॉ विनोद खडसे विस्तार कृषी विद्यावेत्ता प्रशिक्षण आणि भेट योजना कृषी महाविद्यालय नागपूर, डॉ एस राजपूत रिजनल डायरेक्टर आरसीओ एनएफ नागपूर, डॉ एस के वैद्य ज्युनियर सायंटिस्ट ऑफिसर आरसीओ एनएफ नागपूर, एस वाघमारे रेशीम विकास अधिकारी नागपूर आणि श्री पी ए गुरुमुखी रेशीम संचालनालय नागपूर, जी के वंजारी कृषी अधिकारी विभागीय कृषी संचालक नागपूर विभाग नागपूर, एन आर राऊत विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग नागपूर, डॉ मयूर कुमार मेश्राम विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र कृषी कापूस संशोधन केंद्र नागपूर, राजेश मेश्राम प्रसिद्धी विभाग वन विभाग नागपूर, डॉ वैशाली बांठिया विभाग प्रमुख पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर इत्यादी सभासद या बैठकीला उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित सदस्यांनी आकाशवाणीने या तिमाहीत नियोजन केलेल्या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले आणि कृषी कार्यक्रम प्रसारणासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन या प्रसंगी सभासदांनी उपस्थित सभासदांना दिलं.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: बाबा आणा 3,000.
1: ते कशाला?
0: माझा पॉकेट मनी.
1: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
0: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा. है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोप आहे.
1: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
0: तुमचा मोबाईल द्या.
1: घे घे. भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

9400672560101 आणि 2529266। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, आज दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं। मध्यम लहरी 512.8 मीटर्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम। श्रोते, आता आनंद घ्या हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमाचा।

श्रोतेहो हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचे निवेदन ऐका. आज सोमवार दिनांक 29 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जतीन ललित यांच्या संगीत निर्देशनात येस बॉस या चित्रपटाचं गीत, स्वर अभिजीत यांचे, गीत जावेद अख्तर यांचं आहे।

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया समीर यांनी लिहिलेलं सैनिक या चित्रपटाचं गीत. संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी. गायक कलाकार आहेत कुमार सानू आणि साधना सरगम.

श्रोतेहो, कार्यक्रमात ऐकूया जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं, आमिर खान आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गुलाम या चित्रपटाचं गीत. गीत लिहिलं आहे नितीन राईकवार यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अनु मलिक यांच्या संगीत निर्देशनातलं चायना गेट या चित्रपटाचं गीत. समीर यांनी हे गीत लिहिलेलं आहे. गायक कलाकार आहेत अलका याज्ञिक आणि शंकर महादेवन.

श्रोतेहो, चायना गेट या चित्रपटाचं गीत आत्ताच आपण ऐकल्यात, अलका याग्निक आणि शंकर महादेवन यांच्या स्वरात. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत.

श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन ऐका. आज सोमवार दिनांक 29 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम शास्त्रीय संगीत. आजच्या या कार्यक्रमात आशिष गायधन यांचं पखावज वादन आपण ऐकणार आहात. ताल आहे आदिताल.

श्रोते हो, आत्ताच आदिताल या तालात आपण आशिष गायधन यांचं पखावज वादन ऐकलं. हार्मोनियमवर संगत होती संदीप गुरमुले यांची. याबरोबरच शास्त्रीय संगीत हा कार्यक्रम आता आम्ही इथे संपवित आहोत.

श्रोतेहो प्रसारित करीत आहोत कॅनकेअर फाउंडेशन अँड मानधनिया कॅन्सर हॉस्पिटल रामदास बेट नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे कर्करोग आणि आपल्याला मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर सुशील मानधनिया. ऐकूया काही क्षणातच. श्रोतेहो नमस्कार. कॅनकेअर फाउंडेशन अँड मानधनिया कॅन्सर हॉस्पिटल रामदास पेठ नागपूर. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आज आपला विषय आहे कर्करोग आणि यामध्ये आज आपण लंग्स कॅन्सर याविषयी बोलणार आहोत, म्हणजेच फुफ्फुसांचा कॅन्सर. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत तज्ज्ञ डॉक्टर सुशील मानधनिया. आपल्याला काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 25 29 266 आणि 25 60 101, म्हणजेच 2529 266 आणि 2560101. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी STD कोड लावायचा आहे, अगदी बरोबर 0712 07 12. श्रोताओ नमस्कार. कॅनकेअर फाउंडेशन अँड मानधनिया कॅन्सर हॉस्पिटल रामदास पेठ नागपूर. हॅलो डॉक्टर, इस लाइव फोन इन कार्यक्रम में आप सभी का बहुत बहुत स्वागत है. श्रोताओ, आज हमारा विषय है कर्करोग और आज हम लंग्स कैंसर इसके बारे में चर्चा करने वाले हैं और हमारे यहाँ तज्ञ उपस्थित हैं डॉक्टर सुशील मानधनिया. आप सवाल पूछ सकते हैं, कुछ प्रश्न है तो ज़रूर पूछिए. फ़ोन नंबर्स इस प्रकार है 2529266 और

0: श्रोतेओ, जगदीश खिपुडकर यांनी लिहिलेलं कधी तू हसावे हे गीत आपण ऐकलं. चित्रपट होतं प्रीत तुझी माझी आणि गायक कलाकार होते उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे. श्रोतेओ, हे छानसं गीत आपण ऐकलं मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:35 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गोकुळ.
1: सर्व लहान लहान बाल गोपालांचं आजच्या आपल्या गोकुळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. ज्ञान संस्कार आणि नव्या विचारांची ओळख करून देणाऱ्या या कार्यक्रमात आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. मोबाईल, संगणक, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. पण या क्षेत्रात नेमकं काय काम केलं जातं, आय टी क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी आहेत आणि आजचे विद्यार्थी उद्याच्या डिजिटल जगासाठी स्वतःला कसे तयार करू शकतात, या सर्व प्रश्नांची सोप्या आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आय टी क्षेत्रातील अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तिमत्व स्वप्नील बांगडे. चला तर मग ऐकूया माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आय टी क्षेत्र एक नवीन दृष्टिकोन या विषयावरील त्यांची विशेष मुलाखत.
2: बालमित्रांनो नमस्कार. आजचा आपला विषय आहे आय टी क्षेत्र एक नवा दृष्टिकोन आणि याबद्दलची महत्वपूर्ण माहिती देण्याकरता तज्ज्ञ म्हणून आपल्या सोबत आहेत स्वप्नील बांगडे. सर, आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
3: धन्यवाद तुमचा. सर्व बालमित्रांना नमस्कार. नागपूर आकाशवाणीचा धन्यवाद की त्यांनी मला इथे बोलण्यासाठी किंवा माझा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी बोलवलं.
2: सर, खरं तर हा विषय खूप मोठा आहे आयटी क्षेत्र, पण या संदर्भात आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की शालेय मुलं जी आहेत जो हा कार्यक्रम सध्या ऐकतायत, तर त्यांना आयटी क्षेत्राबद्दल म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्राबद्दल आपण काय सांगाल?
3: बघा, आयटी हा क्षेत्र फारच मोठा आहे. याचं मेन फाउंडेशन जे चालू होतं ते आपल्या स्कूल्स, हायस्कूल्स, कॉलेजेस याच्यात जे फाउंडेशन बनतं त्याच नॉलेजच्या

0: बेसिसवर आपण समोर आयटी क्षेत्रामध्ये काम करतो किंवा त्या फाउंडेशनची मेन गरज असते जेव्हा आपण समोर जाऊन सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये करिअर शोधतो.
1: तर सर, याच अनुषंगाने आम्हाला सांगा की आयटी क्षेत्रात तुम्ही किती वर्षांपासून कार्य करत आहात आणि त्यात आपण जे स्पेशलायझेशन म्हणतो किंवा एक विशेष क्षेत्र म्हणतो ज्यात आपण काम करता ते क्षेत्र कुठलं?
0: माझा आयटी मध्ये जोही एक्सपिरियन्स आहे तो मागच्या 10 वर्षापासून एकाच स्पेशलायझेशन मध्ये आहे आणि ते स्पेशलायझेशन म्हणजे बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस. तर आपण जेही ऑनलाईन बँकिंग आज जे बघता किंवा जेवढेही आता आपण टेक्नॉलॉजीज जे नवीन बनले आहेत ज्या तुम्ही बँकिंगच्या सॉफ्टवेअर्समध्ये मोबाईल बँकिंगमध्ये नेट बँकिंगमध्ये किंवा जेवढेही UPI मध्ये, तर मित्रांनो जसं बघा की तुम्ही सुरुवात या वस्तूपासून की आपण कधीही कुठल्याही दुकानावर जरी जातो कुठलीही खरेदी जरी करतो तेव्हापासूनच जे ट्रान्झॅक्शन होतं तुमचं पहिलेच्या ह्याच्यात जसं कॅशने आपण इकडे 1 रुपये 2 रुपये चिल्लर देऊन आपण टॉफीज किंवा काही बिस्किट्स घ्यायचो आता तेच एवढे छोटे जरी ट्रान्झॅक्शन असले तरी ते UPIच्या माध्यमाने QR कोडच्या माध्यमाने एवढी जनता एवढी जागरूक झालेली आहे की आज शेतकरी माणसापासून भाजीपाल्यापासून जे विक्री येतं तेव्हापासूनच जो घेत आहे तो पण ग्राहक ऍज वेल ऍज मोठे मोठे ग्रोसरीजचे तुम्ही कंपनीज बघता ऍप्स बघता ऑनलाईन ग्रोसरी स्टोअर्स पासून सर्वच जिथे पण आपण ट्रान्झॅक्शन करतो त्या सर्व ट्रान्झॅक्शन हे पूर्ण IT च्या माध्यमाने सॉफ्टवेअर्स बनवून UPI पेमेंट्स किंवा कार्ड पेमेंट्स किंवा नेट बँकिंग या कुठल्या ना कुठल्या टेक्नॉलॉजीला यूज करूनच हे ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होतात. अशा क्षेत्रात मी कार्यरत आहे जिथे IT सेक्टर असून पण मी आपली सेवा बँकिंग क्षेत्रालाच देतो.
1: सखोल दृष्टीने तुम्ही सांगितलं पण IT चा जो वापर आहे तो फक्त बँकिंग साठी सीमित नसून इतर अनेक गोष्टी आहेत ज्या आज या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. तर आपण आपल्या अनुभवातून असे काय बदल पाहिले किंवा परिवर्तन पाहिले आहे जेणेकरून IT क्षेत्र बदललेलं आपल्याला दिसत आहे, असे काय बदल आहेत याबद्दल सांगा.
0: तर माझ्या एक्सपर्टीज मध्ये बँकिंग एक्सपर्टीज मध्ये जर तुम्ही बघाल तर मी जो बदल बघितला आहे तो हा आहे की आजपासून काही 15-20 वर्ष अगोदर लोक मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन जे करायचे सर्वात जास्ती ट्रान्झॅक्शन कॅश मध्येच असायचे. तुम्ही पहिले जसं बघत असाल लोक बँक मध्ये जर चालले आहेत तर बँकचे अधिकारी पासनं बँकचे कर्मचारी पासनं सर्व ओव्हरलोडेड असायचे, वर्कलोड खूप जास्त असायचं. छोट्या छोट्या कामांसाठी पण कॅश डिपॉझिट म्हणा किंवा पासबुक प्रिंटिंग म्हणा असे इम्पॉर्टंट बट छोट्या कामांसाठी पण सर्व जनताची भीड लागायचीच, सर्व लोक यायचे आणि त्यामुळे तिकडे वर्कलोड अननेसेसरली एक्स्ट्रा व्हायचं. जबकि आजच्या ह्याच्यात जर तुम्ही बघाल तर तसं नाहीये, तुम्ही फोनवर मोबाईल बँकिंग मध्ये पण पासबुक बघू शकता. तुम्हाला कॅश डिपॉझिट करायची आहे तर तुम्ही ATM मशीन आता असे आहेत ज्या कॅश डिपॉझिट पण एक्सेप्ट करतात. तर ओव्हरऑल टेक्नॉलॉजी वाईज तर सर्व वाढलंच आहे पण वर्कलोड पण कमी झालाय. म्हणजे जसं पहिले म्हणायचे खूप सारे बँक असे असायचे ज्यांचं लंच ब्रेक वर पण खूप जास्त लोकांचे जोक्स व्हायचे, तसं पण वर्कलोड कमी करणं ऍज वेल ऍज जेवढे होऊ शकतात तेवढ्या गोष्टींना ऑटोमेट करून लवकरात लवकर मशीन थ्रू तेवढे कामं करून आता ते मशीन IT टेक्नॉलॉजी म्हणा किंवा अजून नवीन ज्या टेक्नॉलॉजीज येऊन राहिल्या आहेत जसं AI झालं जनरिक AI झालं त्यांच्या थ्रू त्यांना अजून इंटिग्रेट करून अजून एफिशियंटली एरर फ्री वे मध्ये टास्कला कम्प्लीट करणं हे आताच्या नवीन IT मध्ये आपल्याला बघता येतं. प्रिव्हियसली जसं कॅशमध्ये सर्व ट्रान्झॅक्शन व्हायचे जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की शेतकरी बंधूपासून आपले आजपर्यंतचे जे फायनल टार्गेट कस्टमर्स आहेत ज्यांच्या घरी भाजीपाला येतो जे ऍक्च्युली ते रॉ प्रोडक्ट जो शेतकरी विकत आहे आणि आज आपण जे भाजीपाला बनवू आज घरी आपल्या घरी जे भाजी बनेल तर आपण फायनल कस्टमर फायनल कंझ्युमर किंवा हॉटेल्समध्ये जे सप्लाय होतं सर्वांना आज टेक्नॉलॉजीज मध्ये जर बघितलं गेलं तर ही एक टेक्नॉलॉजी सर्वांना माहिती आहे की UPI ज्याच्या थ्रू हे सर्व पेमेंट्स करतात. पेमेंट्स आणि बँकिंग सर्व्हिसेसमध्ये टेक्नॉलॉजी इतकी जास्त गुंतलेली आहे ऍज वेल ऍज आज सीमलेसली सर्व जनता पण याच्यात पूर्ण भागीदारी घेऊन या सर्व्हिसला समजून त्याला वापर करत आहे हे मी आज बदल बघितलं जो पहिले नव्हता.
1: या पुढचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आजकाल प्रत्येक लहान मूल जे जन्माला येतं 2-3 वर्षापासून त्याच्या हातात मोबाईल असतो, त्याला व्हिडिओ कसा बघायचा इथपासून सगळी माहिती इत्यंभूत असते, कुठे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाऊन कुठले गेम्स खेळायचे आणि त्याच्यानंतर TV चा वापर त्याला कळायला लागला, कॉम्प्युटर कसा वापरायचा हे सुद्धा त्याला कळतं. तर इथून जर सुरुवात केली तर नंतर जेव्हा तो मोठा होतो एक साधारणपणे 8वी ते 10वी पर्यंत जेव्हा तो पोचतो गणित किंवा सायन्सचा असो तत्सम कुठलाही सब्जेक्ट तो शिकून जेव्हा पुढे जातो तेव्हा आता तुम्हाला असं काय वाटतं की IT क्षेत्रात अजून असं कुठली विधा आहे का किंवा ब्रांच आहे का की जिथे तो जाऊन त्याचं करिअर निवडू शकतो शोधू शकतो?
0: प्रश्न एकदम जास्त माझ्या हृदयाच्या करीब आहे. आणि असं म्हणायचं रिझन म्हणजे की आता तुम्ही जे एक्झाम्पल्स पॉईंट आउट केलेत त्यातले मेजर एक्झाम्पल्स हे आहेत की तुम्ही स्वतः पोरं जे पण हे करत आहेत, गेम्स खेळणं म्हणा किंवा व्हिडिओज बघणं, ऑनलाईन गेम

0: हे सर्व जे तुम्ही एक्झाम्पल्स दिले हे सर्व तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करतायत, म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजी युजर्स आहेत, तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीला डेव्हलप नाही केलंय. हे जेवढीही टेक्नॉलॉजी आहे ती सर्व तुम्ही आता युज करत आहे, तुम्ही कन्झ्युमर्स आहे याचे, ठीक आहे. बट तुमची जिज्ञासा जर एवढी वाढते की तुम्ही हा प्रयत्न करता किंवा हा विचार करता की अशी काही टेक्नॉलॉजी आपण बनवली पाहिजे, असे काही सॉफ्टवेअर्स आपण असे क्रिएट केले पाहिजे, बनवले पाहिजे, तर तुम्हाला ज्या फाउंडेशनची गरज पडते ते तुम्हाला त्या स्कूल्समध्ये, जेव्हा आता तुम्ही 8वी 9वी 10वीमध्ये आहात, तेव्हा जे तुम्ही सब्जेक्ट शिकता, गणित म्हणा, अल्गोरिदम डेव्हलपमेंट म्हणा, हे ते सर्व सब्जेक्ट्स आहे ज्याच्याने तुमचं लॉजिकल डेव्हलपमेंट, मेंदूचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची क्षमता, हे सर्व वाढते. या पूर्ण स्टेजेस थ्रू जेव्हा तुम्ही गुजरता तेव्हा तुम्हाला माहिती पडतं की अच्छा, आपल्याला जर एक समोर संकट आला आहे तर त्याला उल्लंघून समोर कसं जायचं, त्यालाच लॉजिकल डेव्हलपमेंट म्हणतात. त्या थ्रू तुम्ही अल्गोरिदम्स बनवून, सॉफ्टवेअर बनवून पुढे तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठवू शकता.
1: सर, एक शेवटचा प्रश्न, इमर्जिंग टेक्नॉलॉजी, नवनवीन टेक्नॉलॉजी बद्दल आता तुम्ही सांगितलं आणि पोरांना सुद्धा एक किती वाव आहे आणि ते काय शोधू शकतात याबद्दल बोललात. आजकाल AI तंत्रज्ञानाचा सगळीकडे बोलबाला आहे, तर त्या संदर्भात कुठल्या उदाहरणाद्वारे आपण सांगू शकता का की पोरं याचा वापर कसा करू शकता? कारण भीतीचा पण वातावरण पुष्कळ ठिकाणी आहे. राजरोसपणे आपण पाहतो की इतक्या इतक्या जणांना काढलं आणि इतक्या इतक्या जणांची आता गरज नाही आणि AI त्यांच्या जागी काम करणार, तर ही खरंच परिस्थिती आहे का? आणि जो युवा आहे जो पुढे जाऊन शाळेतून बाहेर निघून, कॉलेजमधून बाहेर निघून जॉबसाठी शोधेल आहे, काय वाव आहे, त्याच्यासाठी खरंच AI तंत्रज्ञान किती कामाचं आहे?
0: या बाबतीत मी हे सांगू शकतो की AI तंत्रज्ञान आहे, पहिले पण होतं. AI तंत्रज्ञानाच्या बाबतीत जर मी बोलायला गेलो तर एक सिंपल गोष्ट जर सांगायला गेली तर सर्च इंजिन्स, ज्याच्यावर तुम्ही खूप आजपर्यंत काम केलंच असेल, जेव्हा तुम्हाला काही समजत नाही तर तुम्ही एक वेबसाईट उघडता आणि त्याच्यावर सर्च करता हाऊ टू डू दिस पर्टिक्युलर थिंग, हाऊ टू डू दॅट पर्टिक्युलर थिंग, तर हे ते सर्च इंजिन खूप साऱ्या वेबसाईट्सवर जाऊन आपला डेटा एकत्रित करून तुमच्या समोर प्रेझेंट करते की या तरीक्याने त्या गोष्टीला कम्प्लीट करू जाऊ शकतं. हे एक प्रकारचं AI होतं. बट आजच्या याच्यात AI खूप जास्त वाढलाय, कारण आता AI आणि मशीन लर्निंग हे दोन्ही सोबत येऊन जनरेटिव्ह AI पर्स्पेक्टिव्ह आलेला आहे, ज्याच्यात आता AI ला फक्त सांगायची गरज आहे की तुम्हाला हे करून पाहिजे, तो स्वतः पूर्णच्या पूर्ण कोडिंग करून देऊ शकतो. आता याच्यात खूप सारे नवीन कंपनीज आहेत ज्यांनी आपला योगदान दिला आहे. मेनली आपल्याला करिअर फोकसनी जर बघितलं जाओ तर AI नी जॉब्स रिप्लेस होईल, मोस्ट प्रॉब्ली होईल. कुठले होईल? जे मॅन्युअल रिपिटेटिव्ह ऍक्टिव्हिटीज आहेत, ते जे रोज बे रोज सेम जर काम करायचं आहे तर ते तुम्ही AI ला ट्रेन करू शकता, सांगू शकता की हे असं असं करायचं आहे. आता तर मी बघतो आहे की मोस्टली AI पूर्णच्या पूर्ण प्रोग्रामिंग करून देऊन देईल तुम्हाला, 2 मिनिटात पूर्ण वेबसाईट रेडी करून देऊन देईल की तुम्हाला हे डिप्लॉय करायचे तर डिप्लॉय करू शकता. द ओनली थिंग इज की तुम्हाला टेक्निकल एक्सपर्टीज हवी की तुम्हाला समोरच्या AI कडनं काय काम करवायचं आहे, त्याला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. तुम्ही कुठल्याही सर्च इंजिनला जर विचारता की तुम्हाला हे करून पाहिजे, हे कसं होईल, हा प्रश्न विचारणं ही पण एक कला आहे. त्याला आता आजच्या तारखेत जर नवीन AI टूल्स मध्ये जर तुम्हाला वापर करायचा आहे तर तुम्हाला असे कुठले प्रॉम्प्ट द्यावं लागेल ज्यामुळे मशीन हे समजू शकेल की तुम्हाला ऍक्च्युअली आउटपुट कसं पाहिजे, त्या गोष्टीला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. सो असं नाही आहे की जॉब चालले जाईल. तुम्ही जर अपस्किल व्हाल आणि AI कडनं काम करून घेण्यात सक्षम राहाल तर तुमचं करिअर पुढे वाढत राहील, डिमांड राहील.
1: तर स्वप्नील सर, खूप छान एक संदेश दिला तुम्ही, म्हणजे IT क्षेत्राचा एक नवीन दृष्टिकोन देण्यासोबतच आपण एक खूप चांगली गोष्ट सांगितलीत की बदलत्या काळासोबत बदलणं सुद्धा आपल्या हातात आहे आणि मगच तुम्ही मार्केटमध्ये तुमचं जे महत्व आहे ते टिकवू शकाल. तर खूप खूप छान वाटलं स्वप्नील सर, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या नागपूर केंद्रात आला आणि आम्ही आशा करतो की बालमित्रांना सुद्धा एक चांगला वैचारिक आदर्श या पूर्ण आपल्या चर्चेद्वारे मिळाला असेल आणि आपल्या करिअरमध्ये सुद्धा हे नवीन भरारी नवीन उंची घेतील यात शंका नाही.
0: थँक्यू सो मच शांतनू की आम्हाला तुम्ही एक संधी दिली बोलण्यासाठी किंवा माझा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी बोलवलं. थँक्यू सो मच आकाशवाणी, थँक्यू सो मच.
2: बालमित्रांनो, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात IT क्षेत्र एक नवीन दृष्टिकोन या विषयावर आताच आपण स्वप्नील बांगडे यांची, शंतनू ठेंगडी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर आता ऐकूया आपल्याच आवडीचं हे गीत.

0: आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया गोकुया आपल्या आवडत्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्वांना निहास लोखंडेचा टाटा बाय बाय.
1: तर श्रोती हो, हा होता बालश्रोत्यांचा कार्यक्रम गोकुळ. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10:50 झालेली आहेत. श्रोते हो, आता एका हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या भागात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस होतं, जे सरासरीपेक्षा 2.4 अंशांनी कमी होतं. किमान तापमान 24.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या भागात आकाश ढगाळलेलं राहून काही तुरळक भागात मेघगर्जनेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज.

श्रोतेहो, आता ऐका रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11 वाजताची गाडी आपल्या नियोजित वेळेस येत आहे. 12967 जयपूर एक्सप्रेस 11:05 आपल्या निर्धारित वेळेतच आहे. 12809 हावडा मेल 11:15 नियोजित वेळेच. 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 12145 LTT पुरी एक्सप्रेस 10:15 गाडी 1 तास 23 मिनिटं उशिरा आहे. 02158 रीवा चारलापल्ली ही 4:30 गाडी 7 तास 13 मिनिटं उशिरा धावते आहे. 12626 केरला एक्स्प्रेस 11:45 येत आहे. 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15 आपल्या नियोजित वेळेच. 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35 12622 तमिलनाडू एक्सप्रेस 1:05 आपल्या नियोजित वेळेच आहे. 22354 हमसफर एक्सप्रेस 1:05 आपल्या नियोजित वेळेच आहे. 18029 LTT शालिमार एक्सप्रेस 1:05 नियोजित वेळेच आहे.

12193 यशवंतपूर जबलपूर एक्सप्रेस 1:20 निर्धारित वेळेतच आहे. 22536 बनारस रामेश्वरम 1:25 आपल्या नियोजित वेळेस येत आहे. 12811 हटिया एक्सप्रेस 1:35 12621 तमिळनाडू एक्सप्रेस 1:45 20826 नागपूर बिलासपूर 2:05 ही गाडी रेल्वे नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. 22620 बिलासपूर एक्सप्रेस 2:05 12968 जयपूर चेन्नई एक्सप्रेस 2:10 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10 आपल्या नियोजित वेळेस आहे. 03251 दानापूर बेंगलुरू 12:05 गाडी 2:09 उशिरा आहे. 12810 हावडा मुंबई मेल 1:55 गाडी 23 उशिरा धावते आहे. श्रोते, ही होती रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. अधिक माहितीसाठी दूरभाष क्रमांक आहे 1399.

0: Akashvani at 90.
1: श्रोतेहो, आता एका हरवलेल्या व्यक्तीसंबंधी निवेदन. विनीता मनोरंजन उईके ही 44 वर्षांची महिला बेपत्ता आहे. उंची 5 फूट, बांधा सडपातळ आहे, रंग सावळा आणि चेहऱ्याची ठिवण गोल आहे. हिच्या उजव्या हातावर विनीता असं नाव गोंदलेलं आहे. हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता तीरथ प्रजापती यांच्या घरी, ईटभट्टी आउटर रिंग रोड जवळ समतानगर, किंवा जरीपटका पोलीस स्टेशन नागपूर इथे संपर्क साधू शकता. सायली प्रदीप मसराम ही 33 वर्षांची महिला बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठिवण लांबट आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान आहे. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे. जुईली प्रदीप मसराम राहणार व्यंकटेश अपार्टमेंट, 3रा माळा, ब्लॉक नंबर 301, अयाचित मंदिर रोड, SBI ATMच्या समोर, महाल, नागपूर, किंवा कोतवाली पोलीस स्टेशन इथे संपर्क साधता येईल. अश्लेषा दीपक पराती ही 19 वर्षाची मुलगी 25 मे 2026 पासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मध्यम आहे, रंग गोरा आणि चेहऱ्याची ठिवण लांब आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता इंदिरा दीपक पराते, राहणार घर नंबर 1061, तांडापेठ 5 पावली, किंवा तहसील पोलीस स्टेशन नागपूर इथे संपर्क साधता येईल. उमेश साधुराम कोरी हे 32 वर्षाचे गृहस्थ 17 मे 2026 पासून बेपत्ता आहे. यांची उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत आहे, रंग सावळा, चेहऱ्याची ठिवण गोल. यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता साधुराम जगदेव कोरी, राहणार कृष्णनगर, मानेवाडा, बेसा रोड, प्लॉट नंबर 205, हुडकेश्वर, नागपूर, किंवा हुडकेश्वर पोलीस स्टेशन नागपूर इथे संपर्क साधू शकता. जमनेश्वरी उर्फ पूजा राजकुमार मार्को ही 21 वर्ष असलेली तरुणी बेपत्ता. उंची 5 फूट, बांधा सडपातळ आहे, रंग गोरा आणि चेहऱ्याची ठिवण गोल आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे. प्रवीण ठाकरे यांच्या घरी श्रीकृष्णनगर श्रीकृष्ण मंदिरजवळ,

हुडकेश्वर नागपूर किंवा हुडकेश्वर पोलीस स्टेशन इथे संपर्क साधता येईल. देवकीनंदर प्रल्हाद पटवा हे गृहस्थ 20 मार्च 2026 पासून बेपत्ता आहेत. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मध्यम, चेहऱ्याची ठेवण गोल आहे. यांना हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे कांता देवकीनंदन पटवा, राहणार समतानगर नागपूर, किंवा जरीपटका पोलीस स्टेशन इथे संपर्क साधू शकता. तर श्रोतेहो, हे होते हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचे निवेदन. मध्यम लहरी 512.8 मीटर्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम. काही क्षणातच प्रसारित करूया गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार। गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सोनाली आपलं खूप खूप स्वागत करते। श्रोते हो आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया लता मंगेशकर यांनी गायलेल्या संत रामदास यांच्या रचनेने।

श्रोते हो, प्रेमाचा प्रवास कधीही जुना होत नाही. जेव्हा मनामध्ये प्रेमाची पहिली पालवी फुटते तेव्हा प्रत्येक जण स्वतःला कुठल्या तरी नगरीचा राजा किंवा राणी समजू लागतो. असंच एक प्रेम व्यक्त करणारं गीत जे आपल्याला प्रेम नगरात घेऊन जातं, ऐकूया सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांच्या स्वरात. चित्रपट आहे आम्ही दोघे राजा राणी.

आम्ही दोघं राजा राणी श्रोतेहो या चित्रपटाचं गीत आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांच्या युगलस्वरात. वंदना विटणकर यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आता मनाचा तारा छेडणारा एक छानसा हळुवार गीत मी आपल्याला ऐकवते. 16 वरची पोळी या चित्रपटाचं, आशा भोसले यांच्या रेशमी आवाजातलं. चला ऐकूया.

श्रोते हो, कौटुंबिक नात्यांचे बंध रेशमी असतात, पण कधी कधी त्यात निखळ आणि अबोल प्रेमाची सुंदर कहाणी दडलेली असते. तेव्हा ऐकूया दोन मनातील हे हळूवार गुपित.

श्रोत्यो, आयुष्यात कधी कधी आपण काहीतरी शोधत असतो, कधी स्वतःला तर कधी आपल्या मनाच्या पाखराला. ऐकूया शांता शेळकी यांची रचना, अनिल अरुण यांचं संगीत लाभलेलं हे गीत आहे लताबाईंच्या स्वरात.

श्रोते हो, काही गाणी अशी असतात ना जी थेट आत्म्याला स्पर्श करतात. आता एका वेगळ्याच धाटणीचं गीत आपल्याला ऐकवते कवयित्री इंदिरा संत यांच्या शब्दांना भास्कर चंदावरकर यांनी एका अद्भुत आणि संत सुरात गुंफलाय. तर श्रोते हो, ऐकूया गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात संगीताचं सुरेल बाज असलेलं हे गीत आशाताईंच्या आवाजात.

तर श्रोत्यांनो, ही होती गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातली काही सुपरहिट सुरेल गाणी. पुन्हा भेटूया. नमस्कार.

गाता रही मेरा दिल श्रोतेहो, आत्ताच आपण हा कार्यक्रम ऐकलात. मध्यम लहरी 512.8 मीटर्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 11:30 झालेली आहेत. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत विभावरी हा कार्यक्रम.

0: अगली गजल।
1: हमसे बेहतर कलाम हो जाए, कुछ तुम्हारा भी नाम हो।

श्रोते हो विभावरी, आताच हा कार्यक्रम आपण ऐकलात. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज वटपौर्णिमा. आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात. हे व्रत केवळ धार्मिक नसून नात्यातील विश्वास, त्याग आणि कुटुंबप्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

श्रोते हो, वटपौर्णिमेच्या या परंपरेसोबतच आज एक वास्तवही आपल्या समोर उभं आहे. एकीकडे महिला वटपौर्णिमा उत्साहाने साजरी करतात, तर दुसरीकडे अनेक महिलांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. आपण महिला दिन, महिला सप्ताह साजरा करतो, परंतु महिलांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता, आठवड्यापुरता मर्यादित नसावा. तो आपल्या दैनंदिन वर्तनात, विचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एका सुरक्षित वातावरणात जगत असताना आपल्याला कल्पना नसेल असे गुन्हे घडत असतात. हे रोखण्यासाठी काय उपाय करता येतील? गुन्ह्याचं स्वरूप कसं असतं? यावर आधारित विशेष चर्चा आता ऐकूया. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभा कोकीतकर, सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं आहे नेहा खरे यांनी.

0: मैत्रिणीनो श्रोते हो नमस्कार. स्त्री ही कोमल, शीतल, क्षमाशील, सहनशील, त्यागमूर्ती असल्याचं सांगितलं जातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सगळे गुण ठरतात, परंतु या गुणांचा अतिरेक झाल्यास ते अवगुण ठरतात आणि मग अन्याय, अत्याचार सोसण्याची, सहन करण्याची मानसिकता निर्माण होते. परंतु स्त्री हे शक्तीचं रूप आहे याची आठवण करून देण्याची गरज आहे. स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराची प्रकरणं आपल्याला अस्वस्थ करतात. याला प्रतिकार करणं, उत्तर देणं यासाठी सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा झटत असतात. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक उदाहरणं आपल्या समोर येतात आणि याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या किंवा अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी त्रिमुक्ती संघटना कार्यरत आहे, भारतीय स्त्री शक्ती कार्यरत आहे, इतरही अनेक सामाजिक संघटना संस्था ह्या महिलांसाठी उभ्या आहेत. या संघटनेच्या प्रतिनिधींना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभाताई कोकितकर. नमस्कार.
1: नमस्कार
0: शोभाताई. या कौटुंबिक हिंसाचार विरोधी समुपदेशन केंद्राच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्ष सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत. आपल्या बरोबर आहेत भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय खजिनदार आणि महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सीमाताई देशपांडे. नमस्कार.
2: नमस्कार.
0: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या संघटना संस्थेच्या त्याही कार्यकर्त्या. गेली 30 वर्ष त्याही भारतीय स्त्री शक्ती या संस्थेसोबत जोडलेल्या आहेत आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. आणि आपल्यासोबत आज एक तरुण ऍडव्होकेट आहे, ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. नमस्कार प्रणाली.
3: नमस्कार.
0: गेली 12 वर्ष प्रणाली कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम करते. रती फाउंडेशन राईट ऍक्शन टेक्नॉलॉजी इन्क्लुजन या फाउंडेशनच्या सोबत प्रणाली जोडलेली आहे. महिला आणि बालकांवरील अन्याय अत्याचारांबाबत कायदेशीर मदत देण्यासाठी प्रणाली कार्यरत आहे. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, तर यात कौटुंबिक हिंसाचार याची काय व्याख्या आहे? प्रणालीपासूनच सुरुवात करू आपण.
3: कायदा बघितला गेला तर कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या ही अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे की मारहाण करणं, शिवीगाळ करणं या तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त की जो लैंगिक अत्याचार आहे त्याबाबत फारच आपल्याकडे चर्चा ही फार कमी होते. आणि असं मानलं जातं की नाही, तो अधिकारच आहे नवऱ्याचा की लैंगिकरित्या जे आहे छळ करणं हक्क आहे,
0: आपल्या शरीरावर नवऱ्याचा अधिकार.
3: येस. पण कायदा क्लिअर आहे की जर संमती नसेल तर तोही एक अत्याचार होतो. आणि त्या व्यतिरिक्त जो कौटुंबिक हिंसाचारामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की जो आर्थिक छळवणूक जी होते की आजकाल

0: हिला स्वतः त्यासाठी खर्च पाण्याला पैसा नाही देत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही दिला जात, घर खर्चासाठी पैसा नाही दिला जात. आणि अशा वेळेला महिला जेव्हा कामासाठी स्वतः बाहेर पडते पण तिच्यावर बंधनं लादली जातात, तिची सॅलरी पूर्ण काढून घेतली जाते, लग्न करताना हुंडा मागितला जातो, मग लग्न झाल्यानंतर तिचे जे दागदागिने आहेत त्याच्यावर दबाव आणला जातो,
1: ताबा घेतला जातो,
0: येस, तिची काही प्रॉपर्टी असेल हे असेल त्याचा ऍक्सेस कधीच दिला जात नाही. तर हेही कौटुंबिक हिंसाचारामध्ये सामील होतं. पण बऱ्याचदा महिलांना हेच वाटतं की फक्त मारहाण केली म्हणजे अत्याचार झाला. बऱ्याचशा अशा केसेस आणि आपण बघतो की कुठेही फिजिकल व्हायलन्स नसतो पण मेंटली आणि मानसिकरित्या इतकं छळवणूक केली जाते तिला, तिच्या दिसण्यावरून, तिच्या शिक्षणावरून, तिच्या बॅकग्राऊंडवरून, ती कशी राहते, दिसायला कशी आहे, जेवण कशी बनवते, ह्याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. जो मानसिकरित्या जो छळ होतो तोही कायद्यामध्ये दिलेला आहे पण त्याच्यावर आपण ओपनली तेवढी चर्चा होत नाही. आणि बऱ्याचदा महिलांना वाटतं की ठीक आहे, दोन चार शिवी गाय करणं ठीक आहे,
1: म्हणजे मान्य केलं जातं, yes. सहजतेने स्वीकारल्या yes. जातात.
0: आणि आताच्या या घडीला टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जी हिंसाचाराची व्याख्या आहे ना ती थोडी बदलली आहे. की जो अब्यूज व्हायलन्स जो ऑन ग्राउंड आपल्याला दिसतो तो आता ऑनलाईन वर त्याची जागा घेतलेली आहे. की महिलांबरोबर जेव्हा शारीरिक संबंध बनवले जातात, तिचे फोटोग्राफ्स घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि जर तिने काही केस करायला किंवा आवाज उठवायला गेली तर मग धमकी देणं की मी तुझे फोटोज आहेत माझ्याकडे, पर्सनल इंटिमेट गोष्टी आहेत
1: ते मी व्हायरल करणं,
0: तर अशाही गोष्टी होतात. आणि अशाही बऱ्याचशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये महिलेने डिवोर्स घेतलेला आहे, सगळं आहे, आणि ती आता दुसरं लग्न करू इच्छिते आहे, मग त्या नवऱ्याला ते फोटोग्राफ्स पाठवणं, म्हणजे याही लेवलचे आजकाल ऑनलाईन जी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्याचंही प्रमाण वाढतं आहे.
1: हिंसाचाराचं स्वरूप बदलत
0: आहे
1: आणि या सगळ्याला कायद्याने विरोध आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पण मग अशा बाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर, तक्रार केल्यानंतर काय स्वरूपाची शिक्षा कायद्यामध्ये अंतर्भूत आहे?
0: कायद्याचे दोन पैलू आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक असतं की महिला जेव्हा येते की महिलेला असतं की माझ्याबरोबर खूप अत्याचार झालेला आहे, मला या माणसाला शिक्षा द्यायची आहे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे जे फौजदारी किंवा क्रिमिनल प्रोसेस आहेत की ती पोलीस स्टेशनला जाऊन FIR करू शकते. बऱ्याचदा महिलांवर आजकाल ज्या केसेस रिसेंटमध्ये की हुंडाबळीसाठी तिला सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, तर त्याही ह्याच्यासाठी ती FIR करू शकते. तर ही एक झाली क्रिमिनल बाजू. पण बऱ्याचदा महिलांना असतं की माझा नवरा जर मी FIR दाखल केली, तक्रार दाखल केली, पोलीस त्याला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील, मग तो जेलमध्ये गेल्यावर माझ्या खाण्यापिण्याचं काय, मुलांचं, कारण का ती फायनान्शियली कधीच स्वावलंबी नसते, त्यामुळे नवरा जर आतमध्ये गेला तर काय. मग अशा वेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 जो सिव्हिल आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस क्रिमिनल आहे, मग त्याचा ती आधार घेऊ शकते की कायद्याने मला खर्च पाणी हवं आहे, त्याने मला मारहाण नाही केली पाहिजे, मला संरक्षण हवं आहे, मला मुलांना नाही मारलं पाहिजे, मी कामाला जाते तर मला काम करू दिलं पाहिजे, मला त्या घरात, राहत्या घरात, भले ते घर कोणाच्याही नावावर आहे पण मला तिथे सुखाने राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचा ती आधार घेऊ शकते आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध ती आवाज उठवू शकते.
1: बरोबर. शोभाताई, तुम्ही गेली 30-31 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि काउन्सेलिंग सेंटरमध्ये येणाऱ्या केसेस, तर आत्ता जसं प्रणालीने सांगितलं तसं हिंसाचाराचं स्वरूप बदलताना तुमच्याकडेही तक्रारी तशा येत आहेत का?
2: खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येतात, पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा जो कायदा आहे तर हा फक्त कुटुंबाशी किंवा नातेसंबंध, रक्तसंबंध याच्याशी संबंधित राहिलेला नाही आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मधली जी बाई आहे तिला सुद्धा संरक्षण ह्या कायद्याने दिलेलं आहे. आता प्रणालीने सविस्तर त्याची व्याख्या सांगितली, पण त्याच्यामध्ये हा एक कंपोनंट असल्यामुळे आज आमच्याकडे लिव्ह इन रिलेशनशिप मधल्या महिला जेव्हा हिंसाचार घेऊन येतात तर तिला सुद्धा न्याय मिळवून देणं सोपं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व स्त्री संघटना कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा 2005 याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण बऱ्यापैकी महिलांना उपयोग होतो हे मला थोडं इथं नमूद करायचं होतं. दुसरं असं की स्त्री मुक्ती संघटनेची महाराष्ट्रामध्ये 10 काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. 10 काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुटुंबांतर्गतल्या हिंसाचाराच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. ऑलमोस्ट आम्ही दरवर्षी 3000 च्या आसपास केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो. त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक छळाच्या केसेस

0: खूप आहेत. एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप हजबंडचे अशा केसेस आहेत. बेजबाबदारपणा, म्हणजे कुठली कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नाही, अशा केसेस आहेत. सेक्शुअल व्हायलन्स, जसं अजून आपल्याकडे मॅरिटल रेपचा कायदा झालेला नाहीये, काही देशांमध्ये झालेला आहे. खूप महिला ज्या आहेत, जसं आता प्रणाली म्हणाली त्याप्रमाणे, तो नवऱ्याचा अधिकारच आहे, समजून त्या सहन करत असतात. पण आम्ही जेव्हा या केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो, सेक्शुअल व्हायलन्स, लैंगिक अत्याचाराच्या केसेस सुद्धा आमच्याकडे नमूद होतात. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे कमवत काहीच नाही आणि मुलांची 3-4 संख्या आहे, घर भाड्याचं आहे, त्यामुळे खाणारी तोंड इतकी आणि घरखर्च काहीच येत नाही, आणि त्यामुळे होणारी जी व्हायलन्स आहे, मुंबईमध्ये आम्ही ज्या केसेस हँडल करतो त्याच्यामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप आहे. त्याच्यानंतर काही प्रमाणात आता ऑनलाईन अब्यूजच्या पण केसेस आलेल्या आहेत आमच्याकडे. आणखीन मुलींना, विशेष करून मुंबईमध्ये ज्या अनमॅरिड मुली आहेत आणि वय वाढल्यानंतर मुंबईमध्ये जागा छोटी आहे, आणि अशा वेळेला जेव्हा घरात भावाचं कुटुंब येतं, त्यावेळेला त्या मुलीने घरातून बाहेर जावं, अशा प्रकारच्या खूप केसेस आमच्याकडे येतात. आणि मग ती अशा एका वळणावर असते की 35-36 वर्ष आता त्या महिलेला झालेले आहेत आणि तिचं जवळचं कोणीच नाही, आणि अशा वेळेला भाऊ आणि भाऊजाई म्हणतात की आता आम्हाला हिला सांभाळायचं नाही किंवा घरी नको. आणि त्यामुळे प्रॉपर्टी राईटचा कायदा जरी झालेला असला, तरी मुंबईमध्ये आपल्याला असं दिसतं की मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं, हकलवून देणं घरातून, हा सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर जेव्हा घरामध्ये वादविवाद असतात, त्यावेळेला सासू किंवा कुटुंबातले सर्व लोक, मुलगा कितीही वाईट असला, म्हणजे व्यसनी असला, तर त्याला घरी ठेवतात, पण सुनेला बाहेर काढण्याचं प्रमाण पण खूप आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे हा जो कायदा आहे, ज्याच्यामध्ये ऍडव्होकेट प्रणालीने सांगितलं की घर कोणाच्या नावावर असेल तरी बाईला राहण्याचा अधिकार आहे, तर त्याच्या आधारावर थोडं आम्हाला बाईला मदत करणं सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलांना जन्म देऊन सोडून जाणं, म्हणजे गायब होणं, हे सुद्धा प्रमाण खूप आहे. कोविड नंतर आम्हाला अशा केसेस खूप आढळलेले आहेत, कारण जबाबदारीच घ्यायची नाही. मग तो नवरा कुठे आहे, काय आहे, दुसऱ्या बाईसोबत राहतो, काही त्या बाईला माहीत नसतं, आणि 3-4 मुलं घेऊन ती बिचारी वाट बघत असते. अशा केसेसमध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करतो.
1: किती कठीण परिस्थिती म्हणजे सहन करावी लागते बायकांना,
0: हेच सत्य आहे.
1: सीमाती, या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक स्तर याचा काही फरक असतो का, की अल्प उत्पन्न आहे म्हणून अशा प्रकारचा छळ होतोय, का जरा जे सधन आहेत त्यांच्याकडच्या केसेस सुद्धा असतात?
2: अजिबात त्याच्यात असा काही स्तर वगैरे काहीच नसतो,
1: भेदभाव काही नाही,
2: काहीच नसतो, कारण ही शेवटी विकृत मानसिकता आहे. त्यामुळे कुठल्याही स्तरातील महिलेला ती याच्या बळी जाऊ शकते. शिक्षित अशिक्षित हा सुद्धा भेदभाव याच्यात काहीही राहिला नाहीये. अगदी उच्च शिक्षित पुरुष, म्हणजे सायंटिस्ट किंवा अशा लेवलचे सुद्धा पुरुष आपल्या बायकोवर अत्याचार करताना आपल्याला आढळून येतात, अशा केसेस आपल्याकडे येतात. आणि एक कौटुंबिक हिंसाचाराचा जो हा आता जो कायदा झालाय 2005, त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे सामायिक घरात राहून तुम्ही न्याय मागू शकता. आधी कसं होतं, 498A मध्ये तुम्ही जर नवऱ्याविरुद्ध तक्रार केली, त्याला 2 दिवसाकरता अटक व्हायची, पण नंतर त्या बाईला त्या कायमचं त्या घराला मुकावं लागायचं, कारण की घरातल्या पुरुषाला तिने जेलमध्ये घातलेलं आहे, त्याच्यामुळे तो जेलमध्ये गेला, त्यामुळे सगळं घर तिच्या विरोधात जायचं. पण आता या कायद्याने असा अधिकार दिलाय की त्या घरात राहूनच तुम्ही त्या पुरुषाविरुद्ध लढू शकता, त्याच्याविरुद्ध न्याय मागू शकता. एका वेगळ्या लेवलला हा कायदा महिलांच्या मदतीकरता उभा राहतो असं मला नमूद करावंसं वाटतं. लैंगिक अत्याचाराचं ज्या त्या म्हणाले की आपण त्याला विरोध आहे की मॅरिटल रेप त्याला म्हणू नये, आणि 498A मध्ये पण क्रुएल्टीच्या याच्यावर तुम्ही त्याच्यात दाद मागू शकता, म्हणजे लैंगिक अत्याचार असेल. आणि जर तुम्ही मॅरिटल रेप म्हटलं तर मॅरिटल रेप म्हणजे मग रेपची व्याख्या की किती त्याच्यात वेगवेगळ्या हे असतात, आणि त्याच्यानुसार तुम्ही जर सिद्ध करायला गेलात, 4 भिंतीआड कुटुंबाचं काम चालू असतं, ते सिद्ध करणं कठीण असतं, आणि त्याच्यात बरेच वेगळे कॉन्सिक्वेन्सेस येऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की हा जो कायदा आहे याच्यात जो लैंगिक अत्याचार दिलेला आहे किंवा क्रुएल्टीच्या आधारे तिला त्याच्यात न्याय मिळवून दिला,
1: म्हणजे त्याची सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे,
2: सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
1: शोभाताई, कौटुंबिक हिंसाचार म्हणत असताना फक्त नवऱ्याकडून बायकोचा छळ असाच प्रकार नाहीये ना, त्या व्यतिरिक्त इतर मंडळी सुद्धा त्यात असू शकतो.
0: हो, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे आता तर ह्या नवीन कायद्याने जी अनमॅरिड मुलगी आहे, म्हणजे आई वडिलांकडनं होणारा अत्याचार आहे, त्याच्यावर सुद्धा दाद मागण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे पती पत्नीचे वाद इतकंच ते सीमित नाहीये, तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो. ह्या कायद्यानुसार खूप सोपंही झालेलं आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्याला दाद पण घेता येते कोर्टामध्ये.

0: मग अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी येतात का तुमच्याकडे?
1: हो,
0: उदाहरण आम्हाला
1: आता आमच्याकडे मुंबईमध्ये अशा प्रकारच्या येतात तक्रारी की बहिणीला भावापासून त्रास आहे. आमचं कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद, बुलढाणा ह्या ठिकाणी पण सेंटर्स आहेत, तर त्या प्रमाणात विचार केला तर मुंबईमध्ये अशा प्रकारच्या केसेस येतात. आणि थोडा आम्ही त्याच्यावर विचार केला तर जी घर एक आणि कुटुंबाची संख्या जास्त माणसांची आणि मुंबईमध्ये राहणं इतकं महागडं आहे तर त्याला ते एक वन ऑफ द रिझन आहे, कारण मुलं बाळ झाली की भाऊ बहिणीला बाहेर काढतो. त्याचबरोबर आणखी एक ताईंनी पण मेन्शन केलं की वयोवृद्धांच्या केसेस पण मुंबईमध्ये खूप येत आहेत आणि आम्ही स्पेसिफिक वयोवृद्धांच्या केसेसमध्ये मग त्याच्यामध्ये वडिलांना त्रास असतो, आईला त्रास असतो, कधी कधी पती पत्नी दोघांनाही मुलांकडून मुलींकडून पण त्रास असतो. काही मुली प्रॉपर्टीसाठी आईला घरातून बाहेर काढण्याचे सुद्धा आमच्याकडे केसेस आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला जो वयोवृद्धांसाठी कायदा आहे सिनियर सिटीजन ऍक्ट त्या अंतर्गत जे मुंबई शहरचं ट्रायब्युनल ऑफिस आहे, कलेक्टर आहेत, त्यांच्याकडून खूप चांगली मदत ह्या केसेससाठी मिळते आणि आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आणि त्याच्यात सगळा ओव्हरऑल प्रॉपर्टी आणि हा सगळाच विषय होता. आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं असेल तर रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेलं घर जेव्हा तयार होऊन घर मिळालं त्यावेळेला ती आई झोपड्यामध्ये आणि सून आणि मुलगा फ्लॅटमध्ये, जे नवीन घर मिळालं आणि अशा वेळेला कोणीतरी आमच्यापर्यंत त्यांना आणलं आणि मग आम्ही ट्रायब्युनलकडे ती केस नेली आणि सुनेला आणि मुलाला घरातून बाहेर जाण्याची ऑर्डर आम्हाला कलेक्टरने दिली आणि ती आजी घरात गेली आणि मग सून आणि मुलगा बाहेर आले. तर अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण सक्षम कायदे आपले आहेत त्याचा कधी कधी फार उपयोग होतो.
0: सीमाती, ज्यावेळेला एखादी महिला अशी केस घेऊन आपल्या संस्थेमध्ये येते त्यावेळेला तिची मानसिकता कशी असते, तिचं समुपदेशन कसं केलं जातं, त्याबद्दल थोडं.
2: जेव्हा ती विक्टिम येते ना तेव्हा ती म्हणजे सगळीकडनं पिचलेली असते, तिला म्हणजे कुठेच जेव्हा तिला वाटतं की आता मला कुठेच मदत मिळत
0: नाही,
2: कोणीतरी तिला सांगतं की तुम्ही या संघटनेत जा, मग ती त्या संघटनेत जाते आणि मग त्यावेळेला तिला खूप सांगायचं असतं. तर सुरुवातीला तर आम्ही फक्त ऐकण्याचं काम करतो, ती जे काय सांगते ते सगळं तिचं ऐकून घेतो, तिचं ऐकल्यावर मग तिला कशा प्रकारे मदत करता येईल त्या दृष्टीने विचार केला जातो आणि तिला म्हणजे शेवटपर्यंत कोर्टापर्यंत तिला कितपत आपण न्याय देऊ शकतो, कशी मदत करू शकतो, ती सगळी मदत आपण करतो. मग त्याच्यात आपण तिच्या पतीला बोलवतो, आपल्याला काही जॉईंट मीटिंग घ्यायच्या असतील म्हणजे सासरचे लोक, माहेरचे लोक, म्हणजे मॅक्झिमम आम्ही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो.
0: हा
2: म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुठली केस येते तेव्हा तिला लागलीच तुझा कोर्टात आणि डिवोर्स घे बाई असं कधीच सांगत नाही. कुटुंब वाचवलं पाहिजे हा आमचा कल असतो त्याच्या. आणि मग जेव्हा शेवटी लक्षात येतं की नाही या केसमध्ये हे शक्य नाही, तिला तिथे ठेवणं म्हणजे तिला अजून छळा टाकणं आणि अजून तिला त्रास देणं आहे, मग त्या क्षणाला मग आम्ही तिला जी काय मदत लागेल, मग तिला फ्री लीगल एड मिळवून देणं असेल किंवा कोर्टात जायला तिला मदत करणं असेल, सगळ्या गोष्टी आमच्याकडनं केल्या जातात. आणि आता जे प्रॉपर्टीच्या ह्याच्यात सांगितलंय तर मुंबईला काय आहे की मुंबईला घराच्या किमती खूप जास्त आणि जुन्या काळात आई वडिलांनी कष्ट करून झोपड्या घेतलेल्या असतात, त्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्याच्यात त्यांना वन रूम किचन किंवा असं घर मिळालं असतं आणि ते मग बळकवण्याचा प्रयत्न मुलाचा आणि सुनेचा असतो. म्हणजे आमच्याकडे एक केस आली होती ती तर म्हणजे तो मुलगा त्या आईसमोर नेकेड व्हायचा आणि तिला म्हणायचा जा तू घरातून, तिला शिवी गाळ, सून अतिशय घाणेरड्याशिवाय देणार. मग शेवटी ती आमच्याकडे आली आणि तिने म्हणजे कधी कधी असं वाटतं की बायका खरंच खूप पक्क्या असतात, त्या मनाने त्याचे जे वडील होते त्यांचा कल होता की नको नको जाऊ दे, पण मग ती पक्की होती. तिची पण केस आम्ही कलेक्टर जे हे आहे सिनियर सिटीजन कोर्ट आहे तिथे आम्ही बऱ्याच केसेस नेले आहेत, त्यापैकी ही एक होती. मग तिकडनं पुन्हा त्यांचा प्रेशर सुरू होतं की आई वडील कोर्टात गेले माझ्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट केली, मग त्यांना बाकीचे त्रास. पण हे शेवटी काय मुंबई सारख्या शहरात जिथे जागा कमी आहे आणि त्यांना पर्यायच नाही एकत्र राहण्याशिवाय, म्हणजे मुलगा आणि सून सुद्धा दुसरीकडे कुठे जाणार असं होऊन जातं, पण म्हणून त्यांना काही छळ करण्याचा अधिकार या सिनियर सिटीजनला छळ करण्याचा अधिकार नाही आहे त्यांना. आणि त्याच्याकरता हे जे कोड तयार केलेले आहेत सिनियर सिटीजनचा जो आता कायदा आलाय त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतोय आणि बऱ्याच केसेस आणि अवेअरनेस हा म्हणजे आम्हाला संघटनांनाच वाढवावा लागतोय की तुम्हाला असं असं आहे तिथे तुम्ही न्याय मागू शकता आणि तुम्ही तिथे जाऊ शकता.
0: पण आणि लीगल एडच्या बाबतीत काय सांगता येईल, कायदेशीर मदत ही कशी दिली जाते?
3: कायदेशीर मदत आता जसं आम्ही एक संस्था आहोत, मग बऱ्याचदा असं होतं की ज्या बाकीच्या संस्था ज्या ग्राउंडवर

0: काम करतात, जसं स्त्री मुक्ती संघटना आहे की ज्यांच्या बरोबर आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांच्याकडे लीगल एक्सपर्टीज नाही आहेत, पण त्यांच्याकडे अशा महिला गरजू आहेत की त्या अफोर्ड नाही करू शकत आर्थिकदृष्ट्या. येस, आपलं जे लीगल एडचं पण आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे महिलांना जे इमिडिएट किंवा जी मदत हवी आहे ती नाही मिळत,
1: तात्काळ नाही मिळत.
0: एक्झॅक्टली. मग अशा वेळेला आम्ही आज संस्था लीगल क्लिनिक चालवतो की ज्याच्यामध्ये आम्ही स्त्रीमुक्ती संघटना यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काही महिलांना लीगल किंवा कायदेशीर मदत किंवा सल्ला हवा आहे. बऱ्याचदा असं असतं ना की महिलांना माझे फक्त अधिकार मला जाणून घ्यायचे आहेत, केस करायची की नाही करायची हा पुढचा मुद्दा
1: भाग,
0: पण मला माझे अधिकार जाणून घ्यायचे आहेत. तर अशा महिला येतात, मग आम्ही त्यांना लीगल गायडन्स देतो आणि मग तिची तयारी असेल की नाही बाबा मला आता पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं असतं, मानसिकता ही असते ना नवऱ्याची, ही काय करणार, कुठपर्यंत जाणार, जास्तीत जास्त पोलीस स्टेशनला जाईल, पण कोर्टाची ही पायरी नाही चढणार असं असतं. पण महिलांकडे नंतर पर्यायच उरलेला नसतो की नाही मला आता बस झालं, की आता मी 10 वर्ष दिली एखाद्याला, 15 वर्ष दिली,
1: काही सुधारणा
0: होत नाहीये. म्हणजे अशा फार कमी महिला असतील की 1 वर्षामध्ये लग्नाच्या आलेल्या आहेत किंवा 2 वर्षा, कारण का आपल्याकडे ती म्हणतात ना की पहिल्यापासून शिकवलंच गेलेलं असतं की
1: सहन करत
0: बाई ऍडजस्ट कर ग थोडं, फॅमिलीची इज्जत आहे, हे आहे, मग मुलं तिच्या पदरात येतात, मग मुलांकडे बघून ती हे करते. आणि मग कुठेतरी म्हणतात ना त्या सॅक्रिफाईज आणि या सगळ्याला मग आपण ग्लोरीफाय करतो, अरे मी 10 वर्ष काढली, मला पण अत्याचार होत होते, आई म्हणते मग आता तू 1 वर्षामध्ये कशी हे कर,
1: मी सहन केलं तू ही कर.
0: तर तेही कुठेतरी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे की तो जजमेंटल ऍटिट्यूड नाही. एक जर बाई 1 वर्षात येत असेल तर ती वेळीच अलर्ट होते आणि येते, तर आपण सपोर्ट करणं ते फार महत्वाचं असतं. आणि महिलांनी पुढे येऊन बोलणं फार गरजेचं असतं की आवाज उठवणं गरजेचं असतं. कारण का फर्स्ट जेव्हा एखादा पुरुष किंवा नवरा किंवा वडील आईला मारतो, पहिल्यांदा येऊन तिने कंप्लेंट करणं पोलीस स्टेशनला फार गरजेचं आहे.
1: मला हेच विचारायचं की ज्या वेळेला पहिला आघात होतो त्याच वेळेला जर का थांबवलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी टळू
0: शकतात,
1: किंवा एक थोडा तरी धाक त्याने निर्माण होऊ शकतो.
0: येस, डेफिनेटली होऊ शकतो. कारण का हेच आहे ना की महिला नाही जात. आणि बऱ्याचदा आपल्याकडे नॉर्मलाइज, अरे एकच फक्त कानाखाली दिली आहे ना, ठीक आहे ना, कमावून तर आणतोय ना, मग त्याचा तो अधिकार आहे. अगं तो पिऊन येतोय तो तसा चांगला आहे, पण हे सगळं दारूमुळे होतो आहे. पण महिलांना ते नाही, कारण का आपल्याकडे ते लहानपणापासून शिकवलंच नाही जात, ऍडजस्ट करा ऍडजस्ट करा हेच. म्हणजे एखाद्याने मारलंय मला, का मारलंय, माझे आई वडील मला मारायचे, हा तो त्यांचा अधिकार होता. म्हणजे लहानपणापासून तेच आहे ना की सहन करा फक्त. पण आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही पहिलं तुम्हाला मारलं आहे, कारण का मग हीच ती वृत्ती ना वाढत जाते की समोरच्याला ग्रांटेड घेतलं जातं की ही कशी आवाज उठवते. फिजिकल व्हायलन्स डायरेक्ट नसतो, पहिला तो वर्बल असतो, शिवीगाळ असतो, मग तो वाढत वाढत वाढत तो इतका अक्यूट होतो. आणि बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्समध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: बरोबर, म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणं, त्याला विरोध दाखवणं हे फार गरजेचं
0: आहे.
1: तेवढी धमक सर्वसामान्य स्त्रियांमध्ये दिसते का, शोभाते का, तक्रारी मागे घेण्याचं सुद्धा प्रमाण आपल्याकडे आहे, म्हणजे संस्थेने मदत केली आहे पुढे जाण्यासाठी? पण
2: नक्कीच महिलांमध्ये धमक दिसतीये. साधारण अगदी तो मिडल क्लास, हायर क्लास पेक्षा लोअर क्लास मध्ये आर्थिक दृष्ट्या किंवा इतरही लोअर क्लास मधल्या ज्या महिला आहेत त्या खूपच खमक्या आहेत असं मला वाटतंय. आम्ही कचरावेचक महिलांसाठी पण काम करतो, त्यांचं बचत गट करणं, त्यांच्या आरोग्यावर काम करणं. तर माझ्याकडे एक कचरावेचक महिलेची केस होती आणि तिला 4 मुलं होती, आणि आमच्याकडे काउन्सिलिंग मधनं तिची केस हँडल झाली, तिचा समजोता झाला आणि ती नांदायला गेली. नंतर 2-3 वर्षांनी ती आली, त्यावेळेस तिच्याकडे आणखी 1 मुलं होतं, म्हणजे 5वं मूल तिच्या पदरी होतं. आणि ती आली माझ्याकडे, म्हटली आता शोभाते मला जायचं नाही, मला डिवोर्स पाहिजे. आणि ती 5 मुलं सोबत होती. तर एक वास्तवतावादी स्त्री किंवा मुंबईत जगणारी स्त्री म्हणून मी तिच्याकडे बघतच राहिले की 5 मुलं घेऊन करणार आणि हिच्याकडे काही स्किल नाही. ती कचऱ्यावर जाते, कचरा वेचून आणते, तो विकून घर चालवते. पण ती म्हणाली की मी सगळा प्रयत्न आता माझे संपलेले आहेत, मी माझ्या मुलांना शिकवणार पण आणि सांभाळणार पण, मला त्याचं काही नको, पण तो माझ्यावर इतकी व्हायलन्स करतो, आता मला डिवोर्स पाहिजे. आणि आता ही 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज त्या महिलेने

0: भाड्याने घर घेऊन कचऱ्यावर काम करून 5 मुलांना चांगल्या शाळेत घातले आणि ती सांभाळते. नवऱ्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कायदा वगैरे असेल आणि असं जर मानसिक आजारीच असेल तर तिकडे फेलच ठरतो ना. आपण किती न्यायाने ऑर्डर असल्या तर त्या कागदावरच राहतात आणि त्यामुळे त्या नवऱ्याची आशा न करता तिने स्वतःच्या बलबुत्यावर त्या कुटुंबाचा भार घेतला आणि आज ती स्वाभिमानाने जगते आहे. अशा भरपूर स्त्रिया आहेत की अगदी अंगावरच्या कपड्यावर जरी बाहेर आल्या तरी हिमतीने राहणाऱ्या आहेत, ठामपणे उभ्या राहणार आहेत. एक ब्लाइंड महिला होती, तिची पण केस एक सक्सेसफुल मी केलेली आहे. म्हणजे 30 वर्षात खूप उदाहरणं आहेत, वेळ कमीच पडेल आपल्याला. पण ती लग्न करताना नाही म्हणत होती आईला, पण असंच ना, ब्लाइंड जरी असली तरी मुलीचं लग्न झालं पाहिजे म्हणून गावाकडून कुठून तरी मुलगा शोधून आणला त्यांच्या जातीतला वगैरे आणि लग्न केलं. आता ही ब्लाइंड असल्यामुळे तिला काही नॉर्मल असा नवरा अगदी हुशार मिळाला नाही, थोडासा तो असा कमी बुद्धीचा माणूस होता. आणि 2 मुलं झाली आणि तो मुंबईत कामाला जायचा, म्हणजे बिगारी कामाला. आणि लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो 2 रुपये बसला, त्या काळात 2 रुपये होते बसला मिनिमम, 2 रुपये मागत होता. ह्याच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, हिने 5 रुपये दिले आणि ह्याच्यावर वाद झाल्याने तो गावाला निघून गेला. नंतर तो आलाच नाही आणि तिला मुंबईत असून सुद्धा ती ब्लाइंड होती तर तिच्याकडे इतक्या सगळ्या योजना आहेत किंवा ट्रेनिंग आहे काहीच माहिती नव्हतं, खूप गरीब घरातली होती. तर ह्या महिलेने त्या 2 मुलांना अक्षरशः मंदिराच्या बाहेर बसत होती आणि कोणीतरी माझ्याकडे तिला पाठवलं. आज तिने सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, ती झाडू बनवण्याचं काम करते, ती लिंबू मिरचीचं काम करते आणि 2 मुलांना शिकवलं. आता तिच्या 2 मुलांची लग्नही झालेली आहेत आणि ती ब्लाइंड लोकांची एक संस्था काढून ती अध्यक्ष आहे. आता ती मदत घेत होती, आता ती लोकांना मदत देते. त्यामुळे अशा प्रकारे चॅलेंज घेऊन सक्सेस झालेल्या महिला माझ्याकडे खूप.
1: मला वाटतं हे असं उदाहरण सुद्धा निश्चितच आशादायक म्हणायला हवं,
0: नक्की,
1: की म्हणजे स्त्रियांनी ठरवलं तर त्या प्रतिकार करून पुन्हा उभ्या राहू शकतात स्वतःच्या पायावरती. मी मगाशी ह्यालाच जोडून असं विचारलं होतं की तक्रारी मागे घेण्याचं प्रमाण असं काही दिसतं का? सीमा, ते तुमचा काय अनुभव आहे?
2: तक्रारी मागे घेण्याचा प्रकार असतातच. आणि आता जसं शोभाताई म्हणाल्या की खालच्या स्तरातल्या ज्या निम्न स्तरातल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मानसिक बळ जास्त आहे, त्या मानाने या ज्या उच्च स्तरातल्या ज्या महिला आहेत, म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती, अगदी हाय प्रोफाईल केस होती, म्हणजे नवरा डॉक्टर आणि या बाई पण खूप मोठ्या
1: शिकलेल्या होत्या, त्या
2: शिकलेल्या वगैरे सगळ्या आणि एक समाजात त्यांचं पद असलेल्या अशा होत्या त्या. आणि त्यांना शारीरिक छळ, म्हणजे असे त्यांनी दाखवलेलं की मारलेलं, बळ उमटलेले, असं तो मारायचा, म्हणजे डॉक्टर सर्जन असून.
1: बापरे.
2: आणि एक दिवस त्या आल्या होत्या तर त्यांच्या हातात त्यांनी ते डिव्हायडर असं दाबून छिद्र केलेलं होतं आणि तो म्हणाला मुलीला, आज तर मी काही जास्त मारलंच नाही तरी तुझी आई कशाला इतकी
1: कंपासनी
2: असं फिरवून. अशा प्रकारचा छळ,
1: क्रौर्य,
2: खूपच क्रौर्य. पण तरीही त्या बाईची, म्हणजे मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही काही गरज नाही, तुम्ही स्वतःच्या पायावरही उभे आहात, तुमचं एक समाजात वेगळं स्थान आहे तर तुम्ही बाहेर पडू शकता याच्यात. पण काय होतं की या ज्या स्तरातल्या महिला असतात ना, त्यांना जे सगळ्या गोष्टींचं प्रतिष्ठेचं जे काय म्हणतात सवय लागलेली असते त्याच्यात ना बाहेर पडायला त्या तयार होत नाही. कारण मी जर बाहेर पडली तर या उच्च भ्रूस्थितीतल्या घराला मला मुकावं लागेल. आज जे मला सगळ्या अम्युनिटीज आहे, कार आहे, हे सगळ्या सोयी आहेत, त्या कदाचित मला उपभोगता येणार नाही, हा त्यांचा मानसिक विचार असतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं पटकन बाहेर यायला निघत नाही. म्हणजे काही दिवसांनी मला ते दोघंही पुन्हा एकदा एका कार्यक्रमाला दिसलेत, त्यामुळे मग
1: आश्चर्य
2: वाटत. पण त्याच विरुद्ध जर अशी एखादी झोपडपट्टीतली महिला असेल किंवा अगदी कमी निम्न स्तरातली उत्पन्नातली महिला असेल तर ती असा मोठा निर्णय घेऊन जाते की नको, मला आता नाही राहायचं याच्याबरोबर, आता माझी परिसीमा गाठली याच्या आणि मी आता राहणार नाही. एक केस माझ्याकडे एक आली होती, ती मला सांगायला आवडेल
1: जरूर,
2: की आई आणि मुलगी आणि वडिलांनी आईवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आईची 2 बोट तुटली आणि मुलगी मध्ये आल्यामुळे तिला 25 ठिकाणी जखमा झाल्या, म्हणजे मानेवर, पाठीवर त्यांनी वार केले कोयत्याचे. तर त्या मुलीनी ऑनलाईन आमचं तेव्हा सगळे नंबर्स वगैरे स्प्रेड केलेले होते आम्ही, तर मग तिने आम्हाला फोन केला आणि तिने मदत मागितली. तेव्हा ती हॉस्पिटलमध्येच होती ऍडमिट. फक्त मी तिला म्हटलं की तुझा जे मेडिकल रिपोर्ट जो आहे तो त्यांच्याकडनं, डॉक्टरांकडनं आधीच घेऊन घे, म्हणजे केस करण्याच्या आधी. आणि नंतर काय होतं की तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे तसा मिळेलच.

0: क्वारंटीन असते, तर तिने तो त्यांच्याकडनं म्हणजे घाव किती सिव्हिअर आहे
1: जखमा किती खोल आहे
0: त्याच्याप्रमाणे कलम लागतात, 324 आयपीसीचं काय जे असतात ते, तर त्याप्रमाणे त्याच्यामुळे म्हटलं सिव्हिअर हर्ट आहे ह्याचं तू त्यांच्याकडनं प्रमाणपत्र म्हणजे पुरावा तो सुद्धा मेडिकल रेकॉर्ड तू घेऊन घे. तिने तो त्यांच्याकडनं तो घेऊन घेतला आणि नंतर ती ते जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस FIR घ्यायला तयार नाही.
1: अरे बापरे,
0: पोलीस स्टेशनमध्ये ते तुझे वडील आहेत, म्हणजे तोपर्यंत वडिलांनी त्यांना हे केलेलं काय जे असेल तो काही माहिती नाही, पण तुझे वडील आहेत त्यांच्या विरुद्ध तू तक्रार कशाला करते, मग कशाला तू असं जायचं, तुझं तर लग्न होऊन तू जाणार आहे, मग आईचं काय होईल वगैरे. बरं, आणि तिला एक भाऊ, वडील तेव्हाच रिटायर्ड झालेले, त्यांच्या जवळ लमसम अमाऊंट, त्यामुळे भावानी वडिलांना
1: आपल्या बाजूला
0: म्हणजे तो घेऊन गेला आणि वडील सापडतच नव्हते. डोमेस्टिक वॉयलन्सची केस केल्यावरही वडील ॲब्सकॉन्डिंग म्हणजे त्यांना पोलिसांनी काही अटक करू शकले नव्हते. आणि मग असं मग आम्ही लॉ अँड ऑर्डर जे कमिशनर आहे त्यांच्याकडे जाऊन की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न केले, तिचा गुन्हा दाखल करून घेतला. त्याच्यानंतर मग कोर्टात केस गेली, हायकोर्टात पुन्हा हे झालं आणि मग नंतर त्या वडिलांनी आणि त्यांच्या वकिलांनी वगैरे की ठीक आहे बाबा आता हे झालेलं आहेत. मग तिची आई पण म्हणाली ते ज्या घरात राहत होते ते घर त्यांना त्या घरात ती आई आहे तोपर्यंत त्या घरात राहण्याचा अधिकार आणि काही अमाऊंट देऊन त्यांचं ते झालं. पण तिथे तर काही आम्ही जात नाही कारण कॉन्सिलर्स असल्यामुळे आमचा त्याच्यात काहीच हे नसतो. मग ते कोर्टात एकदा केस गेली की त्यांच्या वकिलांच्या मार्फत जे होईल ते. पण त्याच्यानंतरची गंमत एक अशी झाली की त्या मुलीने एवढं आपल्या आई वडिलांकरता केलं, आईला न्याय मिळून दिला. तिचं नंतर लग्न झालं, आई तिच्याच जवळ राहत होती, ते वडीलही तिच्याकडे राहायला आले
1: आणि
0: बाहेर काढलं, त्यांच्याकडनं पैसे वगैरे सगळे घेऊन घेतले आणि वडील आणि आईचा सांभाळ ती मुलगी करत होती. आणि मग नंतर ते जे घर आहे ते आता त्या मुलीच्या नावावर होऊ नये किंवा काय होऊ नये म्हणून त्या मुलांनी आईला आपल्याकडे घेऊन गेला आणि आईनी तिच्या विरुद्ध सिनियर सिटीझन मध्ये कंप्लेंट केली.
1: सिनेमा नाटकाची स्टोरी,
0: सिनेमा नाटकाची. आणि ती आमच्याकडे पुन्हा आली की मॅडम असं असं झालंय, म्हटलं तू जाऊ दे, त्यांची केस केलेली आहे त्याच्यात आम्ही साक्ष द्यायला पण आम्ही येऊ शकतो कारण आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यामुळे ते म्हणजे आईने सांगितलं की इतका घाव झालाच नव्हता, मला असंच थोडस लागलं होतं. आणि मग पण ते सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे आमच्याकडे सगळं पूर्ण फाईल सगळी रेडी असते, त्यामुळे मग तिला ते पुन्हा आम्ही प्रोव्हाइड केले आणि म्हणजे
1: पुन्हा रिप्रेझेंट करता
0: आलं. पण म्हणजे असं मानसिकता जी माणसाची आपण म्हणतो ती कुठली परिसीमा गाठेल आपण सांगू शकत नाही.
1: अत्यंत दुर्दैवी आहे,
0: दुर्दैवी आहे.
1: आणि आता अलीकडे काही केसेस अशा उघडकीला आल्या की ज्या उच्च स्तरातल्या आहेत, म्हणजे उच्च आर्थिक उत्पन्न असलेली प्रतिष्ठित सो कॉल तुम्ही म्हणतात अशा प्रकारची घरं, आणि तिथल्या मुलींना हुंड्यासाठी त्यांचा छळ केला गेला. तर याला प्रतिबंध कसा आणि काय करणार
0: याच्याकरता ना मुलींनीच पक्क व्हायला पाहिजे आता आणि मुलीच्या आई वडिलांनी. आता ही जी आपली एक राजकीय केस आलेली होती ज्याच्यात त्या मुलीचा म्हणजे खून झाला, पण त्यांना माहिती होतं की हा नवरा तिचा छळ करतोय, तरीही दुसऱ्या मुलीचं लग्न त्याच घरात तुम्ही कसं करून देऊ शकता.
1: बरं, प्रणाली तुला काही सांगायचं याच्यावर?
2: येस, याच्यामध्ये तेच आहे की बऱ्याचदा सगळं झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी या उघडकीस येतात, पण ही सुरुवात खरी जिथून होते जेव्हा लग्नाची बोलणी होत असते. जो खर्च आई वडील शिक्षणासाठी मुलीच्या देऊ शकतात पण तो सेव्ह करून ठेवतात की भाई मला लग्नामध्ये हुंडा द्यायचा आहे. आणि जेव्हा लग्नाच्या वेळी जेव्हा मागणी केली जाते तोच एक रेड फ्लॅग असतो की हे लग्न पुढे होणारच नाहीये. मग नंतर मुलीने तिचा जीव जातो, ती आत्महत्या करते, मग रडून आम्हाला न्याय पाहिजे आहे. मग ते दावे असे वाटतात की जेव्हा मुलगी रडत येत होती तुम्ही नाही हेल्प केली.
1: बरोबर, अशा वेळेला आई वडिलांनी आधार देणं ही पहिली गरज आहे. मुळात सीमाताई म्हणाल्या तसं अशा घरात लग्न करून का देता तुम्ही मुलींना, म्हणजे खोटी प्रतिष्ठा ही किती घातक तुमच्या मुलीच्या जीवावर उठते.
2: आणि जेव्हा फर्स्ट टाइम मुलगी सांगते तेव्हाच असतं की हीच सपोर्ट करायची वेळ आहे. पण आपल्याकडे असतं ना की नाही बाबा लग्न करून दिलंय म्हणते तू आता बघून घे, आता एवढा खर्च केलेला आहे. आणि तोही दबाव असतो मुलींवर की त्या बाहेर नाही पडू शकत कारण का एवढा खर्च केलेला आहे, मग एका महिन्यामध्येच मी कसं तोडून हे करू. तर तेही आहे. आणि हुंडाबळीच्या केसेस पण आपण बघितल्या, FIR रजिस्टर होतात सगळ्या. आता हा कायदा 1961 मध्ये आलेला आहे पण तिथून ते आता आपण जर कायद्यानुसार किंवा 498A नुसार आपण जेव्हा केसेस कोर्टात

0: जातात. कोर्टाची जी व्यवस्था आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये एखादी केस गेल्यानंतर वर्षाला फक्त 4 डेट्स पडतात आणि त्या महिलेला गरज आहे की मला लवकरात लवकर
1: न्याय मिळावा.
0: आणि मग एंडला हेच होतं ना की सेटलमेंट, पण मग सेटलमेंट करायला कोण सांगतं? शेवटी कोर्टच सांगतं ना की भाई तुम्ही बसून बोला,
1: सामोपचाराने मिटवा.
0: एक्झॅक्टली. मग ह्याच्यामध्ये महिला त्या कायद्याचा किंवा आजकाल येतं ना की गैरवापर हा महिलांमुळेच नाही करत. हे कोर्टाचे आदेश आहेत की बाबा तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या, तुम्ही काउन्सिलिंग मीडिएशनला जा, तर महिलांना ते जावंच लागतं. आणि मग त्या म्हणतात की नाही आता मी मग केस पाठी घेते. पण पाठी घेते ह्याचा अर्थ असा नाही आहे ना की त्या केसेस खोट्या आहेत.
1: नाईलाजाने घेतात,
0: नाईलाजाने घेतात, किंवा त्यांचं काही सेटलमेंट होते म्हणा, जे काही आहे कायदा त्या ठिकाणी आहे. पण कायद्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत, जसं कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे की ती 20 वर्षापेक्षा जास्त आहे. पण तुम्ही कोर्टाची जी सध्याची परिस्थिती बघा की मला इंटरिम पाहिजे की उद्या तो घर विकतो आहे, पण कोर्टाच्या बोर्डवरच मॅटर आहे 200 200 300 300.
1: एक जज विलंब जो
0: आहे, म्हणजे कायदा खूप सुरेख आहे की महिलांसाठी जे जे पाहिजे ते सगळं आहे, पण ते मिळवण्यासाठीचा जो पेशन्स लेवल, कारण ती ऑलरेडी एवढ्या ट्रॉमा मधून गेलेली असते आणि अगेन क्रिमिनल जस्टिस सिस्टम मध्ये एवढा डिले, तर कुठेतरी अंमलबजावणी हा जो आपला आहे त्याच्यावर फोकस होणं आजच्याही घडीला फार गरजेचं आहे.
1: मला वाटतं सगळ्यामध्ये समाजात जागरूकता वाढवणं हे सुद्धा फार महत्वाचं असेल. त्या दृष्टीने स्त्रीमुक्ती संघटना आणि भारतीय स्त्री शक्ती सुद्धा कशा पद्धतीने काम करते.
2: खरं तर हुंडा एक विघातक ही जी रूढी आहे याच्यावरती गेल्या 50 वर्षापासून स्त्रीमुक्ती संघटना काम करते. आमच्या संघटनेच्या मेंबर ज्या शारदा साठे, ज्योती म्हापसेकर, यांनी त्या काळात 50 वर्षापूर्वी गाणी लिहिली, पुस्तकं लिहिली आणि आमचं नाटक पण एक आहे हुंडा नको गवाई. आणि साधारण 80s काळात खूप म्हणजे तेव्हा कायदा होता पण त्याची अवेअरनेस पण नव्हती. आणि उघड उघड आता माहेरची साडी जो पिक्चर आपण बघितला होता, तर ते प्रत्यक्षात तेव्हा ते घडत होतं. आणि केसेस त्याच्यामध्ये मग मोर्चा काढणं, सोशल इंटरव्हेन्शन करणं आणि मग FIR करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत करत करत थोडासा बदल आलाय. आणि आमचा हुंडा नको ग बाई हे जे नाटक आहे किंवा मुलगी झाली हो हे जे नाटक आहे, याच्यामध्ये आमचा फोकस हाच आहे की स्वतः मुलींनीच म्हणायला पाहिजे की विरोध करायला पाहिजे की हुंडा देणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. आणि हा थोडासा अवेअरनेस साठी आम्ही कॉलेजच्या मुलांबरोबर काम करतो. जेंडर इक्वॅलिटी जर आली तर पुढे जाऊन आपल्या बायकोकडून हुंडा मिळावा हा विचारच राहणार नाही, म्हणून आम्ही टीनेजर्स बरोबर काम करतो. त्यामुळे अवेअरनेस गाण्याच्या रूपाने, काही सेशन्स घेण्याच्या रूपाने, पालकांचं पण अवेअरनेस करण्याचं काम आमच्यासारख्या संघटना बऱ्याच करतात, पण हे सगळं मला असं वाटतं अपुरं आहे. तर ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे. सरकारने कायदे केलेले आहेत पण त्याची जाणीव जागृती जी आहे त्या प्रमाणात अजूनही होत नाहीये. आता सोशल मीडिया इतका जागृत झालेला आहे, पण ह्याच्यावरती आता काय सोशल मीडियाचा तसा तर किती उपयोग होऊ शकतो अवेअरनेससाठी, पण रील्स मध्ये सगळं जनरेशन लागलेलं आहे आणि त्यामुळे मी युट्यूबला पण काही गोष्टी बघते, इतक्या चुकीच्या गोष्टी, कायद्याबद्दलच्या पण टिप्स इतक्या चुकीच्या दिल्या जातात. तर थोडस गव्हर्नमेंटने पण ह्याकडे लक्ष देऊन काय बरोबर आहे ह्याच्याबद्दलचं सोशल मीडियावरती काहीतरी प्रक्षेपण करायला पाहिजे. कारण चुकीच्या गोष्टी, आणि सर्वसामान्य महिलांच्या हातात आता फोन आहेत, कारण शाळा मोबाईलवर झाल्यामुळे मुलांचे अभ्यास, आणि त्यामुळे महिलांच्या हातात फोन आलेले आहेत. म्हणजे आर्थिक स्वावलंबी महिला झाल्या नाहीत, पण अँड्रॉइड फोन महिलांकडे आलेला आहे. आणि त्यामुळे रील्स बघणं आणि ह्यातनं अवेअरनेस जर आपल्याला करायचं असेल तर खरं हे
1: योग्य माहिती पोहोचवली
2: पाहिजे. हा एक भाग आहे,
1: आमच्यासारखी माध्यमं त्याच्यासाठी कार्यरत आहेत.
2: एक्झॅक्टली. आणि त्याला धरून मला एक मगाशी सांगायचं होतं की आता मुलांचे अभ्यास फोनवर आलेले आहेत आणि म्हणून बायकांना म्हणजे पत्नींना फोन दिलेले आहेत, आणि मग तो स्ट्रेस करणं किंवा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवणं, आणि मग ती कोणाशी बोलते, माहेरच्या लोकांशी किती बोलते आणि कुठे जाते वगैरे, ह्याच्यावरती तिला ट्रेस करायचं आणि मग व्हायलन्स करायची, हा सुद्धा खूप प्रकार आहे. 2 वर्षापूर्वी मी एका केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं. एक मुलगी होती त्यांना आणि एकदम तरुण जोडपं होतं, म्हणजे 25-26 वय दोघांचंही असेल, आणि त्यांचं स्वप्न होतं की मुलीला खूप मोठं चांगलं शिकवायचं वगैरे, आणि त्यामुळे तो नवरा पण म्हणजे एक जॉब करून दुसरा केक शॉप त्याने टाकलं होतं, त्यामुळे तो सतत त्या कामात कामात असायचा. आणि घरामध्ये 25 माणसं मुंबई सारख्या ठिकाणी, आणि मध्ये रस्ता, त्याच्या बाजूला वॉशरूम आणि ह्या बाजूला घर, अशी परिस्थिती होती. आणि ही बाई अशिक्षितच होती, म्हणजे लिहिता वाचता येत नव्हतं, पण तिचंही स्वप्न होतं की मुलीला चांगलं शिकवायचं वगैरे, पण नवरा अजिबात वेळ देत नव्हता. आणि ही पण अगदी हार्डली 25-26 वर्ष वयाची असेल आणि तिच्याकडे तो फोन आला, आणि नेमकं कोण मुलगा होता माहिती नाहीये. आणि त्याने ते फक्त ती मुलगी त्या मुलाला कधी भेटली पण नाही, ती बाई, तिने ते काय त्याने आय लव्ह यू म्हटलं म्हणून हिने पण आय लव्ह यू म्हटलं आणि त्या मुद्द्यावर त्या माणसाने इतकं बायकोला मारलं 10

0: दिवस त्या घरातून, म्हणजे वॉशरूम घरात नव्हतं, तर ती बाई अंथरुणावरून उठली नाही 10 दिवस ना. ती लघवीला गेली ना, टॉयलेटला गेली, जेवली नाही, काही नाही, इतकी माणसं घरात असून सुद्धा. आणि अशा प्रकारची व्हायलन्स झाली. आणि आईला फोन केल्यानंतर आईला वाटलं की आता आपली मुलगी एवढी चुकलेली आहे, मी कसं जाऊ, जावं, मलाही मारहाण करेल, म्हणून आई पण गेली नाही. आणि नंतर मग कोणाच्या तरी मदतीने ती आमच्याकडे आली.
1: भयानक आहे हे फार.
0: आणि मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन केलं आणि लकीली त्या माणसाचा गैरसमज फक्त आय लव यू म्हणण्याने बाई काही व्यभिचारी होऊ शकत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तर आता ते हॅपीली दोघे जण राहत आहेत. तर अशा प्रकारच्या सुद्धा हिंसा आता वाढताना दिसत आहेत.
1: भारतीय स्त्री शक्ती याच्याकरता लीगल अवेअरनेस प्रोग्राम वस्त्यांमध्ये सतत घेत असते की मग त्याच्याकरता डोमेस्टिक व्हायलन्स असेल, जनजागृती ज्याच्यातनं करता येईल, पॉक्सोचे ज्या केसेस असतात त्याच्याकरता मग तो ऍक्ट काय आहे, त्याच्यात तुम्हाला काय मदत मिळू शकते. अजून एक म्हणजे नो युअर सेल्फ असा एक आम्ही कार्यक्रम घेतो, त्याच्यात महिलांचे कागदपत्र त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावे की त्यांना घराच्या ह्याच्यात त्यांचं आहे का, रेशन कार्डवर त्यांचं नाव आहे का, हे ज्या घरात राहतात आहे तिथे त्यांचं कुठे नाव आहे का, की फक्त नवऱ्याचंच आहे, म्हणजे उद्या त्यांनी हाकललं तर तुम्ही काय करणार, तुमच्याजवळ काय आहे, बँकेचं खातं आहे का, अशा सगळ्या गोष्टी की ज्या त्यांना गरजेच्या आहेत त्या त्यांनी त्यांच्याजवळ असल्या पाहिजे. तसंच जर अशी परिस्थिती आली, तुमच्यावर हिंसाचार चालू आहे तुम्हाला माहिती आहे, आणि मग अशा वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं आता या घरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे, त्यावेळेला तुमच्याजवळ कुठली कागदपत्र ताबडतोब तुमच्याजवळ असली पाहिजे,
2: बरोबर,
1: ती सगळी तुम्ही आपल्याजवळ ठेवणार. एक केस हाय प्रोफाईल केस होती, थायलंडला आई वडील होते, इकडे लग्न करून दिलेलं, आणि डॉक्टर नवरा, आणि त्या बायकोचा त्यांनी तिला म्हणजे जाण्याचाही प्रयत्न केला, आणि मग तिने जेव्हा घरून निघण्याचा प्रयत्न, तर तिचे कागदपत्र त्यांनी सगळे, म्हणजे तिचं जे पासपोर्ट, विजा, तिचं आधार कार्ड, ते सगळं त्यांनी लपवून ठेवलं, तिला मिळूच दिलं नाही, की कारण तिला थायलंडला सुद्धा मग ती पासपोर्ट जाऊ शकत नव्हती. अशा वेळेला आम्ही बायकांना सांगतो की ही जी कागदपत्र आहे तुम्ही अजिबात ती तुमच्या सासरच्या मंडळींना देऊ नका, तुम्ही स्वतःच सुरक्षित ठेवा ती, तुमचं जे स्त्री धन आहे ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा, कारण नंतर मग जाऊन ऍक्सेस पोलिसांच्या थ्रू मिळवणं आणि मग ते ताब्यात घेणं ते कठीण असतं. त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच या गोष्टी करता अवेअर राहा, जागरूक राहा, आणि या गोष्टी तुम्ही आपल्याजवळ ठेवा. एक फोन नंबर गरजेचा की ज्याला तुम्ही ताबडतोब फोन करून बोलवू शकता, ती व्यक्ती तुमच्याकरता धावून येऊ शकते, असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे की असं काही झालं तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल. आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा, अजिबात शांत राहू नका, हा एक आमचा त्यांना नेहमी सांगणं असतं. आणि आणखी एक मला एक सांगावं वाटतं की कॉलेजेसमधून आम्ही कार्यक्रम घेतो डोमेस्टिक व्हायलन्सच्या, तेव्हा मी मुलांना, जेव्हा मुलं मुली असतात तेव्हा मुलींना सांगते, तुमचे जे बॉयफ्रेंड असतात, तुम्ही असता आधी रिलेशनशिपमध्ये असता, तुमचं प्रेम असतं, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचा हा पुढे जाऊन तुमच्यावर हिंसाचार करेल की नाही हे ओळखू शकता. तुमची जी पर्स आहे त्याच्यात जर तो जबरदस्तीने काही काढण्याचा प्रयत्न करत असेल, खूपदा आपण बघतो, म्हणजे मी एकदा अंधेरी स्टेशनवर पाहिलं की तिचा हात पिरगळत होता, इतक्या जोरात ती कळवळली, पण मी मध्ये गेली तर ती म्हणाली तुम्हाला काय करायचंय, हा आमचा प्रश्न आहे. तर मी त्यांना तेच सांगते, असा जर हिंसाचार त्यावेळेला होत असेल तर ते प्रेम वगैरे नसतं, ते काही पुरुषार्थ नसतो, तुम्ही वेळीच ओळखा की हा आपल्याकरता योग्य नाही हा मुलगा, आणि वेळीच सावध व्हा, कारण पुढे जाऊन शंभर हिंसाचाराचा तुम्ही बळी होऊ शकता. त्यामुळे वेळी सावध व्हा आणि स्वतःला आवरा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने आम्हाला करता येईल, शाळा, कॉलेज, वस्त्यांमधून, आणि हे असा मी तो कायद्याचा सगळा म्हणजे
2: प्रचार आणि प्रसार करणं
1: आमच्या पातळीवर आम्ही करत राहतो. छोटीशी केस सांगते मी, म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा कसा हिंसाचार होतो. 75 वर्षाचा माणूस आहे आणि ती बाई 69-70 वर्षाची, पण अजूनही, म्हणजे ती बाई सुद्धा तशी बेड रिडन नाही, पण तिला खूप अशी चांगल्या अवस्थेत नाही आहे, डायबिटीज आणि यांनी त्रस्त वगैरे, आणि तो नवरा तिला मारहाण करत, म्हणजे राग आला म्हणून,
2: बापरे.
1: आणि इतके वर्षापासूनही ही बाई ही तयार नाही की मम्मी कुठे जाणार, मला कोण सांभाळणार, मी कशी काय राहणार, मी एकटी राहू नाही शकत यांच्याशिवाय. म्हणजे ही काय मानसिकता असते बायकांची, अवलंबित्व, आणि ते त्याच्यातनं बाहेर पडणंच शिकत नाही त्या.
2: बरोबर.
1: मग त्याच्याकरता कितीही आता 70-व्या वर्षी कुठला तुम्हाला नवरा मारत असेल तर त्याच्याविरुद्ध तरी तुम्ही
2: बोललं
1: पाहिजे तक्रार, आणि ती बोलल्याशिवाय आपण काहीच मदत करू शकत नाही.
2: बरोबर.
1: आपले हात बांधलेले असतात.
2: सीमाताईंनी आता उल्लेख केला जसं तरुण मुलांच्या

0: बाबतीत त्यांनी म्हटलं की म्हणजे मैत्री प्रेम याच्या पलीकडे जाऊन अन्याय अत्याचाराकडे या मुलींचा दृष्टिकोन विशेषतः हा काही बदलताना दिसतोय का? याच्यासाठी तुम्ही रती फाउंडेशनच्या माध्यमातून काही प्रयत्न करता का?
1: रती फाउंडेशन, जसं मी म्हटलं की आम्ही ऑनलाईन अब्यूज जो आहे आजकाल त्याचं ट्रेंड, नवीन नवीन ट्रेंड्स येत असतात, तर त्याच्यावर आम्ही काम करतो. बऱ्याचदा असं असतं की मुलगा मुलगी रिलेशनशिपमध्ये आहेत, राईट? मग जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये असतात, ऑफकोर्स सेक्शुअली ॲक्टिव्ह असतात, आणि मग ॲक्टिव्ह झाल्यानंतर यंग एजमध्ये मग आजकाल आहे ना की फोटोग्राफ्स, मला सगळ्या मेमरीज माझ्या रेकॉर्ड करायच्या आहेत, आणि मग ते रेकॉर्डिंग होतं आणि विथ कन्सेंट होतं. पण मग काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप होतो, मग तिचं लग्न होतं, आणि मग ब्रेकअप वगैरे झाल्यानंतर मुलीकडे ते फोटो कधीच नसतात. तो सगळा जो काही साठा असतो तो मुलाकडे, आणि मग मुलगा थोड्या दिवसानंतर, आता मुलांच्या डोक्यात काय येईल, काय विकृती असते, मग ते पॉवरचं हे असतं ना, ती मला नाही बोलली आणि आता ती स्वतः लग्न करते, जो नकार स्वीकारण्याची जी वृत्ती नसते, तर त्यामुळे मग तो सगळे फोटोज जे आहे तिच्या रिलेटिव्समध्ये, जो होणारा नवरा आहे त्याला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रचंड होत आहेत.
0: म्हणजे ब्लॅकमेलिंग.
1: ब्लॅकमेलिंग आजकालच्या ज्या जनरेशनला रती, मग आमची जी हेल्पलाईन आहे मेरी ट्रस्ट लाईन, त्याच्या थ्रू आम्ही जेव्हा अवेअरनेस स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा करतो, तर पहिला तर मुद्दा हा असतो की सेफ इंटरनेट तुम्ही कसं वापरलं पाहिजे, की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पब्लिक असणं गरजेचं नाही आहे, आणि प्रत्येक गोष्टींचं व्हिडिओग्राफ आणि मेमोरीज क्रिएट करणं गरजेचं नाही. कुठेतरी आजच्या जनरेशनला कन्सेंट काय असते, की मी माझी कन्सेंट आहे, ज्या गोष्टी एज अप्रोप्रिएट समजायला हव्या त्या इझी ऍक्सेसमध्ये असतात, आणि त्यामुळे अवेअरनेस हा यंग जनरेशनमध्ये आत्ता असणं फार गरजेचं आहे, की प्रत्येक गोष्टी पाठवणं की सेंड करणं एखाद्याला, कितीही भले ते आंधळं प्रेम असू देत, पण तुम्ही वैयक्तिक फोटो सगळीकडेच पाठवणं,
0: काही गोष्टी खासगी ठेवणं
1: गरजेचं आहे. आणि असं असतं की बऱ्याचदा केसेस झाल्यानंतर मग पेरेंट्सचा कंट्रोल वाढतो, की तू आता इंटरनेट नाही वापरायचं, मोबाईल नाही, पण मग अगेन इंटरनेट, आजच्या जमान्यामध्ये इंटरनेट यूज न करणं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे शक्यच नाहीये, पण तो सेफली कसा तुम्ही हे करू शकता, की जस्ट बिकॉज काही लोकांमुळे, हा एक पार्ट झाला, पण आजकाल जे बुलिंग आणि ऑनलाईन जे काही हे होतं ते पण प्रचंड वाढलेलं आहे, तर हा कुठेतरी हा बॅलन्स होणं फार गरजेचं आहे, आणि न्यू न्यू जे ट्रेंड्स निघतात त्याची अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे.
0: म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं एक सामाजिक व्यासपीठ त्याला जे मिळते समाज माध्यमातून, हे सुद्धा अत्यंत घातक झालेलं आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये ते आपल्या समोर येत आहेत, आणि आज अर्थातच आपण शारीरिक, मानसिक आणि ऑनलाईन हिंसाचार, तर याच्या बाबतीत आपण किती सजग जागरूक होण्याची गरज आहे हे आजच्या आपल्या या चर्चेतनं आपण बोलू शकलो.
2: प्रिव्हेन्शनसाठी नमूद करू इच्छिते मी, जे काही संस्थांचे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत किंवा मदत यंत्रणा ज्या आहेत त्या मोस्ट ऑफ दिवसभरासाठी असतात, जसं 9 ते 6, 10 ते 6 किंवा 7 वगैरे, त्याच्यानंतर. आणि व्हायलन्स महिलांवर जी होते ती रात्रीच्या वेळी वगैरे होते, कारण ऍडिक्शन, दारू पिणं वगैरे हा प्रकार रात्री होतो आणि व्हायलन्स जास्त रात्रीच्या वेळी होते. तर ह्यासाठी स्त्रीमुक्ती संघटनेचा आधीपासूनच एक फोकस राहिलेला आहे की सोशल इंटरव्हेन्शन, म्हणजे शेजाऱ्यांनी सुद्धा इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, कारण तो तुमचा घरचा प्रश्न आहे, नवरा बायकोंची गोष्ट आहे, हा विचार आता बदलला पाहिजे, याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो. त्याचबरोबर कॉलेजच्या जे फायनल इयरचे स्टुडंट असतात, म्हणजे मुलगीच्या अगदी थोडी कळती झाली की चालू होतं की आता तुझं लग्न होणार आहे, मग तू सासरी असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे, पण मुलांना काही फारसे संस्कार देत नाहीत. आणि लग्नाच्या वेळी पण आता तर असा ट्रेंड आहे की लग्नामध्ये काय काय इव्हेंट करायचं हेच डिस्कशन होतं, पण जेव्हा एक मुलगी येते तुझ्या जीवनामध्ये किंवा एक मुलगा तुझ्या जीवनामध्ये येतोय, तर तुम्ही कसं सहजीवन जगलं पाहिजे ह्याच्याबद्दलची चर्चा आता होताना दिसत नाही. आणि म्हणून आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग नावाचा एक प्रोग्राम राबवतो, ज्याच्यामध्ये जे शेवटच्या वर्षाला शिकणारी मुलं मुली आहेत त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये जाऊन ग्रुपमध्ये आम्ही ते अवेअरनेस सेशन घेतो, ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, सहजीवन म्हणजे काय, मॅरिटल ऍडजस्टमेंट म्हणजे काय, किंवा मॅरेजेबल लॉज काय आहेत, सेक्शुअलिटी काय असते, सायंटिफिक दृष्टीने त्याची माहिती देणं, तर असे सगळे विषय एकत्र करून आम्ही कॉलेजच्या स्टुडंट बरोबर डिस्कशन घेतो. त्यामुळे अवेअरनेस ही खूप मोठ्या लेवलला, खूप मोठ्या पद्धतीने करायला पाहिजे, संस्थांनी करायला पाहिजे, सर्वसामान्य व्यक्तीने करायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे.
0: इतकी वर्ष तुम्ही काम करताय आणि समस्या जशा बदलतायत त्याप्रमाणे तुम्हाला कामाचं स्वरूपही बदलावं लागतं. मला वाटतं सीमाताईंनाही अजून काही सांगायचंय.
3: हा, हे जे म्हणाले ना प्री मॅरिटल काउन्सिलिंग, तर आम्ही कॉलेजेसमध्ये एमओयू केलेले आणि शादी की पाठशाळा

0: या नावाने आम्ही कार्यक्रम घेतो आणि त्याच्यात मग संवादापासून आणि मग त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत त्यापासून सगळीकडे कसं तुम्ही लग्नाच्या आधी लक्ष दिलं पाहिजे आणि एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून लग्नाच्या आधी. आजकाल काय होतं की ऑनलाईन सगळे ते व्हिडिओज बघून वगैरे लग्नाच्या आधी विचित्र कल्पना सेक्स बद्दलच्या सुद्धा मुलांच्या मनात किंवा मुलींच्या मनात अशा त्या असतात. मग त्या नॅचरल असाव्या आणि सायंटिफिक असाव्या याच्याकरता लग्नाच्या आधी सुद्धा तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार कसा असेल लग्नानंतर, तुमचं संवादाने तुमचे प्रश्न कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना त्याच्यात सांगतो. आणि आता आम्ही तेरे मेरे सपने नावाने आमचे काउन्सिलिंग सेंटर्स आम्ही सुरू केलेले आहेत. मुंबईला पार्ला आणि बोरिवली या दोन ठिकाणी आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर्स सुरू केलेले आहेत. नॅशनल कमिशन फॉर वुमेन जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सेंटर्स उभे केले आहेत आणि ते काम भारतीय स्त्री
1: खूप चांगलं आणि समाजाच्या हिताचं काम ह्या संघटना दोन्ही करतायत. मला वाटतं हे असं चर्चासत्र कदाचित एक नाही, आणखी काही आपल्याला घ्यावी लागतील. आणि आता जे आपण मुद्दे या ठिकाणी बोललो की ज्याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन असेल किंवा हिंसाचार रोखण्यासाठीचे वेगवेगळे कायदे, या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे बोलता येण्यासारखं आहे. सीमाताई देशपांडे, शोभाताई कोकितकर आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर, तुम्ही तिघी इथे आलात आणि तुमच्या अनुभवातलं काही आमच्या श्रोत्यांना सांगितलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद.

श्रोते हो, प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा ही विशेष चर्चा आत्ताच आपण ऐकली. या चर्चेत सहभागी झाल्या होत्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभा कोकितकर, भारतीय स्त्री शक्तीच्या सीमा देशपांडे, रती फाउंडेशनच्या ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं होतं नेहा खरे यांनी.

0: श्रोते, आता कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45.

4515 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदर भरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता दीप्ती मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार. वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक एक

512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERTद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथं नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेच्या तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. याचिका न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. अनेक केंद्रीय मंत्री तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा याप्रसंगी उपस्थित होत्या. केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून राजधानी दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांसाठी गणना अर्ज देण्याची मोहीम राबवणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. पात्र मतदारांचे अर्ज भरून घेण्याची ही मोहीम 29 जुलैपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातील. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात संरक्षण दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आज सन्मानित केलं जाईल. हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. वजन आणि माप संबंधित कायदा 2009च्या अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधी त्यांना सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे. पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकार

सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 द्वारे ही सुधारणा केली गेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सन 2023-24 या वर्षात आगीच्या एकंदर 5117 घटना घडल्या असून 11580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरा मोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. याशिवाय इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याआधी TET पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रा सुरळीत व्हावी यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएलाला बुधवारी बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1450 पोहोचली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्स यांनी सभागृहात ही माहिती दिली. T20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंडनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेलफास्ट इथं झाला. आयर्लंडनं विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या. जे मुंद्रा सामन्यातला आणि मालिकेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. आसाममध्ये धेमाजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात दरडी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून ते पाणी आसामात पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनानं यादृष्टीनं तयारी केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार

0: ते अति जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार, आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 साठी प्रशासन सज्ज. घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी आणि मान्सूनचं जिल्ह्यात आगमन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी.
3: आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त जिल्ह्यात मालवण नगर परिषद आणि सका पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मालवण बंदर जेटी इथं भव्य योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. समुद्र किनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरात विविध योगासनं, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आपल्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसह या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 प्रभावीपणे राबवण्यात येतोय. या मोहिमेअंतर्गत 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली असून 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी दिल्या जाणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त असलेले केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी आणि मतदार यादी सर्वेक्षण करणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. दरम्यान मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्यानं प्रत्येक नागरिकानं आपल्या नावाची नोंद, पत्ता आणि इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलं आहे. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यातल्या घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावलाय. अवघ्या 20 दिवसांच्या विक्रमी कालावधीत 1451 घरयादी गटांची गणना पूर्ण करत घरगणनेचं 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातला पहिला जिल्हा ठरलाय. वनपर्यटनाला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून नरेंद्र डोंगर आणि पारपोली इथं असलेल्या ट्री हाऊसचा फायदा घेऊन त्या ठिकाणी लवकरच मॉन्सून पर्यटन सुरू केलं जाणार आहे अशी घोषणा सावंतवाडीचे उपवन संरक्षक मिलिश शर्मा यांनी जागतिक पर्यावरण दिनी सावंतवाडीत केली. दरम्यान येणाऱ्या काळात कॅन्सर सारख्या घातक आजारावर गुणकारी ठरणाऱ्या नरक्या या वनस्पतीची लागवड करण्यासह प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना राबवण्याचा आमचा मानस आहे असं त्यांनी सांगितलं. उन्हाळी सुटीनंतर 15 जूनला जिल्ह्यातल्या सर्व शाळा सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या 9461 मुलांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी 309 शाळांना भेटी देऊन मुलांचं स्वागत केलं. तसंच त्यांना पाठ्यपुस्तकं आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं. कणकवली तालुक्यात कलमट इथल्या जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी, तर कुडाळमध्ये जिल्हा परिषदेची पीएम श्री कुंभारवाडा प्राथमिक शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी मुलांचं स्वागत केलं. जिल्ह्यात कणकवली तालुक्यात करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातल्या आदिवासी बांधवांसाठी प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्यानं बांधण्यात आलेल्या घरांच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्र वैद्यकीय विद्यापीठाचा MBBSचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल 98.94% लागलाय. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी कामगिरी महाविद्यालयाच्या पहिल्याच MBBS बॅचने केली आहे. यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात लवकरच 94 नवीन डॉक्टरांची भर पडणार असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यात 21

0: जून पासून मान्सूनचं दमदार आगमन झालंय. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा उशिरानं आला असला तरी 21 जूनला सायंकाळपासूनच गडगडाटासह पावसाची हजेरी लागली. त्यानंतर आठवडाभर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात चांगला पाऊस झालाय. जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं उष्णतेत झालेली वाढ काही प्रमाणात कमी झाली असून हा पाऊस जर अशाच प्रकारे सुरू राहिला तर लवकरच शेतीची कामं देखील वेग घेणार आहेत. संगीत नाटक अकादमी संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 पिंगुळी गावचा युवा कलाकार आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झालाय. कळसूत्री बाहुले आणि चित्रगती यासारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आलाय. या पुरस्कारामुळे ठाकर आदिवासी लोककलेचा गौरव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं. जिल्हा वार्ता

0: आकाशवाणी नागपूर दुपारचे 1:45 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या कार्यक्रमात विठ्ठलराव सोमणकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली भजनं आम्ही प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची रचना असलेलं हे भजन.
1: झाला गर्क कसा व्यसना, झाला गर्क कसा

0: संत तुकाराम महाराज यांची रचना असलेल्या या भजनासोबतच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आपण ऐकत होतात विठ्ठलराव सोमणकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली भजनं. यांना सातसंगत याप्रमाणे होती: भारत ज्वारे, गुलाब सोमणकर, चेतन चिखलखुंदे, वसंता कुकडे आणि रामभाऊ गुंडे. हे आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस. कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय? मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही?
2: मुळीच नाही मीनू. अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
4: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी.
5: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कापूस हे आपल्या विदर्भातील एक महत्वाचं खरीप हंगामातील पीक. शेतकरी बंधूंना कपाशीची लागवड करत असताना मात्र आपल्याला अगदी पूर्वतयारी करत असताना विशेष काळजी घ्यावी लागते. लक्षात घ्या, कापूस हे जरी नगदी पीक असलं तरी त्याची पेरणी ही योग्य वेळी करणं, योग्य वाणाची निवड आणि महत्वाचं म्हणजे योग्य वेळी इतर घटकांचा पुरवठा जसं खत, पाणी, तण नियंत्रण, तर या सर्व गोष्टीवर कपाशीचं उत्पन्न ठरत असतं. आपल्याला ठाऊक आहे की मध्य भारतामध्ये कापूस हा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये घेतला जातो. आपल्या भागात कापूस हा काळ्या जमिनीमध्ये अधिक प्रमाणात पिकवला जातो. या व्यतिरिक्त निरनिराळ्या मातीमध्ये साधारणतः खोल ते अत्यंत खोल अशा काळ्या जमिनीमध्ये कपाशीची शेती ही फायद्याची ठरते. कापसाची लागवड करायची असेल तर जमिनीची मशागत ही आपण योग्य पद्धतीनं वेळेवर करावी. लक्षात घ्या, कीटकांचा जीवनचक्रावर जो परिणाम होत असतो तो लक्षात घेऊन आपण वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे. साधारणतः जमिनीची रचना, रासायनिक गुणधर्म, उपलब्ध आर्द्रता तसंच अनेक प्रकारच्या सूक्ष्म जंतूचा प्रभाव हा या पिकावर पडत असतो. बरेचदा जमिनीत कीटक जे असतात ते वेगवेगळ्या अवस्थेत असतात आणि परिस्थितीनुसार शेतात आपण खोल नांगणी करून त्यांना नष्ट करू शकतो. आणि म्हणूनच कडक उन्हाच्या दिवसांमध्ये जमिनीची आपण खोल नांगरणी दर 2 ते 3 वर्षांनी करून घ्यावी. खोल नांगरणी केली की काय होतं की जमिनीत असणाऱ्या किडींच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था असतात त्या बाहेरच्या वातावरणामध्ये येतात आणि मग त्या नष्ट होत असतात. याशिवाय कपाशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तणांचा प्रादुर्भाव होतो आणि म्हणूनच सकारात्मक पद्धतीनं तण नियंत्रण करणं, सोबतच मशागतीय पद्धतीनं तण नियंत्रण करणं, यांत्रिकी पद्धतीद्वारे देखील आपण तण नियंत्रण करू शकतो. कपाशीची शेती ही जी विदर्भामध्ये पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते आणि म्हणूनच आपण पीक पद्धतीचा योग्य अशा रीतीनं वापर केला पाहिजे. सरीवरंबा वाफा पद्धतीनं लागवड केली पाहिजे. आच्छादनाचा आपण उपयोग केला पाहिजे. महत्वाचं म्हणजे उताराच्या विरुद्ध दिशेनं कंटूरवर सरी पाडून जर आपण पेरणी केली तर अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये पीक देखील चांगलं येऊ शकतं. जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी आपण उताराच्या विरुद्ध दिशेनं सरी उघडून मातीची भर द्यावी. अशा काही उपाययोजना शेतकरी बंधूंनो अगदी आपण सुरुवातीच्या काळात जर केल्या तर निश्चितच कापूस लागवड ही फायदेशीर ठरू शकते. याशिवाय आपल्याला अनेक उपाययोजना शेतामध्ये करायच्या आहेत जेणेकरून येणाऱ्या हंगामात कपाशीपासून आपल्याला अधिक उत्पादन घेता येईल. तर त्या उपाययोजना

0: ना कोणत्या या अनुषंगाने माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी.
2: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग इतकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712 254.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळंतपणामध्ये बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहत होतो. यामध्ये बाळंतिणीचा आहार हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, कारण या 40 दिवसांमध्ये तिचा जो आहार असणार आहे त्याने होणारी जी दुधाची निर्मिती आहे ती पण तेवढी पौष्टिक प्रमाणात असणार आहे. बाळाचं संपूर्ण पोषण जे आहे ते पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे आईचा आहार हा तेवढाच पौष्टिक आणि सात्विक असणं गरजेचं आहे. बाळंतपणानंतर जेवणामध्ये ओवा, बाळंतशेपा, खोबऱ्याचा तुकडा हा दोन्ही जेवणानंतर अवश्य घ्यावा. कच्च्या डिंकाचा लाडू पहिल्या 10 दिवसात खावा, त्यानंतर हळूहळू खीर किंवा इतर पदार्थ सुरू करावेत. खिरीमध्ये खारीक बदामची खीर, खसखस बदामची खीर, हळीवाची खीर कणिक तुपात भाजून त्यामध्ये दूध घालून खीर करावी आणि ती बाळंतिणीला घेण्यास द्यावी. तिच्या जेवणामध्ये दोन्ही वेळच्या जेवणामध्ये वरण भात, मेथी, पडवळ किंवा कोणतीतरी फळभाजी, आमटी, गरमागरम चपाती, चपाती किंवा भाकरी जर खाणार असू तर त्यावर कंपल्सरी तूप लावून खावं. सोबत चवीसाठी मुरलेल्या लिंबाचं लोणचं असावं. लसणीची चटणी सुद्धा जेवणामध्ये अवश्य असावी. मुगाच्या डाळीची मेथी घालून खिचडी करावी व भरपूर तूप घालून ती बाळंतिणीला खायला द्यावी. नाचणीचं सत्व सुद्धा अवश्य खावं. 10 दिवसानंतर खारीक पूड, खोबरं, खसखस, बदाम, थोडा गुळ घालून त्याचे लाडू बनवावे, त्यामध्ये डिंकही घालावा. असे अनेक खाद्यपदार्थ हे तिच्या पोषणासाठी मदत करत असतात. जेवणाबरोबरच पाण्याची काळजीही घेणं आवश्यक आहे. बाळंतिणीला कोमट पाण्यामध्ये जिरं, ओवा, बडीशेप हे एकत्र करून उकळून ते कोमट पाणी प्यायला द्यावे. त्याच्यासोबतच पाणी उकळताना त्यात तापलेलं लोखंडाची पळी बुडवून किंवा शुद्ध सोनं म्हणजे वळ किंवा पत्रा जो असतो सोन्याचा तो पाणी उकळताना त्यामध्ये 10 मिनिटं टाकावा आणि ते पाणी जे आहे ते बाळंतिणीला प्यायला द्यावं. याने इम्युनिटी वाढते किंवा शरीराच्या रिज्युविनेशनमध्ये सुद्धा हे उपयोगी पडते. जसं मी म्हटलं की पहिले 6 महिने बाळाचं संपूर्ण अन्न हे आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे या 6 महिने आईने आपल्या अन्नाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बाहेरील कोणतेही पदार्थ तिने खाऊ नये, वातूळ पदार्थ जे आहेत ते खाऊ नये, अति तेलकट, तुपकट, चमचमीत पदार्थ यांच्यापासून तिने दूर राहावं. जेवण पचण्यासाठी कोमट पाण्याचा वापर तिने करायला पाहिजे. स्वतःजवळ गरम पाण्याची बाटली कायम भरून ठेवावी व ते पाणी अधूनमधून घ्यावं. फ्रीजचं पाणी किंवा बर्फाचं पाणी तिने ह्या दरम्यान अजिबात घेऊ नये. या व्यतिरिक्तही पचनाशी संबंधित काही विकार वाटत असतील तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या 6 महिन्यात जर जेवणाची योग्य काळजी घेतली म्हणजे आईने घेतली तर बाळाचा जाठरागनी हा कायमस्वरूपी चांगला होतो व त्याला पचनाशी संबंधित विकार कधीच होत नाही. त्यामुळे हल्ली जे आपण बघतो की मुलांमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा पोटाचे विकार वाढत चाललेत तर त्याची सुरुवात कुठून तरी पहिल्या या 6 महिन्याच्या अन्नातून झालेली असते. 6 महिन्यानंतर बालकाचा अन्नप्राशन संस्कार होतो, बालक वरचं जेवण घ्यायला लागतं, त्यावेळी मात्र आपण आपल्या जेवणामध्ये थोडेफार बदल करू शकतो. पण तोपर्यंत जर काळजी घेतली तर बाळाला कायमस्वरूपी त्याचा फायदा होतो आणि बाळाला दीर्घायुष्य मिळते. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत, हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: निसर्गाचं पर्यावरणाचं आपण म्हणतो ते आपण राखलेलं होतं त्यावेळी, आणि ज्यावेळी हा बाहेरचा आपल्याला झाला तेच आता वाढवत गेल्या. त्यामुळे इंधन हे प्रमुख आहे, आपल्या प्रगतीचं इंधन पाहिजे. आधी लाकूड होतं, मग नंतर कोळसा आला, नंतर लोणारी कोळसा, तो कोळसा घरासाठी तो असायचा, बाहेरचा दुसरा कारखान्यात जातो तो दगडी खाणीतला काढले, ते इंधन वापरलं, भरपूर धूर केला आपण, भरपूर जंगल तोडलं. प्रमुख एक विसरतो आपण, सगळ्यात मौल्यवान काय दर असेल जे सर्व सृष्टीला आणि आपल्याला सुद्धा, तो प्राणवायू आहे. प्राणवायू नसेल तर आपण एक मिनिट सुद्धा जगू शकत नाही, पण तो एवढा आहे म्हणून आपण तो विसरतो, त्याचा अस्तित्व विसरतो. पण यावेळी ह्याच्या वातावरणात हे जे प्राणवायू, कार्बन, मिथेन वगैरे धोकादायक वायू गेले, त्यावेळी प्राणवायूचं प्रमाण जर जरा जरी कमी झालं तर आपलं जगणं असह्य होऊन, मग ते देवात आहे, वायुदेवता आहे, जलदेवता आहे, अग्निदेवता आहे, सूर्यदेव आहे, हा हे सगळे देव म्हणजे पर्यावरणाची अतिशय जवळची एक सेपरेट करता येणार नाही असे भाग आहेत. ते नंतर पाणी आलं, पाण्याशिवाय आपल्याला, माझे डॉक्टर सांगतात डिहायड्रेशन होते, पाणी प्या, पाणी प्या, हवा गरम व्हायला लागलेली आहे, की हे जे लाट आलेली आहे गरमीची, कारण पृथ्वीचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आपण विसरतो इथे रूप म्हणजे सागर. 70% पृथ्वी पाणी आहे, पण आम्ही जमिनीवर राहणारे लोक किंवा बेटावरचे लोक त्याला किंमतच देत नाही, आमचंच महत्वाचं म्हणतो. पाणी तापायला वेळ लागतो, पाणी थंड व्हायला वेळ लागतो, जमीन तापायला वेळ लागत नाही, थंड व्हायला वेळ लागत नाही. तर आता समुद्र गरम व्हायला लागल्यानंतर पावसाचं प्रमाण फार वाढणार. दुष्काळ आणि पूर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर इथं दुष्काळ पडला तर तो दुसरीकडे तेवढं मुसळधार पाऊस पडलेला असतो आणि ते कॉम्पन्सेट झालेलं असतं. आताचं तापमान ही परिस्थिती आहे, झाडतोड झाल्यामुळे काय होतंय, ऑक्सिजन प्रमाण कमी होणार. सगळ्यात जास्त प्राणवायू निर्माण करतात पाणथळ जागा, आपण ते विसरतो. गाव तळी वगैरे अतिशय स्वच्छ असणं आवश्यक हे आहे की त्याच्यात जे अपान वनस्पती, सूक्ष्म वनस्पती, त्या फार मोठ्या प्रमाणात पाण्यात कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडत असतात. आपण सगळ्या पाण जागा बाद करून टाकलेल्या जातात, त्यामुळे प्राणवायू कमी, शुद्ध पाणी कमी झालेलं. आता हवामान ज्यावेळी समुद्राचं जर वर जाणार गरम, त्यावेळी कुठेतरी ते ओढलं जाणार, आणि मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या, म्हणजे कितीक मैलाची एक लादी वितळायला लागलेल्या, ते बर्फ तयार व्हायला लाखो वर्ष लागले. आफ्रिका विषुववृत्तावर असलेल्या भागावर एक डोंगर आहे ज्याच्यावर बर्फ आहे, विषुववृत्त सगळ्यात गरम, आणि तिथं वर बर्फ कसं, आता तिथं बर्फाचा कणही नाही, वितळून गेलं, म्हणजे 40 वर्षात संपलं बर्फ. आपल्याकडच्या हिमालयातल्या नद्या वितळून त्या मागं चालल्या, ज्याला ग्लॅशियर म्हणतो हिमनदी, ते 5-5, 10-10 किलोमीटर मागे गेल्यात. आता हे आपल्याला आधी धोक्याच्या जाणीवा दिल्या, आपण त्याच्यावर ढुंकून पाहिलेलं नाहीये, पण आपल्या गाड्या किती, बंगले किती मोठे करणार, हे करणार, ह्याच्यात मशगूल आहोत. हवामान बदल आहे ते आपण ज्यादा करून देश पातळीवर किंवा खंड पातळीवर बघतो. आता उदाहरण देतोय मी, आपल्याकडे वादळं आपण जी ऐकली आहेत ती बंगालच्या उपसागरातून येणारी वादळं आहेत. आता वादळाचं प्रमाण अरेबियन समुद्राचं वादळ झालं, गेल्या वर्षी 3 झाली, ही वादळं कधी व्हायची नाहीत, आता त्याची संख्या जोरात वाढते. हे जे बदल आहे ते जागतिक पातळीवर झाले. देश पातळी झाली की आता कुठेतरी जंगल तोड झाली किंवा तिथं जास्त पाऊस पडला, पूर आला, हे स्थानिक पातळी झालेले. आता हे स्थानिक पातळी जरी आपण म्हटलं तर गेल्या वर्षी 25 साली आणि 23 साली युरोपासह मोठे पूर आले. 25 साली 1/3 पाकिस्तान पाण्याखालीच होता, सिंधू नदीला पूर आले. ह्या धोक्याचे संदेश आहेत ते आपण बघत नाही. पूर आला की तेवढ्यापर्यंत फोटो आले, काही 2 ट्रक मग धान्य पाठवलं, आपलं काम संपलं. पण हे कायम राहणारे हे येतात संकेत, ते आपण दुर्लक्षित केले ते नुकसान हे कायमच आहे.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर. परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक संवाद.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आता पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

आणि धून त्यांना तबल्याची साथ विश्वनाथ मिश्रा यांनी केली आहे. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विजय शंकर चटर्जी यांचं इसराज वादन, राग गौड सारंग आणि धून.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विजयशंकर चटर्जी यांचं इसराज वादन आपण ऐकत आहात. गौड सारंग राग आपण ऐकलात, आता ऐकूया धून.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विजयशंकर चटर्जी यांचं इसराज वादन ऐकलं. राग गौड सारंग आणि धून आपण ऐकलेत. त्यांना तबल्याची साथ विश्वनाथ मिश्रा यांनी केली होती. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ, विधानसभेत विरोधकांचा सभात्याग, विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार, नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला, सेशल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना, आणि अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात दिली. टीईटी पेपर फुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करू असं आश्वासन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलं. मात्र शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वनमंत्र्यांनी यावेळी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातला दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत

0: या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं, तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथे नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार पवार यांनी जाहीर केलं, त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येचा श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार.

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. संध्याकाळचे 5 वाजतात. आमची दुसरी सभा आता सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर 5:02 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज अरुण कशाळकर यांनी गायलेला राग पूर्वी आपण ऐकणार आहात. पण आत्ता आधी काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. विधानसभेत यासंदर्भातला स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत आजच सविस्तर निवेदन करू असं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. विधान परिषदेत विरोधी पक्षांनी हा मुद्दा उपस्थित करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवस

0: यात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ देण्याचं मान्य केल्यानंतर स्थगित करण्यात आलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करावं असं याचिकाकर्त्याला सांगून सुट्टीनंतर सुनावणीसाठी ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप्सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज अरुण कशाळकर यांनी गायलेला राग पूर्वी आपल्याला ऐकत आहोत. विलंबित ख्याल्याची बंदिश तिलवाडा तालात निबद्ध आहे, नृतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांनी आणि हार्मोनियमची साथ अतुल फडके यांनी केलेली आहे. ऐकूया अरुण कशाळकर यांनी गायलेला राग पूर्वी.

नादब्रह्मा या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुनील कशाळकर यांनी गायलेला राग पूर्वी श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती निलेश जाधव यांनी आणि हार्मोनियम साथ होती अतुल फडके यांची. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवक वाणी.

0: मंडळी, काव्य वाचन कार्यक्रमात आपण नेहमीच कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमात तन्वी गुंडेय हिनं कवी मनाची मैत्रीण अदिती जाधव हिच्यासोबत मारलेल्या गप्पा आणि अदितीने आपल्यासाठी सादर केलेल्या कविता यांचा आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडेय आणि माझ्यासोबत आहे माझी कवयित्री मैत्रीण अदिती जाधव. खरं तर असं म्हटलं जातं की कविता म्हणजे केवळ यमकांची जुळवाजुळव नसते. कधीतरी कविता वृत्तबद्ध असते, कधी मुक्तछंद असते, पण त्या सगळ्यांमधून भावनांची, शब्दांची एक प्रकारची अशी गुंफण केलेली असते की ज्यामधून त्या कवीच्या, कवयित्रीच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ही भावनांची एक नाजूक वीण असते. मनात उमटलेल्या आनंदाच्या, वेदनेच्या, प्रेमाच्या, संघर्षाच्या, आशेच्या अशा अनेकविध भावना त्यांची अभिव्यक्ती कवितांमधून होत असते. आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये अशाच कवितांविषयी जाणून घेणार आहोत, आदितीच्या भावविश्वाविषयी जाणून घेणार आहोत आणि एक सुंदर सफर करणार आहोत कवितेच्या जगाची. तर चला, शब्द, भावना आणि संवेदनांनी सजलेल्या या काव्यमय प्रवासाची आपण सुरुवात करूया. हॅलो आदिती, कशी आहेस तू?
2: हाय, मी मस्त, तू कशी आहेस?
1: मी सुद्धा छान. तर मला पहिल्यांदा तुला हे विचारायला आवडेल.

0: की तू कविता कधीपासून करायला लागलीस?
1: मी कविता खूप लहान असले म्हणजे शाळेत असल्यापासून करायला लागली. न्यूजपेपर आहे तर त्यामध्ये ज्या काही चारोळ्या वगैरे यायच्या तर त्या वाचल्यानंतर एक गोडी लागली शब्दांची आणि तेव्हापासून मग कविता करायला सुरुवात झाली. आपण असं म्हणूया एक 6वी 7वी पासून वगैरे.
0: अरे वा, मग तू पहिली कविता जी केली होतीस ती कशावर होती, आठवत आहे का?
1: बहुतेक पावसावरच असावी असं वाटतंय.
0: काही शब्द वगैरे काही ओळी तेव्हाच्या आठवत आहेत?
1: नाही, म्हणजे एवढ्या जुन्या तरी नाही.
0: पण मग ती कविता लिहिण्याची प्रेरणा तर तुला कोणाकडून मिळाली हे कळलं, पण तुझे कोणते आवडते असे कवी आहेत का की ज्यांच्यामुळे तू कविता लिहायला लागलीस, ज्यांचा प्रभाव तुझ्या कवितांवर आहे असं तुला वाटतं?
1: हो, मला ग्रेस प्रचंड आवडतात आणि त्यांच्या कवितांचा प्रभाव असावा थोडाफार असं वाटतं.
0: मग आता तू आम्हाला तुझी कोणती पहिली कविता ऐकवणार आहेस?
1: कवितेला खरं तर नाव असं नाहीये. ही कविता मी लिहिली होती पाऊस यायच्या आधीच्या वेळेस. आणि आपण असं म्हणूया की आकाशाचं जे रितेपण असतं ते पाऊस आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याचदा जाणवतं, कारण ते एक ढगाळ वातावरण होतं आणि त्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही, तर त्यामुळे ते रितेपण जाणवल्यानंतर काय साधारण होतं, तर त्यावर ही कविता आहे.
0: अरे वा, ऐकवशील?
1: हो नक्की, मी सुरू करते. त्या आभाळाला तरी कुठे ठाऊक होतं, तुझ्या येण्याने त्यालाही रंग येईल, तुझ्या रंगांच्या छटांमध्ये तेही रंगून जाईल, रितेपण घालवा या स्वतःचे ते कधीतरी तुझी वाट पाहिल. त्या आभाळाला काय, तुलाही कल्पना नसावी बहुतेक, ते सूर्यफूल उमला या तुझ्या किरणांचा आधार घेईल, गवताचे तृणपाते तुझ्या किरणांना अलगद झेलेल, घरट्यांमध्ये झोपलेल्या पाखरांना तुझ्या येण्याने जाग येईल. अरे एवढंच काय भास्करा, तुला माहीत आहे का, दिवस संपला की तू तुझ्या घरी जाशील, पण उद्या मात्र अगदी वेळेवर न चुकता येशील आणि उद्या तुझ्या येण्याने पुन्हा नव्याने आयुष्याला एक नवीन उमेद मिळेल. हे सगळं ठीक आहे, तू तुझ्या वेळेनुसार येतोस आणि जातोस, पण तुझ्या येण्याने माझी रात्रणी पार कोमेजून जाते. तुझी किरण तिला सोसेनाशी होतात, पण ठीक आहे, तुझ्या येण्याने ते सूर्यफूल मात्र छान फुलून येतं. तुझ्या येण्याने कुणाला तरी आनंद होतो तर कुणी कष्टी होतं, पण तू मात्र स्वतःच्या वेळेनुसार नेहमी कार्यरत असतोस. येताना स्वतःसोबत आभाळ भरायला रंग घेऊन येतोस, जाताना तेच रंग परत त्या आभाळाला देऊन जातोस, त्याचे रिते पण घालवाया.
0: वा, खरं तर सूर्याला असं मानवी भावनेत पाहणं हे पहिल्यांदा मी ऐकतेय. म्हणजे त्याच्यामुळे रातराणी फुलायची राहते, पण त्याच्यामुळेच सूर्यफूल देखील उगवतं, त्याला एक झळाळी मिळते, असं तू तुझ्या कवितेतून मांडलंयस. खूप वेगळा विचार होता हा, मला खूप आवडली ही कविता. म्हणजे आपण सूर्याविषयी बोलतोय, पण सध्या जर आपण वातावरण पाहिलं आपल्या आजूबाजूचं तर पाऊस सुरू झालेला दिसतोय. आणि असं म्हटलं जातं की पावसाळा सुरू झाला की मग कुठे कुठे लपलेले कवी बाहेर पडतात. तू कधी अशी पावसावरती कविता केली आहेस का?
1: हो केली आहे. आमचे आई बाबा किंवा त्यांच्या आधीपासूनची सगळी पिढी ही शेती करणारी आणि आई बाबांच्या नंतर आमची पिढी आली आणि आम्ही सगळेच मग मुंबईला आलो, त्यामुळे आता शेती वगैरे फार काही होत नाही. तर 4वीपर्यंत माझं शिक्षण गावी झाले, 5वीला मी मुंबईला आले. मग आम्ही 1-2 वर्ष शेती केली आणि त्या दरम्यान एक पावसावर कविता लिहिली होती.
0: अच्छा.
1: की जेव्हा ढगाळ वातावरण व्हायचं पण पाऊस येईना, तर मग त्या दरम्यान एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आमचं काय मनोगत असतं, म्हणजे शेतकऱ्याचं मनोगत आपण अनेकदा ऐकतो, त्याचे जे काही भाव असतात ते स्पष्टपणे दिसतात. शेतकऱ्याची मुलं म्हणून आम्ही आमच्या आई वडिलांकडे बघताना काय म्हणून बघतो, तर त्यावर साधारण ही कविता आहे.
0: ओके.
1: पावसा मित्र क्षणात येतोस क्षणात जातोस, जाताना मात्र चिंब भिजवून जातोस, तरीही तुझ्या प्रत्येक थेंबात भिजायची माझी इच्छा ही केवळ इच्छा म्हणून जिवंत ठेवतोस. तुझ्या आगमनाला अवकाश असतं, तुझ्या जाण्याला काही तात्पर्यच नसतं, तरीही तुझ्या येण्याने खूप फरक पडतो. अरे लाखो जीवांचं सुख त्यावरच अवलंबून असतं. येतोस तुझ्या मर्जीने, जातोस ही तुझ्याच मर्जीने, पण तू येण्याच्या आतुरतेने अश्रू अनावर होतात. दुःखाने का होईना त्या जमिनीला ओलावा देतात, पण हे पाणावलेले डोळे मात्र तुझीच वाट बघत असतात. शेतकऱ्याची मुलं आम्ही शहरात राहत असलो तरी मनाने त्या अंगणातल्या मातीतच खेळत असतो. शेतातल्या त्या गवताच्या पातीवर एखाद्या दवबिंदूसारखे अलगद विसावलेलं असतो. आकाशात मळप दाटून येत रे, पण थेंब मात्र डोळ्यातून पडतात. तू येशील या आशेवर कित्येक शेतकरी आपलं आयुष्य असंच नेहमीपणाला लावतात.
0: वा, म्हणजे पाऊस म्हटलं की एक रोमॅन्टिक वातावरण आपण म्हणतो, प्रेमाचे सगळीकडे ऋतू फुललेले दिसून येतात, पण त्याच वेळेला शेतकऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. वास्तववादी कविता ही, फार छान वाटलं, निःशब्द व्हायला झालं. पण आता आपण बोलत असताना निसर्गाविषयी बोललो, सूर्याविषयी बोललो, पावसाविषयी बोललो, कवी म्हटलं किंवा कवयित्री म्हटलं की त्यांच्या कवितेमध्ये एकदा ना दोनदा तरी फुलां

0: उल्लेख आहे तोच.
1: नक्कीच.
0: तू कधी फुलांवरती कविता केली आहेस का?
1: हो, मला चाफा आणि आवळ ही माझी अत्यंत आवडतीची फुलं, आणि त्या दोन फुलांशी असे काही भावनिक संबंध आहेत. चाफा हे फुल मला लहानपणी आवडायला लागलं. त्याचं कारण म्हणजे शाळेत असताना आम्हाला सावंतबाई चाफ्याची फुलं घेऊन यायच्या. आमच्या वर्गात जेवढ्या मुली आहेत तेवढ्या सगळ्या मुलींसाठी एक एक चाफ्याचं फुल आणायच्या. त्यांच्या घराच्या समोर चाफ्याचं झाड होतं आणि त्या दरवेळेला आम्हाला घेऊन यायच्या न चुकता अगदी.
0: अच्छा.
1: तर तेव्हापासून त्या सावंतबाईंमुळे खरं तर चाफा आवडायला लागला. आणि अबोलीचं म्हटलं तर आमच्या घराच्या समोर अबोलीची फुलझाडं होती आणि दोन प्रकारची होती, एक अबोली रंगाची आणि एक पिवळ्या रंगाची. पिवळ्या रंगाची अबोलीची फुलं मला प्रचंड आवडायची. माझी लहान आत्ते सुधाना होतं तिचं, तर तिला फुलांची फार आवड आणि मग तिने ती फुलांची आवड आम्हाला सुद्धा लावली, आम्हा तिन्ही बहिणींना. तर मग तेव्हापासून अबोली आवडायला लागली, कारण प्रत्येक फुलाला एक गंध असतो, रंग असतो आणि त्यामुळे ते आवडतं. अबोलीचं म्हटलं तर ते एक नाजूक साजूक फुल हिरव्याशा याच्यातून बाहेर येतं आणि त्याला काही असा गंध नसतो, पण तरी तू बघितलंस तुझं मन
0: प्रसन्न
1: होतं. तर त्यामुळे ते एक फुल आवडतं. चाफा आणि अबोली या दोन फुलावरच्या कविता आहेत ज्या मला ऐकवायला आवडतं.
0: नक्की नक्की.
1: चाफा. पहाटे पहाटे उमलला होता, दवांच्या थेंबाने छान सजला होता. गंध त्याचा वाटे मला नकळत काहीतरी गुपित सांगत होता. गुपित उलगडायला मीही आतुर झाली. त्याच्याजवळ जाताच वाऱ्याच्या मंद लहरीत अलगद त्याच्या सुगंधात गुंतली. त्याची गुपितं ऐकता ऐकता माझी गुपितंही त्याला कळली. सूर्याची किरणे त्याच्या पाकळ्यांवर पडताच माझी गुपितं पुन्यांदा माझ्या समोर आली. साठवलं होतं मनात खूप काही सांगून टाकलं त्या चाफ्याला. त्याच्या सुगंधाने मन इतकं प्रफुल्लित झालं की त्याच्यापासून काही लपवावंसच नाही वाटलं. संध्याकाळ होताच पाकळ्या त्याच्या सुकू लागल्या, पण आमचा तो गुपितांचा संवाद संपल्यानंतरही जणू त्याच्या सुगंधासारखा कायम दरवळत राहिला.
0: वा.
1: पुढची कविता अबोली. नाजूक शेती अबोली आज खूप दिवसांनी बहरली, कोण जाणे का ते, पण आज ती काहीतरी वेगळीच भासली. हिरव्याशा मखरातून तिच्या नाजूक कळ्या बाहेर डोकावत होत्या. फुललेल्या त्या नवीन पाकळ्या गालातल्या गालात कुदकन असत होत्या. अबोल तिच्या पाकळ्या जणू काहीतरी सांगू पाहत होत्या. सरता सरत होता वेळ, पण ठाव मात्र कशाचा लागत नव्हता. अबोलीच्या हास्याचं गूढ काही कळता कळत नव्हतं. ती सांगू पाहत होती काहीतरी, पण मला ते उमजतच नव्हतं. अखेरी सायंकाळ होत आली तरी गुपितं काही उलगडत नव्हतं. अबोली मात्र टवटवीत होती. खरं तर तिला फक्त फुलायचं होतं. वाऱ्याच्या झोक्यासवे ती आनंदात डुलत होती. जगाची पर्वा न करता अबोली सुखात जगत होती.
0: वा. जगाची पर्वा न करता असं सुखाने जगता यायला हवं. छान विचार मांडलास तू.

0: कधी असं झालंय का की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे किंवा त्या व्यक्तीसाठी म्हणून तू कविता लिहिली आहेस, असं कधी झालंय का? बऱ्याचदा असं होतं की आनंदात असताना कविता लिहिल्या जातात, प्रेमात पडल्यावरती कविता लिहिल्या जातात, पण दुःखात असताना विरह भावना सुद्धा देणारी किंवा निराशावादी वाटणारी सुद्धा कविता अभिव्यक्त होत असते, आपल्यामधून येत असते, तर तसं कधी झालंय?
1: हो, म्हणजे साहजिकपणे विरह ही सुद्धा एक भावना आहे जी येत राहते अधूनमधून, तर त्या भावनेच्या ह्यामध्ये सुद्धा कविता लिहिली गेली आहे. माझी आत्ते, जिच्याबद्दल आत्ताच मी म्हटलं की सुद्धा आत्ते, तर तिने फुलांची आवड लागली आणि ती 2-3 वर्षापूर्वी आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. तर ती गेल्यानंतर मग खूप असं एकटेपणा आला आणि त्या एकटेपणातून मग कसं बाहेर पडावं हे कळत नव्हतं. तर त्या दरम्यान ही लिहिली गेलेली कविता, तिला बघून आम्ही मोठे झालो आणि कायम ते असायचं की हिच्यासारखं सगळ्यांना समजावून घेता, सांभाळून घेता आलं पाहिजे. म्हणजे अजूनही लोकांच्या बोलण्यात किंवा तिची आठवण कायम राहते. तर मी कवितेला सुरुवात करते. मी इथूनही निघूनही गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. मी इथूनही निघूनही गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. जाता जाता सूर गवसले म्हणून थोडे गाऊनही घेतले. थोडी शांतता लाभली तरीही अंतकरण मज रिकामे भासले. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. तू रंगूनही जाशील या सुखात, बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील. तरीही तू स्वतःला गमावून बसशील. ती एक वेळ येईल की तरीही तू स्वतःला गमावून बसशील. आता तुझे तुझ्यात राहिलेच काय म्हणा. राहू दे ती ज्योत जळत तुझ्या नावाची, नाहीतर तसे हवेने विझूनही जाणे आहेस नशिबी. मी इथूनही निघूनही जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मी इथूनही निघूनही जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मिठीत घेतलेस अनेक शब्द फुटले तुझ्या ओटी. नाही जाता तुझे असणे चिरंतर माझ्या वाळी.
0: बापरे, छान. कधी असं झालंय का की तुझ्या खूप आवडीची कविता आहे किंवा तू त्या कवितेमध्ये स्वतःला पाहतेस अशी एखादी कविता आहे का तुझी?
1: हो, म्हणजे प्रत्येकाचं असं एक आयुष्यावरचं लिहिलेलं गाणं असतं. काहींना ते शब्दात मांडता येतं, काहींना नाही मांडता येत. तर मला मांडता आलंय बहु ते कसं वाटतं.
0: मग आपण असं म्हणूया का की तुझ्या संपूर्ण काव्यप्रवासाचा एक तात्पर्य असेल किंवा सारांश असेल.
1: हो, असं म्हणू
0: अशी ही कविता आहे.
1: हा, तर या कवितेचं नाव आहे मी गायलेले गीत. कविता अशी आहे, मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, छेडले कुणीरे त्या स्वरांना. उंजळीतल्या त्या फुलासमच दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, छेडले कुणीरे त्या स्वरांना.

0: ना उंजळीतल्या त्या फुलांसम माझं दुःखाचे चांदणे या जंगाने दिसले. फुलली होती रे रातराणी, फुलली होती रे ती रातराणी, आज कोणी तिला घायाळ केले. गतजन्माचे नाते ते आमचे, तरीही मी त्या सुगंधाला ओळखू न शकले. जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे. जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे. पाहत राहते तेही रित्या अवकाशी, चांदण्यांचे बहरणे त्यालाही परकेच आहे. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. पॅदे हाती असतानाही मी स्वतःला वाचवू न शकले.
1: बापरे, ग्रेट, छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, तुझ्या वेगवेगळ्या कविता ऐकता आल्या, आणि असं एक जाणवलं की कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते, तर ती एक मनाला स्पर्श करणारी अनुभूती असते. कारण एखादी छोटीशी ओळसुद्धा आपल्या आयुष्यभरासाठी आपल्याला प्रेरणा देऊन जाऊ शकते, म्हणजे आता तुझ्या कवितांमधूनच ते जाणवून गेलं. आजच्या या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये कविताच आहे की जी माणसाला माणसाशी जोडू शकते, मन शांत करू शकते, विचारांना चालना देऊ शकते, जगण्याला अर्थ देऊ शकते. इथे आलीस त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद तन्वी.
2: मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

0: दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलंय, तसंच न्यायालयाचे आभार मानले आहे.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी

0: कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
1: शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत याप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकार तर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात दिली. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
2: टीईटी पेपर फुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत देखील उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागांत वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंध कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. नोंदणीकृत सावकारांना शेतीसाठी तारणासह 9% आणि तारणाशिवाय 12% दराने कर्जवाटप करता येतं असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान सावकारी प्रतिबंधक कायदा असला तरी शेतकऱ्यांचं शोषण सुरूच आहे असा आरोप विरोधकांनी केला आणि अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. आपण दुष्काळाला सामोरे जात आहोत मात्र त्यासाठी काहीच तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये दिसत नाही. 2019 साली ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांना आता कर्जमाफी मिळणार नाही. केवळ 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान त्यांना दिलं जाणार आहे. 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रथम ठराविक रक्कम भरावी मगच त्यांना कर्जमाफी मिळेल. या एका अटीमुळे 36 लाख शेतकरी या योजनेतून बाहेर जात आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे असलेली ही कर्जमाफी इतिहासात कायम लक्षात राहावी यासाठी अशा अटी रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान केली. तर राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू आहे अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फालके.
1: विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक बुधवार दिनांक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावे त्याची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झाला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती भरणे यांनी दिली.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले भंडारा गोंदिया मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि ते बिनविरोध निवडून आले. भंडारा गोंदिया जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन हे 2010 साली भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून आले होते. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून आपली बांधिलकी ही संविधानाशीच आहे असं नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. 19 एप्रिलला सकल हिंदू समाज सानपाडाद्वारा आयोजित कार्यक्रमात आपण प्रबोधनात्मक भाषणासाठी गेलो होतो. अशा सामाजिक सांस्कृतिक रचनात्मक कार्यक्रमात जाऊन मार्गदर्शन आणि प्रबोधन करणं हा पोलिसिंगचाच भाग आहे असं ते म्हणाले. विश्वास नांगरे

0: पाटील यांनी डॉ रवींद्र सिंगल यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नागपुरातील ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थ विरोधात सुरू असलेलं अभियान, महिला सुरक्षा, त्याचप्रमाणे वाहतुकीची शिस्त यावर भर देणार असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: इथं अहोरात्र काम करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मुंबईतली चॅलेंजेस वेगळी आहेत, नागपूरची चॅलेंजेस ही वेगळी आहेत आणि माझे सगळे सहकारी अधिकारी आहेत ते अतिशय कॉम्पिटंट आणि अतिशय प्रोफेशनल आहेत. महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक ठिकाणचं मुख्य प्रायोरिटीचं आव्हान असतं, पण पोलीस उपस्थित असताना सुरक्षित वाटणं हे काय फार ग्रेट नाही आहे, पण पोलिसांच्या अनुपस्थितीमध्ये या शहरातील सर्व मुलींना, माता भगिनींना सुरक्षित कसं वाटेल यासाठी एक चांगलं पोलिसिंग देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
0: बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात सामाजिक कार्यकर्त्या मंगला गुरव यांनी आज वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर एक महिला एक झाड ही मोहीम राबवली. या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या हस्ते बोर्डी नदीच्या तीरावर वडाच्या झाडाची लागवड केली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विदेशी झाडांऐवजी वड, पिंपळ, उंबर, चिंच, जांभूळ, करंज आणि कडुलिंब यासारख्या देशी वृक्षांची लागवड करण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट HSRP बसवण्याची अंतिम मुदत उद्या म्हणजेच 30 जून आहे. या मुदतीनंतर 1 जुलैपासून HSRP न बसवणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस आणि परिवहन विभागाकडून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसंच अशा वाहनांना हस्तांतरण, पत्ता बदल, पुनर्नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासह अनेक RTO सेवा मिळणार नाहीत. भंडारा जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देऊनही राज्य सरकारनं अनेक अटी शर्ती लावून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारनं कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. हवामान. येत्या काही तासात गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली असून नागपुरात काही वेळापूर्वी मध्यम स्वरूपाच्या सरींनी वृष्टी केली. याशिवाय चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं इथं वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा. शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात ऐकूया काकस्पर्श या चित्रपटातील हे गीत.

0: विदेशीयभाषाद्वयं स्वीकृतवन्तः। ते एकस्याः अतिरिक्तस्य देशीयभाषायाः अध्ययनं कुर्वन्तः तथैव अनुवर्तयितुम् अनुमताः भविष्यन्ति इति। सर्वकारेण जनविश्वास उपबन्धानां संशोधनम् इत्यधिनियमः 20-26 इत्यस्य माध्यमेन विधिमापन अधिनियमः 90-2000 इत्यस्यान्तर्गतं परिष्कार सूचना व्यवस्था प्रवर्तिता भविष्यति इति। दिल्लीति राष्ट्रीय राजधानी क्षेत्रे SIR इत्युक्ते मतदातॄणां विशेष गहन पुनरीक्षण इति अभियानान्तर्गतं मतदातृभ्यः निर्वाचक गणना प्रपत्राणां प्रतिगृह वितरणाभियानं श्वस्तनादारप्स्यते। देहली नगरस्य मुख्य निर्वाचनाधिकारी अशोक कुमारः अद्य नवदेहली नगरे प्रसारमाध्यमान् सम्बोधयन् एतत् अघोषयत् यत् मतदान केन्द्रस्तरीय BLO इत्याख्याः अधिकारिणः स्वस्तनादारभ्य अग्रिममासस्य 29 दिनाङ्कपर्यन्तं कार्यमिदं सम्पादयिष्यन्ति इति। श्रीकुमारः अवदत् यत् अगस्तमासस्य 5 दिनाङ्कात् सितम्बरमासस्य 4 दिनाङ्कपर्यन्तम् अभियोगाः आक्षेपाश्च निवेदयितुं शक्यन्ते। अन्तिमा निर्वाचकसूचिः अक्टूबरमासस्य 7 दिनाङ्के प्रकाशिता भविष्यति।
1: जो हमारे लिए डेट है हाउस टू हाउस, जिसमें BLOs एक एक घर जाकर सभी इलेक्टर्स को इनोग्रेशन फॉर्म डिस्ट्रीब्यूट करेंगे, वो 30 तारीख से शुरू हो जाएगी और 29 जुलाई तक फॉर्म वापसी की भी डेट है। और इसके लिए जो हमारे 13,033 बूथ्स हैं, वो सभी पे BLOs अपॉइंटेड हैं, तो सभी BLOs को उनके इनोग्रेशन फॉर्म हमने दे दिए हैं, जो कि कल सुबह से अपनी कार्रवाई शुरू कर देंगे। इसके साथ साथ ऑनलाइन फॉर्म भरने की भी सुविधा दी गई है।
0: भारत ऋतु विज्ञान विभागेन स्वस्तनं यावत् उपहिमालयीय पश्चिम बंग क्षेत्रे सिक्किम प्रदेशे च प्रचण्डतः अतिप्रचण्ड तरायाः वर्षायाः पूर्वानुमानं कृतमस्ति। बुधवासरं यावत् अरुणाचल प्रदेशे, असम राज्ये, मेघालये, केरलम राज्ये, माहे प्रदेशे च प्रचण्ड वृष्टिः भविष्यतीत्यपि ऋतु विभागेन पूर्वानुमानं कृतम्। फीफा विश्वचषक क्रीडायाः नॉकआउट इति चरणे संयुक्तराज्य अमेरिका देशस्य लॉस एंजलिस नगरे प्रथमायाः नॉकआउट इति स्पर्धायां कनाडा देशः दक्षिण अफ्रीका देशं 1-0 पराजयत्। बैडमिंटन क्रीडायां भारतीयः क्रीडकः किदंबि श्रीकान्तः US ओपन क्रीडायां पुरुष एकल स्पर्धायां रजत पदकं विजितवान् इति वार्ताः।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य स्वरूप, ही निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची।
3: प्रसारित करीत आहोत मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम साहित्य सौरभ। आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार।
4: श्रोतेहो नमस्कार। मराठी साहित्यावर आधारित साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र शासन सेवेतील उपजिल्हाधिकारी तसेच वाङ्मय क्षेत्रातील एक प्रतिष्ठित असं नाव, ज्यांना उत्कृष्ट मराठी वाङ्मय यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, तो म्हणजे त्यांच्या बालवाङ्मयासाठी। बालवाङ्मय अंतर्गत कथा छोट्यार गोष्टी, परिकथा, लोककथा संग्रह, राजा मंगळवेढेकर पुरस्कार, हा पुरस्कार मानाचा समजला जातो, तो आपल्या खानदेशातल्या जितेंद्र कुवर यांच्या नावावर आहे। आज आपल्यासोबत जितेंद्र कुवर आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत त्यांचा साहित्यिक प्रवास। सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये।
5: धन्यवाद मॅडम।
4: सर, सर्वात प्रथम आपलं अभिनंदन करते आपलं शब्दालय प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या चिंचेवरचं भूत आणि इतर गोष्टी या बालकथा संग्रहास हा पुरस्कार जाहीर झाला आहे।
5: धन्यवाद आपलं।
4: सर, आपले अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत, जसं चाफ्याचं फूल, व्हाईट लेली, पाऊसपर्ण, ऋतुपर्णाच्या कविता, झाडांची कविता, या सगळ्या निसर्ग आणि प्रेम कविता आहेत। हे सगळे काव्यसंग्रह आपल्या नावावर असताना

0: पण बालवाङ्मयाकडे कसे वळलात?
1: माझा जो प्रवास आहे म्हणजे माझा जो पिंड आहे तो मूळचा कवितेचा आहे. पण जे आता सांगितले ते 5 कविता संग्रह प्रकाशित पण झालेले आहेत. यात मूळता प्रेम आणि निसर्ग या दोन भावनांवरच्या कविता मी लिहिलेल्या आहेत. परंतु ह्या कविता लिहित असताना मला एक जाणवलं की याही पलीकडे मला कुठेतरी व्यक्त व्हायचं आहे. दरम्यानच्या काळात माझ्या वाचनात भालचंद्र नेमाडे सरांच्या कादंबऱ्या आल्या, तसेच राजन गवत सरांच्या कथासंग्रह आले. यात आमचे मित्र आबा महाजन यांच्याही जो आबाची गोष्ट आहे त्याचं मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन पण केलं आहे. यात आणखी नवीन जे काही लेखक कवी आहेत त्यांचेही काही कथासंग्रह मी वाचले. हे सगळं वाचताना माझ्या एक लक्षात आलं, पण एक कथेतनं व्यक्त झालं पाहिजे, आणि मग माझा हा कथासंग्रहाचा प्रवास सुरू झाला.
0: बालवाङ्मय लिहिणं म्हणजे बालकांच्या भावविश्वात शिरून ते वेगळं असतं, ते वेगळ्या भावविश्वात असतात, आणि त्या भावविश्वात शिरून कथा लिहिणं हे तसं वेगळं काम आहे. काय सांगाल या कथासंग्रहाबद्दल?
1: हा कथासंग्रह लिहित असताना मला एक जाणवलं की किशोरवयीन मुलांच्या बद्दल आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. तसं मी याआधी आसाराम लोमटे सरांच्या कथा वाचल्या, किरण गुरव सरांच्याही कथा वाचल्या, आणि मी थोडंसं त्याबद्दलही लिहायला घेतलं. परंतु मला लक्षात आलं की बालकथेवर आपला जास्त अधिक पद्धतीने आपण लिहू शकतो, म्हणून मग मी माझं चिंचेवरलं भूत आणि इतर कथा ह्या लिहायला सुरुवात केली. चिंचेवरलं भूत पासूनच माझ्या ह्या बालकथेचा प्रवास हा सुरू झालेला आहे. त्यामुळे मित्रांचे जे काही सहकार्य आहेत किंवा त्यांची जी काही प्रेरणा आहे, तसेच घरातून देखील मला आधीपासूनच लिखाणाबद्दलची माझी जी गोडी होती ती पाहून घरच्यांनी मला प्रोत्साहन दिलेलं आहे की कवितेबरोबरच कथा लिहा असं देखील मला थोडं सांगण्यात आलं. आणि आपण व्यक्त होताना थोडासा वेगळा फॉर्म आपल्याला सापडला याचाही मला याच्यात खूप आनंद झाला.
0: बरं, वाचकांच्या प्रतिक्रिया काय होता जेव्हा हा कथासंग्रह वाचकांच्या हातात पडला?
1: सर्वात सुरुवातीला मी डॉक्टर दत्ता घोलप हे जे सोलापूर युनिव्हर्सिटीचे मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांच्याकडे पाठ राखण म्हणजे ब्लर लिहिण्यासाठी मी हा कथासंग्रह त्यांना पाठवला होता. तो कथासंग्रह वाचून एक दिवस त्यांचा मला फोन आला आणि सलग आम्ही अर्धा पाऊण तास या कथासंग्रहावर बोलत राहिलो. त्यांनी मला विचारणा केली की तुम्ही प्रशासनात काम करतात आणि एवढं नितळ आणि एवढं सुंदर कसं लिहू शकले. तर मी सांगितलं, सर मी जो नैसर्गिक आपली लय आहे त्या लयीत लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातून हे शक्य झालं. जे लहान मुलांना सांगायचं आहे, जे लहान मुलं पाहतात त्यांची निरीक्षण शक्ती जशी असते, त्यांची आकलन शक्ती जशी असते, त्या स्वरूपात मी व्यक्त होण्याचा याच्यात प्रयत्न केला आणि त्यात मी थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालो असं मला वाटतं. तर त्यावर ते मला म्हटले की हा कथासंग्रह वाचून मला प्रकाश नारायण संत यांची आठवण झाली म्हणे. तसेच ह्या कथा मला साधारणत्या लईच्या वाटतात, त्यामुळे तुम्ही याच्या पुढे देखील अशा किशोरवयीन मुलांसाठी कथा लिहिण्याची जी तुमची हे आहे ती सुरू ठेवा. ह्या कथा लिहिताना मधल्या काळात मी रस्किन बॉन्ड यांचे इंग्लिशमधले किंवा मराठीत भाषांतर झालेले काही पुस्तक वाचले आणि मला त्यातही थोडं जाणवलं की किशोरवयीन साहित्य हे आपल्याकडे लिहिलं गेलं पाहिजे. त्यासाठी मग हा एक छोटा मी प्रयत्न या कथासंग्रहाच्या दृष्टीने करून पाहिला. हा माझा पहिलाच कथासंग्रह आहे.
0: सर, किशोरवयीन मुलांचे अनुभव आणि त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटना या टिपण्याच्या अनोख्या शैलीमुळे हा कथासंग्रह वाचनीय झालेला आहे. किशोरवयीन दृष्टी नियंत्रण बिंदू वापरून घटनांच्या सहजतेने केलेल्या मांडणीतून जो संवेदनपट असतो तो मांडणं खूप कठीण असतं, कारण किशोरवयीन मुलांच्या मनामध्ये एक खळबळ चाललेली असते, एक उलथापालथ होत असते.
1: हो मॅडम.
0: आणि ह्याचा समावेश आपण ह्या सगळ्या कथांमध्ये केलेला आहे आणि तो वाचनानुभव आपण वाचकांना दिलेला आहे. सर, ह्यासोबतच आपले इतरही काव्यसंग्रह आहेत, त्याबद्दल सांगा. चाफ्याचं फूल असेल, व्हाईट लिली असेल, पाऊसपर्ण असेल, ऋतुपर्णाच्या कविता, झाडांची कविता, ह्या काव्यसंग्रहांबद्दल काय सांगाल?
1: हे काव्यसंग्रह मूळतः निसर्ग आणि प्रेम या दोन भावना व्यक्त करतात. यातलं व्हाईट लिली जो काव्यसंग्रह आहे त्यातली एक कविता स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठ यासाठी बी ए बी कॉम आणि बी एस सी च्या द्वितीय वर्षासाठी निवडण्यात आलेली आहे. आणि ती जी कविता आहे ती मी आपल्याला इथे थोडं सांगू इच्छितो.
0: नक्की.
1: कवितेचं नाव आहे तू एकदा पुणवेचा. होळीच्या राती वस्तीला परत येताना, होळीच्या राती वस्तीला परत येताना तू एकदा पुणवेचा चांद मागितलेला. होळीच्या राती वस्तीला परत येताना तू एकदा पुणवेचा चांद मागलेला. बाबळीच्या काट्यात पिवळ्या बाबळ फुलोऱ्यात तो लपलेला.

0: बाबरीच्या काट्यात पिवळ्या बाबळ फुलोऱ्यात तो लपलेला. त्या दिवसानंतर कैक ऊन पावसाळे आले गेले. त्या दिवसानंतर कैक ऊन पावसाळे आले गेले. चांदई फुलले हसले, बाबळ फुलोऱ्यात अडकले. मातर पुन्हा कुणी न थांबून धावले न हरकून मागले. मातर पुन्हा कुणी न थांबून धावले न हरकून मागले. चांद तसेच मावळले, चांद तसेच मावळले.
1: वा, खूप सुंदर सर. यासोबतच आपण मासिक किंवा दिवाळी अंकात देखील लेखन करत असतात सातत्याने. साहित्यिक वाङ्मयीन दिवाळी अंकातून मासिकातून आपलं लेखन हे सातत्याने सुरू असतं. दिवाळी अंकातलं लेखन आणि त्या अंकातली आपली कथा असेल, कविता असेल, एक छापून आल्याचा आनंद हा वेगळा असतो. तो सातत्याने जरी आला तरी प्रत्येक वेळी तो नाविन्यतेचा अनुभव लेखकाला होत असतो. आपण याबद्दल काय सांगाल?
0: आपलं साहित्य छापून येणं हा आनंद अतिशय अवर्णनीय असतो. मला आठवतं, मी 1995 सालात जेव्हा बीटेक करत होतो त्यावेळेस आमच्या कॉलेजच्या मॅगझिनमधनं माझी एक कविता छापून आली होती आणि ती कविता मी माझ्या सर्व मित्रांना आणि घरी येऊन, त्यावेळेस मी हॉस्टेलला राहायचो, घरी येऊन घरच्यांना देखील दाखवली होती. नुसतीच दाखवली नसती तर मोठ्याने त्यांना वाचून पण दाखवली होती. तर अशा पद्धतीने तोच आनंद मला आजही जर माझी कविता दिवाळी अंकात किंवा कुठे वर्तमानपत्रात छापून आली तर मला त्याचं आजही अप्रूप वाटतं. कारण आपण व्यक्त जे होतो फेसबुक किंवा इतर माध्यमातनंही व्यक्त होतो, त्यावेळेस देखील आपल्याला लाईक्स मिळतात. पण प्रिंट मीडियातनं जेव्हा आपल्या काही साहित्य छापलं जातं किंवा ते पुढे येतं तो आनंद हा वेगळाच असतो.
1: खरे सर, आता आपण बोलता बोलता उल्लेख केला तो म्हणजे सोशल मीडियाचा. आजकाल प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया ह्या लेखनामध्ये जणू काही युद्ध सुरू आहे. सोशल मीडियाचा लेखकाला कितपत उपयोग होतो आणि आपण सोशल मीडियाकडे किंवा सोशल मीडियातल्या लेखनाकडे कोणत्या दृष्टीने बघता?
0: प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो, हे व्यक्त करण्याचं आपलं माध्यम आहे. आपण एक निखळतेने लिहिलं पाहिजे, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे आणि आपल्याला जे चांगलं करता येईल त्या चांगलं करण्यासाठीच आपलं लेखन असलं पाहिजे. त्या लेखनानं कोणाला तरी चांगलं मार्गदर्शन होईल, कोणी प्रेरणा घेईल, अशा पद्धतीने आपण लेखन केलं गेलं पाहिजे.
1: खरे सर, मला असं वाटतं की आपल्या काव्यसंग्रहातली एखादी प्रेम कविता देखील आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल.
0: मी झाडाची कविता ही लिहिलेली आहे, त्यात झाडासंबंधी कविता जरी असल्या तरी त्यात काही प्रेम कवितांचा पण सहभाग केलेला आहे. तर त्यातल्याच एक दोन कविता मी आपल्याला ऐकवतो. तुझ्या आठवणी वेळू, तुझ्या आठवणी वेळू मला लपेटून असलेल्या, तुझ्या आठवणी वेळू मला लपेटून असलेल्या, अन मी शहरत आत बाहेर झाडासारखा, अन मी शहरत आत बाहेर झाडासारखा.
1: वा.
0: एक शेवटची यातली कविता सांगतो. बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, हवं तर मला चाफ्याचं झाड समज आणि उमरलेलं फूल माझं हसू. बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, हवं तर मला चाफ्याचं झाड समज आणि उमरलेलं फूल माझं हसू. त्यावेळी मी बावरलेलो, त्यावेळी मी बावरलेलो, तुला कसं कळलं काल स्वप्नात मी दयाळ झालेलो, काल स्वप्नात मी दयाळ झालेलो.
1: खूप सुंदर सर. सर, चांगला लेखन प्रवाह येण्यासाठी आपण काय करता? आपण शासकीय सेवेमध्ये आहात, त्यासोबत आपलं शिक्षण जे आहे ते कृषी अभियांत्रिकीचे आपण एमटेक पदवीधर आहात आणि सध्या आपण उपजिल्हाधिकारी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत आहात. ह्याबद्दल आपण काय सांगाल? एक शासकीय सेवेतलं काम, ती सेवा आणि हे वाङ्मयीन साहित्य, आपण ह्या क्षेत्रांमधलं तारतम्य असेल किंवा ही जी लेखनातली आवड आहे, एक घट्ट पकड आहे, ती आपण कशी पकडून ठेवता?
0: प्रशासकीय सेवेत आपण आपलं 100% योगदान सुरुवातीला दिलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला जे काही समाधान मिळतं, ज्याला आपण सॅटिस्फॅक्शन म्हणू शकतो, ते समाधान खूप मोठं असतं आणि हे समाधान मिळाल्यानंतरच माझा लेखन प्रवास सुरू होतो. एखादं प्रकरण चांगल्या पद्धतीने आपण सोडवलं तर त्यानंतर जी काही आपल्याला आनंद होतो किंवा जो समाधान मिळतं त्यातून मग इकडे देखील आपण लिखाणात त्या पद्धतीने करू शकतो. लिखाण करत असताना आपल्याला जे समोर जाणवतं, जे काही दिसतं, त्यातलाच काही घटक आपण व्यक्त होत असतो. यात मला आपण मोठमोठे जे लेखक आहेत किंवा कवी आहेत यांचं सातत्याने साहित्य वाचलं गेलं पाहिजे. व्यंकटेश माडगुळकर हे एक माझे आवडते लेखक आहेत. त्यांचं जे ग्रामीण भागाकडचं लिखाण आहे त्यातलं त्यात मानदेशी माणसं हे माझं आवडतं पुस्तक आहे. तर असं चांगलं लेखन जेव्हा तुम्ही वाचतात त्यावेळेस देखील तुम्हाला ह्यासारखं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आपलं

0: त्याला व्यक्त होता आलं पाहिजे असं वाटतं. आमचे एक मित्र आहेत पृथ्वीराज तौर म्हणून, मराठी विभाग नांदेड विद्यापीठात ते विभाग प्रमुख आहेत. त्यांचे देखील मला सातत्याने लिखाणाबद्दल त्यांचं प्रोत्साहन मिळतं. तसेच घरून देखील मला, म्हणजे आई वडील असतील, भाऊ बहिणी असतील किंवा पत्नी, माझा पुतण्या आणि मुलगा यांच्याकडून मला प्रोत्साहन मिळतं लिखाणाबद्दल. कारण सर्वप्रथम जेव्हा कथा लिहिली जाते त्यावेळेस मी घरात ती अगोदर वाचून दाखवतो बऱ्यापैकी, आणि मग त्यांचा जो काही कथेबद्दलचा जो अभिप्राय असतो तो आपल्याला सांगून जातो की आपण व्यवस्थित लिहिलेली आहे किंवा ही कथा जमली आहे किंवा नाही. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी कथा मी घरी वाचलेल्या आहेत. काही कथा ह्या मी मित्रमंडळींना शेअर करत असतो ग्रुपवर किंवा इंडिव्हिज्युअल देखील, म्हणजे वैयक्तिक व्हॉट्सअपवर पण काही कथा कविता आपण टाकत असतो. त्यात मित्रमंडळींचे जे काही अभिप्राय आपल्याला त्यावेळेस मिळतात ते अभिप्राय देखील आपल्याला कथा लेखनाची जी काही प्रेरणा आहे ती देतात.
1: त्यामुळे सातत्याने राखला जातो.
0: हो हो, तो प्रवाह सातत्याने राखला जातो. अशा पद्धतीने एखादा लेखक हा चांगलं साहित्य वाचून किंवा आपल्या लिखाणाला जी काही अभिप्राय मिळतात त्यातून पुढे मार्गक्रमण करत असतो असं माझं मत आहे.
1: बरं सर, आपला नुकताच झिलप्या 2025 सालीच सृजन संवाद प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेला कथा संग्रह आहे, झिलप्या बद्दल काय सांगाल?
0: झिलप्या हे एक ग्रामीण भागातलं किशोरवयीन पात्र आहे, म्हणजे हा एक होतकरू मुलगा आहे जो ग्रामीण भागात आहे आणि त्याला ज्या काही असंख्य अडचणी येतात त्या अडचणींना तो मात करून त्याच्या पद्धतीने त्याच्या समोर येणाऱ्या ज्या अडचणी तो सोडवतो आणि पुढे जातो. ह्यात तो इतरांना पण मदत करतो. त्याची जी परोपकारी वृत्ती आहे ती देखील यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. धडपडत्या किंवा जे किशोर आज रोजी काही करू इच्छितात त्यांच्यासाठी झिलप्या हा कथासंग्रह वाचनीय ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे. एक किशोरवयीन मुलांसाठीचा जो भावविश्व आहे ते पण मी ह्या झिलप्याच्या माध्यमातून, म्हणजे झिलप्या हे कॅरेक्टर समोर ठेवून वेगवेगळ्या कथातनं, एकूण 6-7 कथा आहेत, त्या कथातनं मी व्यक्त झालेलो आहे आणि त्या मुलाचं भावविश्व हे मी त्याच्यात व्यक्त केलेलं आहे. त्याच्या आडी अडचणी, त्यातले जे काही पुढे जाण्याचा त्याचं झडपड आहे ती देखील मी यात व्यक्त केलेली आहे.
1: बरं, आत्ता पण उल्लेख केला तो म्हणजे आबा महाजनांचा. आबा महाजन देखील शासकीय सेवेमध्येच कार्यरत आहेत. त्यांचे देखील 4 काव्यसंग्रहाचं इंग्रजीत आपण अनुवाद केलेला आहे. आपण अनुवाद क्षेत्रात देखील पाऊल टाकलं आहे. अनुवाद करताना मूळ पुस्तकाला, मूळ आशयाला धक्का न लागता त्याचा आशय कायम ठेवून अनुवाद करावा लागतो, ह्याबद्दल काय सांगाल? आपण अनुवाद क्षेत्रातले आपले अनुभव काय आहेत?
0: अनुवाद क्षेत्रात आपण जसं म्हटलं तसं तंतोतंत खरं आहे की मूळ जे आशय असतो त्या आशयाला कुठेच धक्का लागता कामा नाही. कारण ती मूळ जी प्रवृत्ती आहे लेखकाने व्यक्त केलेली तीच अनुवादात मध्ये आलेली पाहिजे. त्या लेखकाला जे म्हणायचं आहे तेच आपण ते अनुवादात आणलं पाहिजे. यामध्ये अनुवाद करताना खूप कसरत करावी लागते. कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपले लेखक लिहित असतात तेव्हा काही ग्रामीण शब्द जे आहेत, म्हणजे ग्रामीण बोली भाषेत बोलले जाणारे शब्द, त्या शब्दाला इंग्रजीमध्ये पर्याय सापडत नाही. त्यामुळे त्या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो सांभाळून आपल्याला इंग्रजीतला शब्द तिथे ठेवावा लागतो आणि मग पुन्हा वाचन करून मूळ पुस्तकातला जो भाग आहे तोच आपल्या इंग्रजी ट्रान्सलेशन मध्ये भाषांतरात आला आहे का नाही ते तपासून पाहावं लागतं. त्यामुळे अनुवाद करणं ही खरं तर मूळ कथा लिहिणं यापेक्षा चॅलेंजिंग असं मी त्याला म्हणेल.
1: बरोबर, एक आव्हानात्मक काम असतं.
0: हो,
1: वाचकांच्या प्रतिक्रिया एखाद्या वेळेस सकारात्मक असतात, काही वेळेला नकारात्मक देखील असतात, तर अशा काही प्रतिक्रियांना आपल्याला सामोरं जावं लागलं का?
0: नकारात्मक प्रतिक्रिया ज्या असतात ना त्या नकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात. यात नकारात्मक प्रतिक्रियामध्ये की आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे आणि आपण व्यक्त होऊ शकलो का त्या पद्धतीने, म्हणजे उदाहरण दाखल सांगायचं म्हटलं तर मी जर समजा किशोरवयीन मुलांसाठी लिहित आहे तर किशोरवयीन मुलांसाठी लिहिताना त्यांचं जे आकलन आहे त्याच्या पलीकडे आपल्याला लिहायचं नाही आहे. किंवा ज्या गोष्टी तो समजू शकतो आपल्याला, तर आपण किशोरवयीन जी स्टेज आहे आपल्या आयुष्यातली ती पार केलेली आहे, आपण पुढे गेलेलो आहोत, परंतु आपल्याला इतर गोष्टी माहिती आहेत त्याचं पूर्ण आकलन आहे. परंतु किशोरवयीन मुलासाठी लिहिताना त्याचं भावविश्व कुठेही आपल्याला डिस्टर्ब करता येत नाही किंवा त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आपल्याला लिहिता येत नाही, अशा पद्धतीने आपल्याला लिहिलं गेलं पाहिजे.
1: बर सर, चिंचेवरलं भूत हा आपला पुरस्कार प्राप्त कथा संग्रह आहे, त्याच्यातला छोटासा उतारा आपण सादर करावा.
0: चिंचेवरलं भूत ही जी टायटल कथा आहे त्या कथेतलाच मी सुरुवातच सादर करतो. चिंचेचा एक

0: भलं मोठं थोराट झाड आमच्या गावात होतं. ही त्याच झाडाची गोष्ट. तशी गावात इतर बी खूप झाडं होती. लिंब, वड, कवट, आंबा, बाभळी, बोरी, भेंडी, मोजता येणार नाही तितकी. त्या चिंचेची पण खूप झाडं आसपास. मग ह्या झाडाचं असं काय विशेष की त्याची गोष्ट व्हावी. हे झाड आमच्या ग्राउंडच्या काठावर उभारलेलं. ग्राउंड म्हणजे आमचं क्रिकेटचं मैदान. न कळत्या वयापासून क्रिकेट हा माझा आवडीचा खेळ. शाळेचा वेळ सोडला तर कायम ह्या ग्राउंडवर आम्ही पडीक. पडीक म्हणजे एखाद्या ठिकाणी सदा सर्व काळ थांबून. तसं म्हणजे एक तर ग्राउंड नाही तर ग्राउंड मधल्या चिंचेच्या सावलीत. पाहायला गेलं तर ग्राउंडच्या आसपास काही बाबळीची बी झाडी होती पण ती बिनकामी. सावली देणारं एकमेव झाड म्हणजे ही चिंच. आमचा तळ कायम इथंच. ही काही विलायती चिंच नव्हती, आपली रान चिंच, चौसोपी पसरलेली. तिची सावली मात्र गोलाकार पडे. चांगलं मोठं रिंगण तयार होई. आमच्या शाळेतल्या अन गावातल्या साऱ्या क्रिकेटच्या मॅची ह्याच ग्राउंडवर होत. पण एक दिवस अखेरीत घडलं आणि त्या दिवसापासून साऱ्याच मॅची बंद पडल्या. कोणीच ग्राउंडकडे फिरकेना. साधं काळं कुत्रं बी नाही, ते बी लांबूनच भुकत असे, पर ग्राउंडवर जायची हिम्मत करीत नसे. एकाएकी घडलेला हा प्रसंग. इथं सुरू होते चिंचेची गोष्ट.
1: वा खूप सुंदर सर. हा उतारा का होईना ह्यातून आपल्या लेखनाची शैली आम्हाला दिसली, जाणवली. अत्यंत भावस्पर्शी आणि अनुभव संपन्न असं टिपण आपण ह्या कथासंग्रहातून मांडलेलं आहे. सर आपण जाणतोच की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे आणि ह्याच मराठी भाषेच्या संवर्धन आणि प्रसारासाठी अनेक साहित्य संमेलनं आयोजित केली जातात. आपला अनुभव काय आहे साहित्य संमेलनाचा?
0: साहित्य संमेलनात मी सहभागी होत असतो. जसं मला शक्य होतं त्या पद्धतीने मी जात असतो. उदगीर साहित्य संमेलनाला मी गेलो होतो, नाशिकच्या साहित्य संमेलनाला गेलो होतो, किंवा बुक फेअर आजकाल जे होतात त्यामध्ये देखील मी सहभागी होतो. मला साहित्य संमेलनामध्ये सर्वात महत्त्वाचं तिथे जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचे जे काही स्टॉल लागलेले राहतात त्यावर मी बराच काळ रेंगाळतो. कारण तिथून आपल्याला खूप हवी हवी असलेली पुस्तकं मिळतात. त्यानंतर या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जी मोठी लेखक मंडळी किंवा कवी येतात त्यांची भेट होते आणि आपण पुस्तकात वाचलेले लोक आपण समोर पाहतो. आजही मला औत्सुक्य आहे बऱ्याच लेखक मंडळींशी भेटण्याचं. त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी हा सगळा गोतावळा जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस त्यांची भेटीगाठी हा देखील एक महत्त्वाचा मला विषय वाटतो. साहित्य संमेलनातलं कवी संमेलन असेल किंवा तिथल्या ज्या परिचर्चा असतील त्या चर्चा पण मला आवडतात. त्यामुळे जसं शक्य होईल तसं मी साहित्य संमेलनात सहभागी होत असतो आणि साहित्य संमेलन ही खरं तर मला आनंददायी गोष्ट वाटते.
1: वा खूप सुंदर. सर आताचं तंत्रज्ञान युग खूप बदलत चाललेलं आहे. लेखन शैली किंवा सोशल मीडियाचा आधार आणि आता तर AI सारख्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण पाऊल ठेवतो आहोत. ह्या युगामध्ये आत्ताच्या वाचकांकडून लेखकांच्या काय अपेक्षा आहेत?
0: त्या पूर्वी जे काही लिहिलं जायचं त्यातही वाचक हा चोखंदळत होता. आजचाही वाचक जो आहे तो खूप चोखंदळ आहे. जे सत्य आहे, जे नैसर्गिक पद्धतीने मांडलेलं आहे ते नक्कीच वाचकाला आवडतं. त्यामुळे खूप काही वेगळ्या पद्धतीने म्हणजे ज्याला आपण फॅन्टेसी म्हणतो तशा पद्धतीने लिहिलेलं वाचक काही पसंत करतो असं मला वाटत नाही. जे आज रोजी घडतं आहे किंवा ज्या समस्या आहेत त्यावर लिहिलेलं हे देखील वाचकांना आवडतं. एक विशेष गोष्ट मला आणखी जाणवते की भाव कविता देखील किंवा भाव साहित्य जे आहेत ज्याला आपण म्हणू ते देखील आता वाचकांना आवडू लागलेलं आहे.
1: सर जाता जाता आपली एखादी सुंदरशी कविता ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
0: मी शोधत जातो माळरान गावतळा खळ्यातून. मी शोधत जातो माळरान गावतळा खळ्यातून, वावर शिवार झाड झाडोरा पांदीतून. वावर शिवार झाड झाडोरा पांदीतून, पहाडी बारी हलदरीतून. पहाडी बारी हलदरीतून मी शोधत जातो तुझ्या आवडीचं एखादं झाड. सरते शेवटी मला जंगलच भेटतं, सरते शेवटी मला जंगलच भेटतं.
1: खूप सुंदर. सर जाता जाता नवोदित लेखकांना आपण काय सांगाल?
0: खरं तर नवोदित लेखकांना सांगण्या इतपत मी अजून परिपूर्ण असा लेखक किंवा कवी नाही. तरी देखील मला जे जाणवतं ते मी सांगू इच्छितो. आपल्याला जे व्यक्त व्हायचं आहे आपण ते व्यक्त झालं पाहिजे. त्यात फक्त एवढंच आपण बंधन पाळलं पाहिजे की कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे. यात आपण कोणाला काय पाहिजे आहे किंवा कोणत्या पद्धतीने आजकाल कुठलं साहित्य जास्त वाचलं जातं आहे हा डोक्यात विचार न ठेवता आपल्याला जे वाटतं जसं वाटतं त्या पद्धतीने आपण कागदावर उतरावं. कवितेबद्दल तर मला असं वाटतं की जी रॉ टाईपची कविता आहे त्यात जे पहिल्यांदा लिहिलं गेलं आहे त्यात फारसा काही बदल करू नये. एका दुसरा शब्द एका दुसरी ओळ बदलावी. परंतु कथासंग्रह किंवा कादंबरी जर म्हटलं तर मग मात्र आपण सलग लिहित

0: लिहिल्यानंतर त्यात काही ज्या बदल आवश्यक आहेत ते आपल्याला करणं गरजेचं पडतं. यात आपल्याला फक्त काय जास्त विकलं जाईल किंवा काय जास्त मागणी आहे त्या पद्धतीने पुरवठा असं न करता आपण आपल्या नैसर्गिक पद्धतीने लिहावं आणि आपल्या नैसर्गिक पद्धतीने व्यक्त जे होतो आहे आपण तेच मला सांगावं असं वाटतं आणि तेच खरं तर दर्जेदार साहित्य असतं असं माझं मत आहे.
1: वा सर. सर, आज आपण इथे आलात, आपल्या लेखन प्रवाहाला मनपूर्वक शुभेच्छा देते. अनेक उत्तमोत्तम साहित्य आपल्या हातातून घडो आणि ते आमच्यासारख्या वाचकांच्या हातात यो हीच प्रार्थना करून आपली रजा घेते. आपण आलात त्याबद्दल जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक जितेंद्र कुंवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
3: साहित्य सौरभ हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
3: फीस पाहिलीस का?
1: काय कसे आहात?
3: काय झालं?
2: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर त्यांनी याबाबत निवेदनही दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असं

0: असंही भुसे म्हणाले.
1: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
0: शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. आमदारांना खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही, राज्यातल्या कंत्राटदारांचे 90,000 कोटी देणं बाकी आहे, राजकोषीय तुटीने मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली. कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत, त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ

0: शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं, तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं.

0: मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश एस आर साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. तसंच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि सहकाऱ्यांनी केलेल्या तपासाबद्दल आणि ठोस पुराव्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्याच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलांना 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदकं इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
7: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
8: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
9: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
10: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
9: सहज संवाद.
11: सहज संवाद.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे यांनी केलेलं आहे, वाचन नंदिनी मधुरे यांनी केलं आहे.
1: टीईटी पेपर फुटीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. थोर व्यक्तींचा इतिहास सांगणाऱ्या नव्या पुस्तकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. अवैध सावकारी रोखण्यासाठी कायद्यात बदल करणार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देणारं विधेयक विधानसभेत मंजूर. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानं विधानसभेचं नियमित कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटीवर चर्चेची मागणी करत विधानसभेत सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू होताच शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य भास्कर जाधव आणि काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी आजचं सर्व कामकाज बाजूला ठेवून पेपर फुटी प्रकरणी चर्चेची मागणी केली. त्यावर टीईटी पेपर फुटीच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी आजच सभागृहात सरकारकडून निवेदन केलं जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. मात्र विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला सारत तातडीनं चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र आज पुरवणी मागण्यांवरची चर्चा असल्यानं स्थगन प्रस्ताव घेता येणार नसल्याचं स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्थगनची सूचना नाकारली. त्यावर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. फार वर्षांपूर्वी असं एक पुस्तक अभ्यासक्रमात होतं, मात्र मध्यंतरीच्या काळात ते पुस्तक रद्द केलं गेल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपा सदस्य अतुल भातखळकर यांनी राज्यातल्या शाळांमधल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाचं उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी सदस्य सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, नितीन राऊत आदींनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपप्रश्न केले. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई

0: कारवाई करण्याचं आश्वासनही दादा भुसे यांनी दिलं. राज्यातल्या अवैध सावकारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार असून या संदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्यात येईल अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहाला दिली. सध्या 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून शिक्षेचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमरावती इथल्या अवैध सावकारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य सुलभा खोडके यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सहकार मंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात अवैध सावकारी संदर्भात आतापर्यंत 343 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 266 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आलं आहे तर 34 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून 48 आरोपींची नोंद करण्यात आल्याची माहितीही सहकार मंत्र्यांनी दिली. पिंपरी चिंचवड इथल्या रेड झोन मधल्या जमिनी आणि त्यावरच्या इमारतींच्या पुनर्विकासातले अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्रीय संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समन्वय समिती बनवण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या मोजणी नकाशांच्या आधारे रेड झोन मधल्या नागरिकांना दिलासा देणं शक्य असून समन्वय समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. भाजपा सदस्य महेश लांडगे यांनी या संदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESICच्या अंधेरी इथल्या रुग्णालयाचं कामकाज 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. शिवसेना सदस्य मुरजी पटेल यांनी या रुग्णालयाबाबत लक्षवेधी सूचना मांडली तर अमीन पटेल, महेश सावंत, अस्लम शेख, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी उपप्रश्न केले. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व धर्मादाय रुग्णालयांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. राज्यातल्या मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. बंदी कालावधीत वाढ करण्यात आली असली तरी या काळात परराज्यातल्या नौकांनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचंही मंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपली जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आलं. 2025 डिसेंबरमध्ये निवडणूक काळात जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शैक्षणिक कारणासाठी वैधता प्रमाणपत्रांची मागणी वाढली त्यामुळे भार वाढल्यानं अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत त्यामुळे आणखी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधेयक मांडताना सांगितलं. यानंतर सभागृहात 2026-27 या वर्षातल्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात आल्या. राज्य सरकारवर कंत्राटदारांच्या देयकांचा किती बोजा आहे हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी चर्चेची सुरुवात करताना केली. नियम आणि अटी टाकून राज्य सरकारनं लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाहेर ठेवल्याचा आरोप करतानाच विना अट कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली. तर राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केला. ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था, रिक्त पद, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवारांनी सरकारचं लक्ष वेधलं. सुधीर मुनगंटीवार, बाबाजी काळे, रमेश बोरनारे, आशुतोष काळे, अभिजित पाटील, प्रवीण तायडे, नाना पटोले, सुलभा खोडके, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. समालोचन लिहिपर्यंत सभागृहात पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेचं कामकाज सुरू होतं.
1: विधानसभेच्या

0: आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोतेहो आत्ता आपण ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. आणि आता यानंतर ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
1: वन्य प्राण्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करणार, वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा. विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी, सभापती राम शिंदे यांची घोषणा. अटल सेतू सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती. जे जे महानगर रक्तपेढीच्या प्रभारींची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची घोषणा. ही होती सभागृहाच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तरानं सुरुवात झाली. वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतं. अशावेळी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये. तसंच यापुढे अशा प्राण्यांना मारहाण केल्याचं निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. सदस्य एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तथापि असे प्राणी मानवी जीवनास घातक असल्याचे वाटल्यास स्वसंरक्षणार्थ केलेल्या कृत्याला अपवाद असंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. 12 एप्रिल 2026 रोजी जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगर इथे शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याला जेरबंद करताना उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचं निदर्शनास आणून देत अशा व्यक्तींवर काय कारवाई करणार असा प्रश्न खडसे यांनी विचारला होता. यावर माहिती देताना बिबट्या मानवी वस्तीकडे जाण्याची शक्यता असल्यानं त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र यावेळी काही जणांनी बिबट्या मानवी वस्तीकडे जाऊ नये म्हणून प्रतिबंध करण्याच्या हेतूनं लाठ्यांचा वापर केल्याची शक्यता आहे. परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसंच अशा प्रसंगी सामान्य नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहू नये यासाठी आवाहनही करण्यात येईल असंही मंत्री नाईक म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद नियम 7 अन्वये उपसभापतींच्या निवडणुकीची घोषणा सभापती राम शिंदे यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासानंतर केली. उपसभापती पदासाठी मंगळवार 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत असून दुपारी 1 वाजता प्रस्तावांची छाननी होणार आहे. उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी होईल अशी घोषणा सभापती शिंदे यांनी केली. अटल सेतू अधिक सुरक्षित व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध असून संरक्षक जाळ्या लावण्याचं सुरू असलेलं काम अधिक गतीनं करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी अटल सेतूच्या सुरक्षिततेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. सेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून आजवर 15 जणांनी त्यावरून उड्या मारल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सेतू अधिकाधिक सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. जे जे महानगर रक्तपेढीचे संचालक हितेश पगारे आणि समाज कल्याण अधिकारी भिसे या दोघांची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसंच यापुढे रक्तपेढीसाठी पूर्ण वेळ संचालक पद देण्यात येईल अशी घोषणा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रक्ताच्या पिशव्यांचा गैरवापर होऊ नये तसंच त्यांच्या वाहतुकीची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शक तत्व निर्माण करून त्यानुसार कामकाज करण्यात येईल. राज्यातल्या रक्तपेढ्यांचा आढावा घेऊन त्रुटी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्यात आणखी रक्तपेढ्यांना परवानगी देण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचंही राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणाअंतर्गत गरिबांच्या घरांवर डल्ला मारणारा गेल्या 13 वर्षातला मोठा घोटाळा महसूल विभागानं शोधून काढला असून यात आतापर्यंत 197 आरोपी निष्पन्न झाले असून 104 जणांवर FIR दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा ऍक्शन टेकन रिपोर्ट हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी नाशिकमधल्या भूखंड घोटाळ्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. SIT या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत SIT चा अंतिम अहवाल येईल.

0: त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात सरकार त्याची छाननी करेल. नगरविकास मंत्रालय आणि महसूल विभागामार्फत आगामी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण घोटाळ्याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट सभागृहासमोर ठेवला जाईल. कोणत्याही दोषीला यात सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET च्या 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपर फुटी प्रकरणी जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल. TET 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून TET आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
1: विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते हो आत्ता आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे आणि याचं वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आत्ता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 8 आषाढ शके 1948 अर्थात 29 जुलै 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे आकाश ढगाळलेलं राहील आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात जांभूळ लागवड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर लहानू गबाले यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, जांभूळ या पिकाकडे आता फक्त रानमेवा म्हणून पाहिलं जात नाही, तर या पिकाकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं जातं. किंबहुना आयुर्वेदात या पिकाला अनन्यसाधारण असं महत्व आहे, म्हणूनच या पिकाची लागवड आणि व्यवस्थापन करणं हे आता अत्यंत गरजेचं झालं आहे. आणि या संदर्भात आज आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत उद्यान विद्या विभाग कृषी संशोधन केंद्र पालघर येथील शास्त्रज्ञ डॉक्टर लहानू गभाले. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, जांभूळ या पिकाविषयी आम्हाला काय सांगाल? त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि त्याचे उपयोग काय आहेत?
2: जांभूळ या पिकाला अनन्य असं आयुर्वेदामध्ये महत्व आहे. यामध्ये जांभळाची फळं ही चवदार स्वादिष्ट असल्याने ही खाण्यासाठी तर वापरतात, परंतु जांभळाच्या फळांपासून विविध प्रकारची प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. यामध्ये मग जाम, जेली, वेगवेगळ्या प्रकारचे पेय असतील किंवा शॉर्ट्स म्हणतात तर शॉर्ट्स पण तयार केले जातात. तसेच जांभळाच्या बियांपासून पावडर तयार केली जाते आणि ही पावडर मधुमेही रुग्णांसाठी वरदान ठरलेली आहे. अपरिपक्व जांभळाच्या फळांचा उपयोग व्हिनेगर बनवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये केला जातो. जांभळांच्या पानांचा रस व गुळ समप्रमाणामध्ये घेऊन ते 1 तास उन्हामध्ये तापू द्यायचं आहे आणि ते मिश्रण निवळल्यानंतर

0: ते घ्यायचं आहे. त्याच्यामुळे जी काही पित्ताची दाहकता जी आहे तर ती कमी होण्यास मदत होते. तसंच जांभळाच्या पानांचा रस, गुळ व मध हे एकत्रित प्रमाणामध्ये घेतल्यास रक्त अतिसार थांबण्यास मदत होते. तसेच जांभळाच्या काड्या ह्या दातांनी चावल्यास दात बळकट होतात. तसंच जांभळाचे झाड हे कमी प्रमाणामध्ये पाणी शोषून घेत असल्यामुळे या रेल्वेच्या ट्रॅकच्या खाली स्लीपर्स म्हणून या जांभळाच्या लाकडाचा उपयोग केला जातो. तसेच वारा प्रतिरोधक म्हणूनही मुख्य बागेच्या भोवताली आपण जांभळाच्या झाडांचा उपयोग केला जातो.
1: या पिकाची लागवड करण्यासाठी जमीन आणि हवामान कसं असायला हवं?
0: जमिनीचा विचार केला गेला तर जांभूळ हे फळपीक रानटी असल्यामुळे या पिकाची लागवड ही आपण साध्या माळरानावरही अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. परंतु माळरानावर किंवा हलक्या जमिनीमध्ये या पिकाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा चांगला होत नसल्याने पर्याय आपल्याला उत्पादन अशा जमिनीमध्ये कमी मिळते. जर मध्यम ते भारी काळी कसदार जर जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये या झाडाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा समाधानकारक होऊन इथे आपल्याला फळझाडांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळते. त्याचबरोबर पाण्याची पातळी जर बघितली गेली तर साधारणतः 2 मीटरच्या खाली पाण्याची पातळी असली गेली पाहिजे. तसेच सामूचा जर विचार केला गेला तर साधारणतः 5.5 ते 7.5 जमिनीचा सामू हा असला गेला पाहिजे. तसेच जांभूळ या पिकासाठी चुनखडयुक्त जमिनी ज्या आहेत त्या या पिकाला मानवत नाहीत. अशा जमिनींमध्ये झाडाची पाने जी आहेत तर ती पिवळी पडतात आणि पर्यायी तिथे प्रकाश संश्लेषणाशी क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला उत्पादन कमी मिळते. म्हणून चुनखडयुक्त जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात.
1: हवामान कसं असायला हवं?
0: जांभूळ हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील फळपीक असल्याने या पिकाला कोरडे हवामान चांगल्या प्रकारे मानवते. फुलधारणा होण्याच्या काळामध्ये किंवा फळे तयार होण्याच्या काळामध्ये हवामान कोरडे असणे गरजेचे आहे. कडाक्याची थंडी या पिकाला मानवत नाही. जर फुले आणि फळे तयार होण्याच्या काळामध्ये जास्त तापमान जर असेल तर फळगळ आणि फुलगळ होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे फुलधारणेसाठी 20 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान तर फळधारणेसाठी 25 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान या पिकाला चांगल्या प्रकारे मानवते. उन्हाळ्यामध्ये जे काही उष्ण वारे जे आहेत या वाऱ्यांमुळे फळगळ किंवा फुलगळ होण्याची दाट शक्यता असते.
1: जांभूळाच्या काही वेगवेगळ्या जाती आहेत का?
0: हो नक्कीच. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 2004 साली कोकण बहाडोली ही जात पालघर जिल्ह्यामधील बहाडोली या गावातून निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळं ही आकाराने मोठी असतात, चवीला अतिशय स्वादिष्ट असतात. तसंच टिकवण क्षमता या फळांची साधारणतः सर्वसाधारण तापमानाला 4 दिवसांपर्यंत ही फळे टिकून राहतात व ही जात चांगल्या प्रकारे उत्पादन देते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 वर्ष वयाच्या झाडांपासून इंडियन ॲव्हरेजमध्ये 50 ते 100 किलो फळे ही जात देते. महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये ह्या जातीची लागवड जवळपास 98 ते 99% या जातीची लागवड असून या जातीला मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात मागणी आहे. या जातीच्या व्यतिरिक्त राजेंद्र जामून ही बिहार कृषी महाविद्यालय भागलपूर येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे जी आहेत तर ती आकाराने भाडोलीपेक्षा छोटी असतात परंतु उत्पादन या जातीचं जास्त आहे. त्यानंतर पारस ही गुजरात राज्यामध्ये लागवड केलेली ही जात आहे. या जातीची फळे ही स्वादिष्ट, चवीला रुचकर व आकाराने मोठी आहेत. त्यानंतर CISH 37 ही केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनौ येथून विकसित केलेली जात असून या जातीची फळे आकाराने मोठी असतात परंतु ही जात काढणीस जूनच्या 2 आठवड्यापर्यंत तयार होते. त्यानंतर CISH 42 ही सुद्धा केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनौ येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे ही स्वादिष्ट व गोड असून फळांचा आकार हा छोटा आहे आणि ही जात बिया विरहित जात म्हणून विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जामून गुजरात 2 आणि 8 या लवकर येणाऱ्या जाती आहेत. तसेच गोमा प्रियंका ही जात सेमीडॉर्फ म्हणून आपण या जातीचा वापर करू शकतो. या व्यतिरिक्त मागील वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांनी फुले निळकंठ ही जात विकसित केलेली आहे आणि आत्ताच IIHR बँगलोर या संस्थेने अर्का जामून ही नवीन जात विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जांभळामध्ये KG 10 पांढरा जांभूळ किंवा निरंतर जांभूळ किंवा वर्षातून 2 येणारे जांभूळ असे वेगवेगळे प्रकारही आपल्याला

0: त्या शेतकऱ्यांकडून चर्चेला पाहायला मिळतात. परंतु या काही जाती आहेत, या जातींवर सध्या विद्यापीठांमध्ये काम चालू असल्याने सद्यस्थितीमध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी विद्यापीठांच्या शिफारशीशिवाय या जातींची लागवड करू नये.
1: जांभूळ पिकाची लागवड करायची असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत?
0: जांभूळ पिकाची लागवड आपण बीद्वारे आणि मृदगाष्ट पद्धतीने कलम करून आपण या पिकाची लागवड करू शकतो. शक्यतो शेतकरी बांधवांनी कलमांपासून आपण लागवड करायची आहे, कारण बियांपासून रोपं तयार करून लागवड जर केली तर साधारणतः 10 ते 12 वर्षांनंतर फळधारणा होते. परंतु कलमांपासून जर लागवड केली गेली तर 4 ते 5 वर्षापासूनच फळधारणा चालू होते. म्हणून कृषी संशोधन केंद्र पालघर येथे कोकण बहाडोली या जातीची मोठ्या प्रमाणामध्ये कलम विक्रीस उपलब्ध आहेत. या कलमांचा आपण लागवडीसाठी वापर करावा. यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 8x8 किंवा 10x10 मीटर अंतरावर लागवड करण्याची शिफारस केलेली आहे. आणि त्यासाठी एप्रिल मे महिन्यामध्ये 90x90x90 सेंटीमीटर आकाराचा खड्डे खोदून घ्यायचे आहेत. हे खड्डे उन्हामध्ये चांगले 20 ते 25 दिवस तापू द्यायचे आहेत, जेणेकरून आतमधील जे काही किडी किंवा बुरशी असेल तर ते मेली जाईल. त्यानंतर खड्डे 20 ते 25 दिवसानंतर भरायला घ्यायचे आहेत. खड्डा भरताना खड्ड्याच्या सुरुवातीला 100 ग्रॅम प्रति खड्डा मिथिल पॅराथॉनची भुकटी किंवा फॉलिडॉल पावडर सर्वात प्रथम खड्ड्यामध्ये मिसळून द्यायची आहे. त्याच्यानंतर 1 ते 2 घमेले चांगलं माती टाकायची आहे. त्यानंतर साधारणतः 6 इंच जाडीचा पालापाचोळ्याचा थर द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 2 ते 3 घमेले चांगली माती टाकायची आहे. त्यानंतर पुन्हा त्यावर 2 ते 3 घमेले चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत, 1 किलो निमपेंट, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने हा खड्डा भरून घ्यायचा आहे. खड्डा भरून घेताना शेतकरी बांधवांनी एक काळजी घेतली गेली पाहिजे की खड्डा हा जमिनीपासून साधारणतः 1 फूट उंच असला गेला पाहिजे. अशा पद्धतीने खड्डा पूर्ण भरून झाल्याच्या नंतर जून जुलै महिन्यामध्ये 2 ते 3 पाऊस झाल्याच्या नंतर जमिनीमधील जी काही उष्णता जी आहे तर ती निघून गेल्याच्या नंतर शासनमान्य रोपाटिकेमधून जी काही कलम आहेत या कलमांची लागवड आपण या खड्ड्याच्या मध्यभागी करायची आहे. शेतकरी बांधवांनी खड्डा भरून घेताना खड्डा हा जमिनीच्या 1 फूट वरती असला गेला पाहिजे याची काळजी घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे काही पाणी आहे तर हे पाणी लावलेल्या कलमाच्या बुंद्याजवळ पाणी साठणार नाही.
1: खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: जांभूळ या पिकामध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं मानलं जातं. जर यामध्ये योग्य खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन जर असेल तर झाडाची वाढ ही समाधानकारक होत असते. सुरुवातीची पहिल्या वर्षी 1 ते 2 घमेले शेणखत, 50 ते 100 ग्रॅम सुफला आळे पद्धतीनं झाडाला द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 50 ते 100 ग्रॅम मिश्र खत जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 50 ते 100 ग्रॅम युरिया हा ऑगस्ट महिन्यामध्ये द्यायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी 200 ते 250 ग्रॅम मिश्र खत हे जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 5व्या वर्षापासून साधारणतः 5 घमेले शेणखत, 1 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 1/2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश चरातून बांगडी पद्धतीने वर्षातून 2 ते 3 वेळेस समप्रमाणात विभागून देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापन करताना नवीन बाग असताना पहिली 2 वर्ष 20 लिटर पाण्यामध्ये 2 किलो युरिया आणि 2 किलो ओलं शेण यांचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. व या शेणाची जी काही रबडी आहे ही रबडी प्रत्येक महिन्याला एका कलमाला 1/2 लिटर याप्रमाणे झाडाच्या भोवती ती आपल्याला ओतायची आहे, जेणेकरून झाडाची वाढ ही सुरुवातीची 2 वर्ष जोमदार होऊ शकेल. त्यानंतर फळे काढणी झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 5व्या वर्षानंतर शेणखत म्हणजे सेंद्रिय खते व रासायनिक खतांची मात्रा ही रेग्युलर पद्धतीनं देणं गरजेचं आहे. व ज्यावेळेस झाडावर फळधारणा झालेली आहे किंवा फळे तयार होण्याचा कालावधी आहे तर यावेळेस जे काही मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे यामध्ये झिंक असेल, कॉपर असेल, बोरॉन असेल, मॉलिब्डेनम असेल तर यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची ड्रीपमधून तसंच फळांवर फवारणी करणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला गेला तर जांभूळ पिकाला पावसाळ्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिना पाणी द्यायचं नाही, म्हणजेच आपण इथे जांभळाला पाण्याचा ताण द्यायचा आहे आणि त्यानंतर मात्र आपण हळूहळू झाडाला पाणी चालू करू द्यायचं आहे. जर आपण तान सोडताना ड्रिपचा जर वापर करत असेल तर साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये 4 ते 5 तास आपण पाणी देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा आपल्याला

0: एखाद महिना तरी झाडाला ताण देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मात्र जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून जांभूळ या पिकाला फुलधारणा आणि फळधारणा व्हायला सुरुवात होते. त्यानंतर मात्र आपण जांभूळ पिकाला आठवड्यातून एकदा 50 लिटर पाणी शेवटपर्यंत देणं गरजेचं आहे.
1: बरं, आंतरपिकं घेता येतात का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण जसं मगाशी सांगितलं की सुरुवातीची 3 ते 4 वर्षापर्यंत आपण आंतरपिकं जांभूळ पिकामध्ये घेऊ शकतो. कारण 4थ्या ते 5व्या वर्षापासून जांभूळ या पिकाला फळधारणा सुरुवात होते व 7व्या ते 7व्या वर्षापासून व्यापारीदृष्ट्या या पिकाला सुरुवात होते. म्हणून सुरुवातीची जी काही 3 ते 4 वर्ष जी आहेत, ही 3 ते 4 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकं किंवा नत्र स्थिरीकरण करणारे जी काही द्विदल वर्गीय पिकं जी आहेत, या द्विदल वर्गीय पिकांची आपण इथे लागवड करू शकतो. किंवा यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये कढीपत्ता किंवा शेवगा यांसारख्या पिकांची आपण मिश्र पीक म्हणून किंवा आंतरपीक म्हणून आपण यामध्ये लागवड करू शकतो.
1: बरं, फुलं लवकर येण्यासाठी काही उपाय आहेत का?
0: हो, नक्कीच. जांभूळ पिकामध्ये लवकर फुलधारणा होणे ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना समस्या उद्भवते. यासाठी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने लवकर फुले व उत्पन्न मिळण्यासाठी झाडाला प्रतिवर्षी 50% फांद्यांवर ऑक्टोबर महिन्यामध्ये गर्डलिंग करण्याची शिफारस केलेली आहे. आता ही गर्डलिंग कशा प्रकारे करायची आहे? तर गर्डलिंग करताना साधारणतः झाडाच्या 50% फांद्या 1 ते 2 इंच जाडीच्या निवडायच्या आहेत. ह्या फांद्यांना उभा एक सरळ काप द्यायचा आहे, गोलाकार काप द्यायचा आहे. काप अशा पद्धतीनं द्यायचा आहे की त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते अलगद त्यामध्ये बसलं जाईल. अशा पद्धतीने त्याला एक उभा फक्त गोलाकार फांदीला काप घ्यायचा आहे. झाडाची पूर्ण साल काढायची नाहीये. अशा पद्धतीनं आपण एक ऑक्टोबर महिन्यामध्ये गोलाकार काप घेतल्यानंतर झाडाची गर्डलिंग आपण करू शकतो. आता गर्डलिंग करण्यामागे मुख्य कारण म्हणजे जांभळाच्या झाडाची जी काही फांदी आहे, या जांभळाच्या झाडाच्या फांदीच्या टोकाकडील जो भाग आहे तर यामध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणात असतात. आणि जर आपण गर्डलिंग केलं नाही तर ही कर्बोदके पुन्हा मुळाकडे फ्लोएमच्या माध्यमातून ती जातात. आणि जर आपण गर्डलिंग केलं तर ही जी कर्बोदके आहेत, ही कर्बोदके झाडाच्या फांदीच्या शेंड्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये साठून फुलधारणा किंवा फळधारणा होण्यासाठी त्याला मदत मिळते. म्हणून गर्डलिंग करणं गरजेचं आहे.
1: फळ लागल्यानंतरचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: फळे लागल्यापासून ते काढणीपर्यंतचा कालावधी कमी करण्यासाठी फुलांची कळी निघाल्यानंतर एकदा व फळधारणा झाल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने दोनदा अशा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटच्या फवारण्या करणं गरजेचं आहे. किंवा 1% पोटॅशियम नायट्रेटची आपण यामध्ये फवारणी करू शकतो. तसंच फळांची गळ ही टाळण्यासाठी साधारणतः 60 PPM NEA आपण इथे फवारणी करू शकतो.
1: कीड आणि रोगांचं व्यवस्थापन करण्यासाठी काय करता येईल?
0: जांभूळ या पिकामध्ये फळमाशी हा एक मुख्य कीड मानली जाते. तर यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये बाग स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे. तसेच जी काही किडकी जे काही फळं आहेत तर ती गोळा करून नष्ट करणं गरजेचं आहे. तसेच फळे लहान असताना मॅलाथिओन 10 ml/10 L पाण्यामध्ये अधिक त्यामध्ये 100 ग्रॅम गूळ याच्या मिश्रणाच्या आपण फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच वेळोवेळी बागेमध्ये वखरणी करणं गरजेचं आहे. व फळमाशीसाठी आपण हेक्टरी 4 ते 5 रक्षक सापळे लावणे गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस जांभळाला नवीन नवती येते किंवा पानं येतात तर अशा वेळेस पाने खाणाऱ्या आळीचा मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपद्रव आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी रोगार 10 ml/10 L पाण्यामध्ये मिश्रण याचं तयार करून फवारणी करणं गरजेचं आहे. किंवा 5% निंबोळी अर्काची फवारणी शेतकरी बांधवांनी करावी.
1: काढणी प्रतवारी किंवा बॉक्स पॅकिंग करताना काय काळजी घ्यायला हवी?
0: जांभळाची काढणी करताना ही काढणी शक्यतो आपण शिडीच्या सहाय्याने किंवा झाडावर चढून हाताने अलगद फळे तोडून केली गेली पाहिजे. कारण जांभूळ हे अतिशय नाजूक आणि नाशवंत फळ असल्याने त्याची काढणी ही हाताने गोलाकार असं त्याचं देठ फिरवून त्याची काढणी केली पाहिजे. जांभळाच्या फळाच्या देठाजवळ शक्यतो कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये. कारण अशा वेळेस जर इजा जर झाली तर त्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते. जांभळाची फळे ही स्थानिक बाजारपेठेमध्ये बांबूच्या टोपल्या किंवा क्रेट्समध्ये आपण विक्रीसाठी त्यांचा वापर करतो. परंतु मोठ्या बाजारपेठेमध्ये किंवा त्याला जास्त भाव मिळावा यासाठी कोरुगेटेड बॉक्सेस किंवा पनेट बॉक्सचा आपण इथे वापर करतो. यामध्ये आपण साधारणतः 1/2 किंवा

0: एक किलोचे बॉक्स तयार करतो. बॉक्स तयार करताना यामध्ये एक सम प्रमाणामध्ये आपण जांभूळ आपण त्या बॉक्समध्ये भरतो. बॉक्सच्या वरती शेतकऱ्याचं नाव, त्यांचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी आणि एखादी म्हण किंवा त्या जांभूळ खाण्याचे फायदे, एक छानसा असा त्या बॉक्सवर जांभळाचे फोटो असला गेला पाहिजे. अशा पद्धतीने तो जो बॉक्स जो आहे तो बॉक्स आपण तयार केला गेला पाहिजे, जेणेकरून जे काही ग्राहक आहेत हे ग्राहक त्या जांभळाच्या बॉक्सकडे आकर्षित झाले पाहिजे.
1: यामध्ये काही इतर समस्या आहेत का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे चुनखडीयुक्त जमीन टाळावी, कारण अशा जमिनीमध्ये पाणी पिवळी पडतात. तर याचं मुख्य कारण म्हणजे फेरस या अन्नद्रव्याची कमतरतेमुळे पाणी ही पिवळी पडतात. तर ही समस्या टाळण्यासाठी चिलेटेड आयर्न किंवा अमोनियम फेरिक सल्फेट याच्या 1-2% आपण फवारण्या करणं गरजेचं आहे, किंवा फेरस सल्फेटची 250 ग्रॅम प्रति झाड प्रतिवर्ष आपण बांगडी पद्धतीनं हे फेरस सल्फेट त्या झाडाच्या बुंद्यामधून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी समस्या म्हणजे फळे तडकणे. तर ही मुख्य समस्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये जांभूळ पिकामध्ये पाहायला मिळते, कारण जमिनीमध्ये पाण्याचा जर स्ट्रेस असेल किंवा वरून उष्णता जास्त जर असेल तर अशा वेळेस एकदम अचानक आलेला पाऊस किंवा आपण बागेला मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात दिलेले पाणी याच्यामुळे फळे तडकण्याचे प्रमाण हे जास्त असते. तसेच बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळेही फळे तडकण्याची शक्यता असते. त्यासाठी बोरॅक्स 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी फळे छोटी असताना किंवा गोटी आकाराची असताना करणं गरजेचं आहे. तसेच पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत या रेग्युलर देणं गरजेचं आहे. झाडांना आच्छादन करणं गरजेचं आहे. तसेच जे काही वारा प्रतिकारक जी काही झाडं आहेत मग यामध्ये सुरू असेल यांसारख्या झाडांची आपण लागवड करणं गरजेचे आहे. तसेच दुसरी समस्या म्हणजे फळे उशिरा येणे ही एक प्रमुख समस्या आहे. तर या गडलिंगचा आपण उपयोग करू शकतो किंवा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटचा आपण यामध्ये वापर करू शकतो. त्यानंतर फळे आणि फुले फुलगळ ही एक प्रमुख समस्या यामध्ये मानली जाते. परंतु जांभूळ या पिकामध्ये फुले व फळे आल्याच्या नंतर साधारणतः 3-4 आठवड्यापर्यंत नैसर्गिकरित्या फुलगळ ही किंवा फळगळ ही होत असते. परंतु जर ते तापमानामध्ये जर वाढ झाली किंवा जमिनीमधून जर पाण्याचा ताण जर असला तर अशा वेळेस फुलगळ किंवा फळगळ मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणून पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत त्या रेग्युलर देणं गरजेचं आहे. आपण इथे वारा प्रतिरोधक झाडांचाही आपण इथे वापर करू शकतो. अशा हे ज्या काही उपाययोजना आहेत तर त्या उपाययोजना आपण केल्या गेल्या पाहिजेत. याचबरोबर 3-5% केओलिनची आपण फवारणी करून फुलगळ फळगळ आपण टाळू शकतो.
1: जाता जाता शेतकऱ्यांना काय संदेश द्याल?
0: शेतकरी बांधवांसाठी एक सल्ला यामध्ये आपण देऊ शकतो की जांभूळ या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याने या पिकाची जी काही कलमे रोपे आहेत ती शासनमान्य किंवा विद्यापीठांच्या रोपवाटिकेमधूनच घेतली गेली पाहिजेत. कारण बऱ्याचदा कलमे ही इतर रोपवाटिकेमधून घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर जे काही आधुनिक तंत्रज्ञान जे आहेत या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन या पिकामध्ये काढणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, आज डॉक्टर एल के गभाले यांनी जांभूळ या पिकाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला दिलेला आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर अशी माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: मंडळी, आत्ताच आपण ऐकलं जांभूळ लागवड आणि व्यवस्थापन याविषयी स्वप्निता शिंदे यांनी डॉक्टर लहानू गभाले यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत.

मंडळी, आत्ताच आपण ऐकलं लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या आवाजातील शांता शेळके यांचे गीत, संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताबरोबरच माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम समाप्त होत आहे. बरं आहे तर मंडळी, नमस्कार.

0: बाबा आणा 3,000.
1: ते कशाला?
0: माझा पॉकेट मनी.
1: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
0: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा. है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
1: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
0: तुमचा मोबाईल द्या.
1: घे घे.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
4: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम OTIवर. यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची. तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम OTIवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम OTIवर.
5: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
6: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
5: आप भी जुड़िए हमारे साथ
6: विज्ञापन के जरिए.
5: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
6: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
5: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
6: फोन नंबर है 2548271
5: 2524271.
7: राधिका, किती वाट बघायची, चल ना लवकर.
8: अहो हो, आलेच.
9: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था, रोता था.
8: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं. हो
7: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ह OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
8: अरे वा, किती छान. मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते.

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझं वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
0: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
1: कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
1: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव
0: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
1: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
0: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
1: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35 कार्यक्रम गोकुळ।
2: नव्या आशा नव्या दिशा
0: नवी क्षितिज नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून या कास
2: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात
0: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर शुक्रवारी संध्याकाळी 5:30।
2: तर ऐकायला विसरू नका
4: युववाणी। राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या। महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ। पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र। TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला। पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला। पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली। तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला। नंतर याबाबत सरकारतर्फे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन दिलं। राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली। या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले।
5: TET परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे।
4: कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं। पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते। शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे

मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. राजकोषीय तुटीनं मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. आपला

0: मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. राजकोषीय तुटीनं मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. आपला सेशेल्स दौरा यशस्वी झाला असून यामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातले संबंध अधिक दृढ होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा दौरा आटोपल्यानंतर समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गेली 50 वर्ष दोन्ही देशांमधले संबंध परस्पर विश्वासावर आधारित होते. पुढच्या 50 वर्षांमधले संबंध हे नवोन्मेष, शाश्वतता आणि सामायिक समृद्धीवर आधारलेले असतील असं प्रधानमंत्री म्हणाले. सेशेल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसंच सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी यांचे आभार मानले. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्ट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश SR साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लष्कर, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. यात 7 सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, 30 परमविशिष्ट सेवा पदकं, 12 उत्तम युद्ध सेवा पदकं आणि 56 अतिविशिष्ट सेवा पदकांचा समावेश होता. पदकं प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघानं ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला T20 स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

0: फुलरटन इथं पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांगकडून त्याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजत आहेत. सादर करीत आहोत मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शाहीर सुरेश जाधव आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कोळी गीत.

या गीताबरोबरच मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया रतिलाल भावसार यांच्या स्वरातील प्रसाद कुलकर्णी यांची रचना.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित कार्तिक कुमार यांचे सतारवादन राग जिला काफी. त्यांना तबला साथ केली आहे राजकुमार नायगम यांनी. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहेत. ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन राग जिला काफी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित कीर्तिक कुमार यांच्या सतारवादनात राग जिल्हा काफी आपण ऐकत होतात. त्यांना सबला साथ राजकुमार नायगम यांची होती. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजतायत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात गुलाम हुसेन खान यांच्या गायनात राग जोग. विलंबित आणि द्रुत बंदिश एक तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत फिरवा कोवीर, द्रुतबंदिशीचे बोल आहेत सजन मोरे घर. त्यांना हार्मोनियमची साथ अनंत केमकर, तबला साथ भानुप्रकाश बारोट. ऐकूया नाद ब्रह्मांतर्गत गुलाम हुसेन खान यांच्या गायनात राग जोग.

आकाशवाणी नागपूर रात्रीचे 10:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आजच्या कार्यक्रमात शुभदा देशपांडे यांचं सतारवादन आपण ऐकणार आहोत. ऐकूया राग माल कंस.

प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झालेले आहेत. अस्मिता वाहिनीचं आजचं प्रसारण आता समाप्त होत आहे.

JG. अस्मिता वाहिनीचं उद्याचं पहिलं प्रसारण पहाटे 5:55 सुरू होईल. 5:50 सुरू होईल. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपच्या माध्यमातून हे प्रसारण अखंड सुरू राहील. तेव्हा भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.